नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM आपल्या रेडिओ सेट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. आज बुधवार, भारतीय सौर दिनांक 23 वैशाख शके 1948, 13 मे 2026. या प्रातःकालीन प्रसारण सभेत मी केतकी भट आपल्या सर्वांचं स्वागत करते सनईच्या या मंगल सुरांसह.

0: श्रोते हो, रोज सकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड। कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन।
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
2: भारत का गम एक्सपर्ट।
3: रोज सकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, गंमत गाणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
4: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
5: आणि लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये, बिझलाइन बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे।
6: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय, डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे।
7: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।
0: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची, काळजी आमची।
7: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज।
4: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स, मधुमालती। प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून।

0: परंपरा तीच रूप नवे.
1: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर सांजधारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
2: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.

0: श्रोते हो, आपण ऐकलात श्रीरामचरितमानस भाग 187. यानंतर प्रसारित करत आहोत कार्यक्रम.
1: श्रोते हो, क्रिसंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत क्रिसंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इन टू सेलिब्रेशन. भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात, योग हा कर्मसु कौशलम, कामातील कुशलता चिकाटी म्हणजे योग.
2: आर्थिक जीवनात ही कुशलता येते शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण गुंतवणुकीतून.
1: योग्य गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी आणि गीतेतील शिकवणीतून मनशांती मिळवा.
2: क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, आर्थिक समृद्धीचा मार्ग विश्वासाच्या साथीनं.
1: संपर्क 97 64 12 55.

0: 9533
1: 9764125533.
2: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.

क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 22वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे मनीषा दातार यांनी. श्लोक गायन केलं आहे अस्मिता नवरे यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

हा भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातला 22वा श्लोक. या श्लोकाचा अर्थ असा, ज्याप्रमाणे माणूस जुनी वस्त्र टाकून दुसरी नवी वस्त्र घेतो, त्याप्रमाणे जीवात्मा जुनी शरीर टाकून दुसऱ्या नव्या शरीराशी संयुक्त होतो. म्हणजेच जुना जर्जर झालेला देह सोडून तो नव्या शरीरात प्रवेश करतो. या गीता श्लोकाचा मराठीत समश्लोकी अनुवाद करताना आचार्य विनोबा भावे म्हणतात, सांडुनिया जर्जर जीर्ण वस्त्रे, मनुष्य घेतो दुसरी नवीन, तशीची टाकुनी जुनी शरीरे, आत्मा ही घेतो दुसरी निराळी. भगवंत अर्जुनाला म्हणतात, अरे तू तुझे जसे कपडे बदलतोस अगदी त्याचप्रमाणे तो जीवात्मा सुद्धा आपलं जीर्ण झालेलं शरीर टाकून दुसरं नवीन शरीर धारण करतो. भगवद्गीतेच्या काळी कपडा जीर्ण झाल्यावरच बदलण्याची पद्धत होती. आजच्याप्रमाणे फॅशन म्हणून ते सतत बदलण्याची पद्धत नव्हती. म्हणून हे जरा समजून घ्यावं लागेल. इतकंच नाही तर कपडा जुना झाला तरी शिवून शिवून जितका वापरता येईल तितका वापरला जात असे, आणि आता वापरणं अगदी शक्य नाही म्हटलं की मग नवीन कपडा वापरायला काढत असत. आपणही देहाच्या बाबतीत अगदी तसंच करतो. डॉक्टरांकडे जाऊन देह पुन्हा पुन्हा दुरुस्त करतो, पण शेवटी डॉक्टर कधीतरी सांगतातच, आमचे सगळे प्रयत्न संपले, आता सगळं परमेश्वराच्या हातात आहे. पण शेवटी थोडं लवकर काय किंवा उशिरा काय, या देहाचा त्याग करावाच लागतो. जीवात्मा जीर्णशीर्ण झालेल्या देहाचा त्याग करून नवीन देहात प्रवेश करतो. एक गोष्ट मात्र लक्षात घ्यायला हवी, ज्ञानदेवांसारखे ज्ञानी पुरुष स्वतः शरीराचा त्याग करतात आणि सर्वसामान्यांना मात्र शरीर सोडून जातं. जुनी फाटकी वस्त्र टाकून देऊन नवीन उत्तम वस्त्र धारण केली तर माणसाला आनंदच होतो, त्याबद्दल कोणीही शोक करत बसत नाही. जुनं मोडकं घर सोडून नव्या घरात प्रवेश करतानाही माणूस खुशच असतो. त्याचप्रमाणे जीवात्म्यानी जुनं जीर्ण झालेलं शरीर, निकामी झालेलं शरीर टाकून देऊन नवं कार्यक्षम तेजस्वी शरीर धारण केलं तर त्यामध्ये शोकाचं कारणच काय. अर्जुनाला आत्मानात्मा विचार समजवून सांगताना या श्लोकात आत्मा आणि देह यांचा संबंध कोणत्या प्रकारचा आहे ते भगवंत पुन्हा पुन्हा स्पष्ट करून सांगतायत. जीवात्मा अविनाशी आहे आणि आपलं शरीर नाशवंत आहे. शरीराचा नाश झाला तरी जीवात्म्याचा नाश होत नाही. याविषयी बृहदारण्यक उपनिषदातलं उदाहरण पाहण्यासारखं आहे. ज्याप्रमाणे गवतावर राहणारी अळी पहिल्या गवताच्या काडीच्या अग्रभागावर जाते, तिथे आपला अर्धा भाग पहिल्या काडीवर ठेवून आपल्या शरीराचा पुढचा अर्धा भाग दुसऱ्या काडीवर ठेवते. पुढच्या काडीवरचा आधार पक्का झाल्यावर आपल्या शरीराचा राहिलेला भाग त्या दुसऱ्या काडीवर ठेवते. त्याप्रमाणे हा जीवात्मा शरीराचा नाश होण्याच्या वेळी आपल्यासाठी दुसऱ्या शरीराची सोय अगोदरच करून ठेवतो. नव वस्त्र परिधान करणारे देखील अगोदर नव सुंदर वस्त्र बनवतात किंवा विकत घेतात आणि नंतर जुनं वस्त्र फेकतात. म्हणजेच

नव वस्त्र मिळाल्यानंतर जुन्या वस्त्राचा त्याग होतो. त्याचप्रमाणे हा जीवात्मा आपल्यासाठी योग्य असा नवीन देह तयार झाल्यानंतर त्याच्यावर एक पाय ठेवून पहिल्या देहावरून आपल्याला उचलतो, अगदी त्या गवताच्या आळीसारखंच. घर मालक देखील नवं घर बनवल्यावरच जुनं घर सोडतो. भाड्याने राहणारा माणूस सुद्धा नवं अधिक चांगलं दुसरं घर पाहतो आणि मगच आपल्या पहिल्या घरातून आपलं सामान तिथे हलवतो. अगदी त्याचप्रमाणे जीवात्मा पुढच्या शरीराची व्यवस्था अगोदर करून ठेवतो आणि मग जुनं शरीर सोडतो. स्वामी वरदानंद भारती सांगतात, खरं बघायला गेलं तर जुनं वस्त्र टाकण्याचा प्रसंग आला, नवीन वस्त्र स्वीकारण्याचा प्रसंग आला की माणसाला आनंदच होतो. अत्यंत समाधानाने मोठ्या प्रसन्नतेने तो ही गोष्ट करतो. ज्याला नवं वस्त्र चांगलंच मिळणार याची शाश्वती असते त्याला दुःख होत नाही. मात्र नवं वस्त्र कसं असेल ते माहीत नसेल तर जुनं वस्त्र सोडवत नाही. कवी गोविंद हे अपंग होते. त्यांचा मृत्यू जवळ आला आणि त्यांच्या जेव्हा हे लक्षात आलं तेव्हा त्यांनी जी कविता लिहिली तिचं नाव आहे सुंदर मी होणार. त्यांचं जीवन उत्कट देशभक्तीत घालवलेलं होतं, त्यामुळे पुढे मिळणारं पुनर्जन्मानंतर मिळणारं नवं शरीर नवीन जीवन वाईट असेलच कसं, ते चांगलंच असणार असा त्यांचा दृढ विश्वास होता. आपली संत मंडळी तर या बाबतीत श्रीमंत आहेत. त्यांना पुढचं शरीर कसं मिळेल याची चिंताच नाही, कारण नवं शरीर कसं मिळवायचं हे त्यांच्या इच्छेवरच अवलंबून असतं. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. भगवद्गीतेमध्ये वारंवार उद्धृत केल्या जाणाऱ्या विख्यात श्लोकांपैकी वासांसी जीर्णानी हा एक श्लोक आहे. या श्लोकात मनुष्य जीर्णानी वासांसी विहाय म्हणजे जुने कपडे टाकून नवानी गृह्णाती म्हणजे नव घेत असतो, त्याचप्रमाणे जीवात्मा जीर्णानी शरीराणी विहाय अनेक जीर्ण शरीरांचा त्याग करून नवानी गृह्णाती अनेक नवे देह संपादन करतो असा बहुवचनी प्रयोग केलेला आहे. याचं कारण काय? कारण असं की माणसाजवळ दिसतो तेवढा एकच स्थूल देह नसतो, तर त्याच्याजवळ एकापेक्षा अधिक देह असतात. स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, कारण शरीर ही तीन शरीर एकावर एक अशी असतात, त्यासाठी बहुवचनच हवं. या श्लोकाच्या सत्यतेवर अनेकांकडून एक आक्षेप घेतला जातो. त्यांच्या आक्षेपाचा मुख्य आधार आपण नित्य पाहत असणाऱ्या घटना, ऐन तारुण्यात होणाऱ्या मृत्यूच्या घटना. या आक्षेपाचं उत्तर देताना स्वामी चिन्मयानंद म्हणतात, ती व्यक्ती तरुण होती, तिचं शरीर अद्याप जीर्ण झालेलं नव्हतं, हे त्या व्यक्तीला बाह्यदृष्ट्या पाहणाऱ्याचं मत असतं. पण त्या जीवात्म्याच्या उत्क्रांतीच्या पुढच्या वाटचालीच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास ते शरीर आता निरुपयोगी ठरलेलं असतं. एखाद्या श्रीमंत माणसाला आपली गाडी दरवर्षी बदलावी असं वाटतं. त्या श्रीमंत माणसाच्या दृष्टीने पाहिल्यास ती वस्तू त्याला निरुपयोगी झालेली असते, परंतु घेणाऱ्याच्या दृष्टीने ती नवीनच असते. त्याप्रमाणे एखादं शरीर जीर्ण झालं आहे की नाही हे ते शरीर धारण करणाऱ्या जीवात्म्याखेरीज कोणीही ठरवू शकत नाही. आपलं मरण म्हणजे जीवात्म्याने एक देह टाकून दुसरा देह स्वीकारणं हे सापानी काट टाकण्यासारखं आहे. सापाच्या कातीसारखं फक्त देहाचं कवच बदलतो. हे सर्व अर्जुनाला एवढ्यासाठीच भगवंतांनी सांगितलं की भीष्मादी धर्मशील पुरुषांच्या देहाचा नाश या युद्धात झाला तर त्यांना नवीन अधिक सुखकर देह प्राप्त होईल, आणि दुर्योधनादी दुष्टांचा मृत्यू झाला तर त्यांच्याजवळ फारसा पुण्यसंचय नाही. यासाठीच हे धर्मयुद्ध करणं तुझ्यासाठी योग्य आहे. स्वजनांचा मृत्यू होईल म्हणून शोक करू नकोस, कारण मृत्यू म्हणजे ज्ञानदेवांच्या शब्दात जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेढीजे तैसे देहांतराते स्वीकारीजे चैतन्यनाथे. या श्लोकाचा सामाजिक संदर्भ सांगायचा तर वासांसी जीर्णानी हा श्लोक समाजाला शिकवतो की बदल हा निसर्गाचा नियम आहे. जुन्या कालबाह्य रूढी किंवा व्यवस्था बदलून नवीन सुधारणांचा स्वीकार करणं प्रगतीसाठी आवश्यक आहे. बाह्य सौंदर्य किंवा भौतिक संपत्तीपेक्षा आंतरिक गुणांना अधिक महत्व देणं गरजेचं आहे. तसंच जीवनात अपयश किंवा वृद्धत्व हा शेवट नसून नवीन संधीची ती नांदी असते. हा संदेश समाजात सकारात्मक टिकून ठेवायला मदत करतो. आजच्या संदर्भात हा श्लोक म्हणजे आपल्या मानवी आयुष्याकडे बघण्याचा वाईड अँगल देतो.
मी, माझं शरीर, माझी बुद्धी, माझी हुशारी, माझं यश अशा मीपणातून लांब जाऊन पाहिलं तर मृत्यू हा अंत नसून तो केवळ एक बदल आहे हे सत्य समज.

समजेल. ती एक नैसर्गिक प्रक्रियाच आहे याचा उलगडा होईल. तंत्रज्ञानाच्या भाषेत सांगायचं झालं तर हे सॉफ्टवेअर अपडेट करण्यासारखं आहे. खराब झालेल्या मोबाईलमधून सिम कार्ड काढून नवीन मोबाईलमध्ये घालण्यासारखं आहे. हा बदल आपण अगदी सहजपणे करतो, जुन्या मोबाईलचा मोह धरत नाही आणि सिम कार्डवर मात्र आपण संपूर्ण विश्वास ठेवतो. अर्थात हा श्लोक आपल्याला डिटॅचमेंटही शिकवतो पण आंतरिक शक्तीवरचा विश्वासही दृढ करतो, या बदलातला आनंद अनुभवण्याची दृष्टी देतो.

शकतो. श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 22वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं मनीषा दातार यांनी. श्लोक गायन केलं होतं अस्मिता नवरे यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. प्रसारण .pune@gmail.com या ईमेल ॲड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर, पुणे 411005 या पत्त्यावर. पुन्हा भेटूया क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या उद्याच्या भागात.

0: श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
1: क्रिसेंट अमृत सरिता गीता हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून. श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल.

0: श्रोते हो, वेळ लक्षात घ्या, सकाळचे ठीक 7 वाजले आहेत.
1: उन्हाळा हिवाळा असो पावसाळा, जीएस चहा परिवाराचा जिव्हाळा.
0: श्रोते हो, यानंतर ऐकूया भोले बिसरे गीत. हा कार्यक्रम आम्ही आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून सहक्षेपित करू.
2: इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.

0: श्रोते हो, भूले बिसरे गीत कार्यक्रमाचा पूर्वार्ध आपण आत्ता ऐकलात. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे ठीक 7:10 आकाशवाणीवरून आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करू. प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारानं गौरव. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची नीट पेपर फुटीमुळे रद्द, सीबीआयकडे तपास. आसामचे मुख्यमंत्री म्हणून भाजपाचे हेमंता बिस्वा सर्मा यांचा सलग दुसऱ्यांदा शपथविधी. नाशिक महापालिकेला केंद्र सरकारकडून 272 कोटी रुपयांचा अर्बन चॅलेंज फंड मंजूर. आणि सांगली जिल्ह्यात मोटेवाडी इथं भिंत कोसळून 6 भाविकांचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. आंतरराष्ट्रीय पारिचारिका दिनानिमित्त काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी देशभरातील निवडक 15 परिचारिकांचा उत्कृष्ट सेवेसाठी सन्मान करण्यात आला. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातल्या दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागात आरोग्य सेवा देणाऱ्या उज्ज्वला सोयम यांचा समावेश होता. स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी त्यांनी केलेलं काम तसंच आरोग्य जनजागृतीसाठी घेतलेला पुढाकार यासाठी त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवण्यात आलं. गेल्या 3 मे रोजी झालेली वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी परीक्षा रद्द केल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं काल जाहीर केलं. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर परीक्षेतील पारदर्शकता आणि विश्वासार्हता कायम राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं संस्थेनं सांगितलं.

सांगितलं. केंद्र सरकारनं या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. ही परीक्षा पुन्हा होणार असून त्याचं वेळापत्रक लवकरच अधिकृत माध्यमांतून जाहीर केलं जाईल. पुन्हा होणाऱ्या परीक्षेसाठी नव्यानं अर्ज भरण्याची किंवा अतिरिक्त परीक्षा शुल्क भरण्याची गरज नाही. दरम्यान या प्रकरणी राज्यातून 2 संशयितांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यातील एकाला नाशिकमधून ताब्यात घेण्यात आलं. राजस्थान पोलिसांच्या विनंतीनुसार नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ही कारवाई केली. भाजपचे वरिष्ठ नेते हिमंता बिस्वा सर्मा यांनी काल आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी सर्मा यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. आसामचे मुख्यमंत्री म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांचा हा सलग दुसरा कार्यकाळ असेल. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांचे नेते, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. राज्याच्या विधान परिषदेतल्या 10 नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी उद्या होणार आहे. विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमात विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे त्यांना सदस्यत्वाची शपथ देतील. द्विवार्षिक निवडणूक बिनविरोध निवडून आलेले डॉ नीलम गोरे, बच्चू कडू, अंबादास दानवे, प्रमोद जठार, झीशान सिद्दीकी, माधवी नाईक, सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे, संजय भेंडे आणि पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या डॉ प्रज्ञा सातव यांचा नवनिर्वाचित आमदारांमध्ये समावेश आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हरित रोखे काढून भांडवल उभारणाऱ्या नाशिक महापालिकेला केंद्र सरकारनं 272 कोटी रुपयांचा अर्बन चॅलेंज फंड मंजूर केला आहे. त्यामुळे महापालिकेला काही महत्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यास मदत होणार असल्याची माहिती नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. या निधीमधून निर्मल गोदावरी, शुद्ध गोदावरी, रामकाल पथ प्रकल्पाचा दुसरा टप्पा, वाहतूक व्यवस्थापन अशा विविध प्रकारच्या प्रकल्पांना आर्थिक मदत होणार आहे असं त्यांनी सांगितलं. पंढरपूर आणि सातारा इथं माजी सैनिकांसाठी एकात्मिक कल्याण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव पाठवण्याला राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मान्यता दिली आहे. माजी सैनिकांचं पुनर्वसन आणि पुनर्स्थापनेसाठीच्या विशेष निधी समितीची वार्षिक बैठक काल राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणाच्या विविध महत्वपूर्ण प्रस्तावांनाही या बैठकीत मान्यता देण्यात आली. जनतेच्या सुरक्षेसाठी सातत्यानं कार्यरत असणाऱ्या पोलिसांना घरं मिळायला हवीत. यासाठी घरबांधणी अग्रिम स्वरूपात सुमारे 1768 कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. याचा लाभ 5459 पोलीस कर्मचाऱ्यांना होणार आहे. महात्मा गांधी यांनी दिलेल्या स्वदेशीच्या विचारालाच पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे नेत आहेत. देशातील संपत्ती देशातच राहिली पाहिजे. देशाच्या आर्थिक बळकटीसाठी स्वदेशीचा विचार महत्वाचा आहे असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. पंतप्रधानांच्या स्वदेशीच्या आवाहनावर टीका करणाऱ्या विरोधकांना उत्तर देताना ते काल नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पेट्रोल डिझेलला इथेनॉल आणि विजेला सौर ऊर्जा हा प्रभावी पर्याय आहे. स्वदेशीच्या मुद्द्यावर राजकारण करण्याऐवजी जनतेचं समुपदेशन करण्याची गरज आहे असं बावनकुळे यावेळी म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

0: बातमीपत्रात पुन्हा स्वागत. विकासाच्या आंधळ्या स्पर्धेत कोकणातली जंगलं कमी होत आहेत. अशा काळात बांदा गावातले मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर रुपेश पाटकर यांनी शेकरू या राज्य प्राण्यासाठी आपलं अख्खं बागायत क्षेत्र राखीव घोषित केलं. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: डॉक्टर रुपेश पाटकर यांनी बांदा गवळी टेम इथं स्वतःच्या मालकीच्या तब्बल 8 एकर बागायती क्षेत्राला शेकरू संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित करत या बागायतीत गेली काही वर्ष शेकरू या प्राण्याला पूर्णतः अभय दिलंय. बांदा गवळी टेम इथं डॉक्टर पाटकर यांच्या बागायतीत सुमारे 35 वर्षांपूर्वी पहिल्यांदा त्यांच्या वडिलांना शेकरू दिसला आणि तिथूनच या अनोख्या संवर्धन प्रवासाला सुरुवात झाली. हाच भाव पुढे डॉक्टर पाटकर यांच्या विचारांचा पाया बनला. याच काळात पर्यावरण क्षेत्रातले त्यांचे मित्र मल्हार इंदुलकर यांनी शेकरू हा सर्वात संरक्षित हे लोकांना सांगितलं पाहिजे हे डॉक्टरांच्या लक्षात आणून दिलं. त्यानंतर डॉक्टर पाटकर यांनी आपल्या बागायतीत जागोजागी जनजागृती करणारे फलक लावले

0: शेकरो संरक्षित प्राणी आहे, त्याला मारणं गुन्हा आहे, निसर्ग वाचवा असे संदेश परिसरात झळकू लागले. या छोट्याशा उपक्रमाचा परिणाम अत्यंत मोठा झाला. लोकांच्या मनात जागृती निर्माण झाली, परिसरातले शिकारीचे प्रकार कमी झाले. म्हणूनच गवळी टेम इथलं शेकरो संवर्धन क्षेत्र हे केवळ एका खारीसाठी राखून ठेवलेलं 8 एकर क्षेत्र नाही, तर ते माणूस आणि निसर्ग यांच्यात अजूनही जिवंत असलेल्या प्रेमाचं, जबाबदारीचं आणि सह अस्तित्वाचं सुंदर प्रतीक आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी.
1: ओला, उबर आणि रॅपिडो सारख्या अनधिकृत बाईक टॅक्सी ॲप सेवा तत्काळ बंद करून संबंधित कंपनी मालकांवर FIR दाखल करण्याची कठोर भूमिका परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली आहे. या आशयाचं पत्र त्यांनी महाराष्ट्र सायबर विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांना पाठवलं आहे. आकाशवाणीच्या 90व्या वर्षपूर्तीनिमित्त पुणे आकाशवाणीनं रसिक श्रोत्यांसाठी काल एका सांगीतिक मैफिलीचं आयोजन केलं होतं. कोथरूडच्या बाल शिक्षण मंदिर सभागृहामध्ये झालेल्या या कार्यक्रमात संगीतकार गायक राहुल श्रीवास्तव यांनी संगीतबद्ध केलेल्या संत कबीर, गुरु नानक आणि गालिब निदा फासली यांच्यासह विविध लोकप्रिय उर्दू शायरांच्या रचना राजेश दातार, मृण्मयी फाटक आणि सावनी लाड या गायकांनी ताकदीनं सादर केल्या. डॉ सुनील केशव देवधर यांनी अतिशय अभ्यासपूर्ण निवेदन करून प्रत्येक रचनेमागचा अर्थ आणि रचनाकारांचा इतिहास कथन केला, त्यामुळं ही संगीतमय संध्याकाळ दर्दी पुणेकर रसिकांसाठी अतिशय उंचीची ठरली. रसिकांनी प्रत्येक सादरीकरणाला प्रचंड टाळ्यांनी दाद दिली. 90व्या वर्षपूर्तीनिमित्त आकाशवाणीतर्फे येत्या वर्षभरात विविध कार्यक्रम साजरे केले जाणार आहेत. सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातल्या मोटेवाडी इथं मरगुबाई यात्रेच्या वेळी अंगावर भिंत कोसळून 6 भाविकांचा मृत्यू झाला तर 15 अधिक भाविक जखमी झाले. या यात्रेसाठी जवळजवळ 300 भाविक आले होते. अचानक सोसाट्याचा वारा आणि पाऊस आल्यामुळे काही भाविकांनी भिंतीचा आडोसा घेतला होता, पण वाऱ्याचा वेग जास्त असल्यानं भिंत कोसळून ही दुर्घटना घडली. या घटनेविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. सोलापूरचे माजी खासदार गंगाधरपंत कुचन यांचं काल हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. अनेक सहकारी सूतगिरण्यांच्या उभारणीत त्यांचं मोठं योगदान होतं. 1980 ते 1985 झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते काँग्रेस पक्षाकडून निवडून आले होते. हवामान. राज्यात तापमानाचा पारा चढाच असून काल सर्वात जास्त कमाल तापमान अकोला इथं 45° सेल्सिअस नोंदवलं गेलं. आजही सर्वत्र हवामान कोरडं असेल. तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. चंद्रपूरच्या उज्ज्वला स्वयं यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नायटिंगेल पुरस्कारानं गौरव. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची नीट पेपरफुटीमुळे रद्द, CBI तपास. आसामचे मुख्यमंत्री म्हणून भाजपचे हिमंता बिस्वा सर्मा यांचा सलग दुसऱ्यांदा शपथविधी. नाशिक महापालिकेला केंद्र सरकारकडून 272 कोटी रुपयांचा अर्बन चॅलेंज फंड मंजूर. आणि सांगली जिल्ह्यात मोटेवाडी इथं भिंत कोसळून 6 भाविकांचा मृत्यू. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: श्रोते हो, आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरच्या प्रादेशिक बातम्या आत्ताच आपण ऐकल्यात. यानंतर भुले बिसरे गीत कार्यक्रमाचा उत्तरार्ध थोड्याच वेळात.

परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: कार्यक्रम के प्रायोजक थे वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: श्रोते हो भूले बिसरे गीत हा कार्यक्रम आपण ऐकलात आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून। हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। सकाळचे 7:30 वाजत आहेत। आता ऐकूया देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून।
2: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू।

नमस्कार श्रोते हो, देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमात सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात जगाच्या पाठीवर या चित्रपटातलं आशा भोसले यांच्या आवाजातलं सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं ग. दि. माडगुळकर यांचं हे गीत.

0: मंडळी, 1960 प्रदर्शित झालेल्या जगाच्या पाठीवर या चित्रपटातलं हे गीत. सखाराम नावाच्या एका अत्यंत सज्जन माणसाची ही कथा. नोकरीच्या शोधात असताना तो भिकाऱ्यांच्या वस्तीत जातो आणि तिथे त्याला एक अंध तरुणी भेटते. सखाराम तिला आधार देतो, तो देखील तिच्याबरोबर पेटी वाजवत तिच्या गाण्याला साथ देतो आणि एके दिवशी न केलेल्या गुन्ह्यासाठी 6 महिन्यांचा तुरुंगवास देखील भोगतो. पण आपल्या वाट्याला आलेल्या दुःखाला तो सहज सामोरा जातो, नशिबाला दोष देत नाही. त्याच्या जीवनाकडे बघण्याचा हाच सकारात्मक दृष्टिकोन त्याच्या आयुष्यात आनंद घेऊन येतो. ज्या अंध मुलीला त्यांनी साथ दिलेली असते ती एका श्रीमंत माणसाची हरवलेली मुलगी असते. जेव्हा तिची आणि तिच्या पालकांची गाठभेट होते तेव्हा ते तिला घेऊन जातात, पण ती स्वतःबरोबर सखारामलाही सोबत घेऊन जाते आणि सखारामच्या आयुष्यात चांगले दिवस येतात. सुखदुःखाचा हिशोब मांडणारा हा चित्रपट असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. हेच तर कदाचित राजा परांजपे त्यांच्या कथेतून आणि गदिमा त्यांच्या संवाद लेखनातून गीत लेखनातून आपल्याला शिकवून जातात. या चित्रपटाबद्दलची अजून थोडीशी माहिती आणि एक गाणं ऐकूयात या छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: संपर्क 89 39 41 42.
0: मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. जगाच्या पाठीवर या चित्रपटातली सगळीच गाणी खूप लोकप्रिय झाली. हं मंडळी, म्हणजे तुला पाहते रे तुला पाहते, नाच नाचुनी अति मी दमले, उद्धवा अजब तुझे सरकार, जग हे बंदीशाळा, बाई मी विकत घेतला शाम आणि एक धागा सुखाचा. राजा परांजपे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं होतं आणि यातले कलाकार होते राजा परांजपे, सीमा देव, राजा गोसावी, रमेश देव, शरद तळवलकर, रेखा कामत, धुमाळ आणि जेलरच्या भूमिकेत स्वतः ग. दि. माडगुळकर. तर कॅमेरामन होते बाळ बापट. मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमात उद्या जाणून घेऊयात अशाच एका चित्रपटाबद्दल. आता जाता जाता ऐकूयात जगाच्या पाठीवर या चित्रपटातलं सुधीर फडके यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं गीतकार ग. दि. माडगुळकर यांचं हे अजरामर गीत.

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
1: हॅपी बर्थडे टू यू.
2: झोप बीप आता काहीही नाही
3: अगो बाई,
2: रात्रभर आपण नुसत्या गप्पा मारायच्या.
4: आम्ही एवढी रजा टाकून तुझ्या वाढदिवसाला आलोय, ते काय झोप काढायला?
5: अरे आज उमा सदन मधली मंडळी कोणाच्या तरी वाढदिवसासाठी जमली आहेत. मस्त धमाल गप्पा दंगा करतायत. कोण कोण आहेत आणि कोणाचा वाढदिवस आहे ऐका बर.
1: बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू.
5: काय समजलं का कोण कोण आहेत आणि काय काय करतायत ते? नाहीच का अजून? मग त्यासाठी नक्की ऐका तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमा सदन, गुरुवारी 14 मेला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नामजोशी, सादर करत्या गौरी लागू.
1: 101 उमा सदन.
6: FM बँड 101 MHz वर तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र. यानंतर ऐकूया ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम डॉक्टर देशपांडे आय हॉस्पिटल.
7: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ॲड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
8: मला माझ्या आई बाबांना बघायचंय.
9: मला सुद्धा. आणि मला स्वतःला पण बघायचंय. मी कसा दिसतो ते बघायचंय.
8: मला रंग बघायचे, फुलं बघायची आहेत, समुद्र बघायचाय आणि आकाश पण बघायचंय. टीचर, मला तुम्हाला बघायचंय, आपली शाळा बघायची आहे.
9: मला ना जे पुस्तक मी रोज हाताने वाचतो ते डोळ्याने वाचायचंय.
8: ज्या डोळ्यांनी आपण बघू शकतो ते डोळे कसे दिसतात हे बघायचंय मला.
10: ही उत्तर होती माझ्या अंधशाळेतल्या मुलांची. जेव्हा मी त्यांना विचारलं की तुम्हाला 5 मिनिटांसाठी दृष्टी मिळाली तर काय बघायला आवडेल, आणि बघा आपल्याला हे सगळं सहज दिसतंय तर आपण त्याचं, आपल्या डोळ्यांचं काय महत्व जपलंय? तुम्हीच विचार करा आणि अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी आजच करा. देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू. संपर्क 89 29 30 41 42, 8929304142. देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. नमस्कार श्रोते हो, देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत एक नजर डोळ्यांकडे या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. देशपांडे आय हॉस्पिटलचे ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट डॉक्टर आनंद देशपांडे सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
11: नमस्कार.
10: की बऱ्याच लहान मुलांना सुद्धा लहान वयातच खूप जास्त नंबरचे चष्मे लागतात, किंवा भिंगाचा चष्मा ज्याला आपण म्हणतो, अगदी दुसरी तिसरीतली मुलं असतात त्यांना सुद्धा, तर हा नंबर काढता येणं शक्य असतं का, नंबर जाऊ शकतो का, त्याच्यासाठी काय ट्रीटमेंट उपलब्ध आहे याबद्दल सांगा.
11: करेक्ट. तर लहान मुलांचा चष्म्याचा नंबर आणि मोठ्या मुलांचा चष्म्याचा नंबर ह्याच्यात खूप फरक असतो. तर युजली लहान मुलांचा चष्मा पहिल्यांदा जर त्याला लागला असेल, 4 वर्षाचा असेल किंवा 5 वर्षाचा असेल, तर तो मोठ्या भिंगाच्या स्वरूपात पण असू शकतो.

0: याच्यात काही घाबरण्यासारखं नसतं. महत्वाचं असतं की तो चष्मा त्यांनी वापरलाच पाहिजे, कारण की ती सगळ्यात महत्वाची गोष्ट असते. की बऱ्याच लोकांना असं होतं की पहिल्यांदा चष्म्याचा नंबर डिटेक्ट होतो आणि आम्हाला दोघा नवरा बायकोंना चष्मा नाही आणि मुलाला का आला म्हणून नको, परत आपण दुसऱ्या डॉक्टरांकडून बघून चेक करूया. हो नक्की जा, कन्फर्म करा. पण जर तिथे पण नंबर आला तर तो नंबर नक्की चष्म्याचा लावायला चालू करा. कारण की लहान मुलांमध्ये डोळे आळशी होण्याचं प्रमाण जास्त असतं.
1: अच्छा.
0: कारण की तो एक ग्रोईंग एज असतो.
2: याबद्दल अजूनही बोलूया. त्याआधी श्रोते हो, डोळ्यांच्या विविध आजारांवरील अत्याधुनिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल. एकाच छताखाली डोळ्यांचे सर्व उपचार, ते सुद्धा रोबोटिक प्रणालीने. देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू इथे. संपर्क 89 29 30 41 42, 89 29 30 41 42, 8929304142. डॉक्टर देशपांडे सर, आता तुम्ही उल्लेख केला की लहान मुलांच्या डोळ्यामध्ये आळशी डोळा असतो, म्हणजे नेमकं काय?
0: ते युजुअली लक्षात घ्या, एखाद्या मुलाला चष्म्याचा नंबर आहे आणि ते चष्म्याचा नंबर लावून त्याला पूर्ण दृष्टी आहे पण तो चष्मा लावत नाहीये, तर मग मेंदूला काय होतं की नकळत सिग्नल्स कमी जातात आणि जेवढे सिग्नल्स डोळ्याकडनं मेंदूला कमी जातात तेवढा पेशंट्सला मेंदू हा युजुअली सांगायला चालू करतो पेशंटसाठी की डोके दुखी आहे. हे लहान मुलांना होतं पण ते खूप कमी प्रमाणात होतं. आणि जर त्यांनी चष्मा लावलाच नाही तर मेंदूला कमी सिग्नल्स मिळाल्यामुळे मेंदू विचार करतो की नाही, याला एवढंच दिसतं आणि याला एवढंच दिसायला पाहिजे आणि नंतर तो लेझी व्हायला चालू होतो. तर तो डोळ्याला आळशी करतो, त्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये अम्लायपिया किंवा लेझी आय सिंड्रोम म्हणतो.
1: ओके.
0: मी पालकांसाठी असं सांगेन, 18 वर्षापर्यंत तुम्हाला त्याची डोळ्याची नियमित चेकिंग करून नंबर चेंज असेल तर तो नंबर चेंज करून घेणे आणि त्याला कायम चष्मा लावायला सांगणे, एवढंच आहे. बाकी काही प्रॉब्लेम नाही, कुठलाही आळशी डोळा होत नाही जर त्याला सिग्नल्स व्यवस्थित जात असतील तर.
2: या ज्या गोष्टी तुम्ही सांगितल्या या सगळ्या श्रोत्यांसाठी आणि पालकांसाठी खूप महत्वाच्या आहेत, अर्थातच मुलांच्या दृष्टीच्या अनुषंगाने. म्हणूनच तुमची आणि तुमच्या मुलांच्या डोळ्यांची तपासणी जरूर करा. डोळ्यांच्या विविध आजारांवरील अत्याधुनिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल. एकाच छताखाली डोळ्यांचे सर्व उपचार, ते सुद्धा रोबोटिक प्रणालीने. देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू. संपर्क 89 29 30 41 42, 89 29 30 41 42, 8929304142. पुन्हा भेटूयात देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत एक नजर डोळ्यांकडे या कार्यक्रमात डॉक्टर आनंद देशपांडे यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.

0: श्रोते हो, सकाळचे 7:45 वाजले आहेत. आता ऐकूया कार्यक्रम.
1: जोगळेकर IVF सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
2: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
3: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
2: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं,
3: होऊ दे ना पूर्ण
2: आमचं बाळाचं स्वप्न.
3: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्ही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866 91 676 72.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: मी करता एक चांगली इंजिनियर झाली आहे. माझे बाबा लग्नाचं पाहतायत, पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय.
2: अहो, माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय, पण या चष्म्यामुळे काम

0: मिळत नाही.
1: माझी हाईट 6'6" आहे, कमावलेलं दणकट शरीर आहे, पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय.
2: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल. तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदना रहित आणि वाजवी दरात चष्मा कायमचा काढून टाकला जातो. पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
3: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
4: ऐकूया संदीप खरे यांचं गीत, संगीत आणि स्वर सलील कुलकर्णी यांचा.

0: जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
1: श्रोतेहो, सकाळचे 7:50 होत आहेत। यानंतर ऐकूया ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम PNG हिरा आहे सर्वांसाठी, आणि त्यानंतर 7:55 क्रिसेंट म्युच्युअल फंड हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम।
2: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही।
3: श्रोतेहो नमस्कार, सादर करत आहोत कार्यक्रम हिरा आहे सर्वांसाठी।
4: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगे आणि सन्स। दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगे आणि सन्स। इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा। पुन्हा गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून।
3: श्रोते हो, हिरा आहे सर्वांसाठी या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत। सोन्याच्या दागिन्यांप्रमाणेच आता हिऱ्यांच्या दागिन्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे। हिऱ्याचे दागिने खरेदी करताना कोणकोणते मुद्दे विचारात घ्यायला हवेत याची माहिती देण्यासाठी आज आपण PNGS रेवा डायमंडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक श्रीयुत अमित मोडकसर यांना आपल्या स्टुडिओत मार्गदर्शनासाठी आमंत्रित केलंय। मोडक साहेब नमस्कार।
5: नमस्कार
3: मोडक साहेब, ग्राहक जेव्हा हिऱ्याचे दागिने खरेदी करायला जातो तेव्हा त्याने कोणत्या गोष्टी विचारात घ्यायला हव्यात?
5: तर हिऱ्याचे दागिने खरेदी करताना हिऱ्याची किंमत ठरणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या माहिती करून घेणं आवश्यक आहे। म्हणजे हिऱ्यातला सर्वोत्तम कलर हा डी, त्याच्यानंतर EFGH कलर, तर कलर कुठला आहे आपण जो हिरा खरेदी करतोय तो, कारण त्याच्यावर किंमत ठरणार आहे। दुसरं आहे ते क्लॅरिटी, म्हणजे त्याच्यामध्ये काही फ्लॉलेसनेस पाहिजे, त्याच्या आत काही इन्क्लुजन नकोत। हिरा जर आपण उजेडात धरला आणि बघितलं तर त्याच्या आत इन्क्लुजन नसली पाहिजे। कट्स काय आहेत, कारण की हिऱ्याची किंमतच मुळी कट अँड पॉलिशिंग वरती ठरत असते, त्याच्यातच खरी कला आहे। तर कट, क्लॅरिटी आणि कलर या तीन गोष्टी, आणि चौथी गोष्ट म्हणजे त्याचं वजन जे कॅरेटमध्ये कॅल्क्युलेट केलं जातं। तर हिऱ्याची जी किंमत आहे ती या चार गोष्टींवर ठरते। त्यामुळे आपण जर हिरा खरेदी करत असलो तर त्यातले या चार गोष्टी काय आहेत, कट कुठला आहे, क्लॅरिटी आहे का, फ्लॉलेस आहे का, त्यानंतर कलर कुठला आहे,

0: किती कॅरेट्स आहे, या चार गोष्टी माहिती झाल्या की आपण त्याची किंमत योग्य आहे का नाहीये याच्याबद्दल विचार करू शकतो. त्यामुळे या चार गोष्टी माहिती करून घेणं गरजेचं आहे जेव्हा जेव्हा आपण हिऱ्याचे दागिने खरेदी करतो किंवा हिरा खरेदी करतो. आता जेव्हा दागिने खरेदी करतो त्या दागिन्यामध्ये बसवलेले हिरे या कुठल्या प्रकारात आहेत हे आपण माहिती करून घेणं आवश्यक आहे की बसवलेले सगळे हिरे आहेत ते कुठल्या रंगाचे आहेत, शक्यतो एका रंगाचे असतात, कट्स त्याचे फाईन कट आहेत का, त्याला स्पार्क निर्माण होणार आहे का, कारण त्यातून स्पार्क निर्माण व्हायला पाहिजे. जितके चांगले फाईन कट असतील, चांगला कलर असेल, क्लॅरिटी जेवढी चांगली असेल तेवढं त्याच्यातून फायर म्हणतात किंवा स्पार्क म्हणतात. तर त्याकरता या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळे त्या चार गोष्टी माहिती करून घ्यायच्या. आणि तुम्ही गळ्यात घातलेला जो दागिना असतो स्त्रियांनी विशेषतः, त्या जेव्हा सोशल फंक्शनला जातात किंवा एकत्रित जातात तेव्हा तो चमकून उठणं गरजेचं आहे आणि तो खरा हिऱ्यांचा असणं, नॅचरल हिऱ्यांचं असणं गरजेचं आहे.
1: मोडक साहेब, हिऱ्यांच्या दागिन्यांची खरेदी करताना विक्रेत्याकडून आपण कोणती माहिती घेणं आवश्यक असतं?
0: काय हिऱ्याचे दागिने खूप रिलेटिव्ह टर्म आहे.
1: बर,
0: की हा माझा डायमंड नेकलेस आहे, हे माझी डायमंडची अंगठी, हे माझं डायमंडचं पेंडंट आहे, ठीक आहे, पण त्यातले बसवलेले हिरे कुठल्या दर्जाचे आहेत त्यानुसार त्याची किंमत बदलत जाणार. त्यामुळे आपण जेव्हा हिऱ्याचे दागिने खरेदी करायला जातो तेव्हा ते विक्रेत्याकडून एखादा दागिना जर आपण घेणार असलो तर त्यात किती टोटल डायमंड लागलेले आहेत, किती वजनाचं सोनं लागलेलं आहे, मजुरी किती आहे, त्यानंतर लागलेल्या डायमंडचे हे जे 4C आपण मगाशी सांगितले ते कुठले आहेत, ते सर्टिफाईड आहेत का, सर्टिफाईड असलं तर कुठल्या लॅबचं सर्टिफिकेशन आहे, हे सगळं माहिती करून मग आपण बाजारात त्याचं कम्पॅरिझन करू शकतो. हिऱ्याचे सगळे डिटेल घ्यायचे आणि ते बाजारात जाऊन कम्पेअर करायचे आणि सेम कम्पेरेबल याची दुसरे काय किंमत लावतायत हे बघून मग ठरवायचं की कुठून घ्यायचं, कारण आफ्टरऑल सगळं सर्टिफाईड असणार आहे आणि ज्याच्याकडून तुम्ही घेणार तो बाय बॅक आणि एक्सचेंजची गॅरंटी देणारच आहे.
1: खरंय मोडक साहेब, आज आपण आम्हाला हिऱ्यांच्या दागिन्यांची खरेदी करताना कोणते मुद्दे विचारात घ्यावेत याविषयी संपूर्ण माहिती दिलीत. श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद. श्रोते हो, हिरा आहे सर्वांसाठी हा कार्यक्रम इथेच संपला. पुन्हा भेटूया उद्या याच कार्यक्रमात. नमस्कार.
2: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पुन्हा गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
1: श्रोते हो, हिरा आहे सर्वांसाठी हा कार्यक्रम इथेच संपला. पुन्हा भेटूया उद्या याच कार्यक्रमात. नमस्कार. हिरा आहे सर्वांसाठी हा कार्यक्रम ग्राहक हितार्थ प्रसारित करण्यात आला.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
5: साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन म्युच्युअल फंड.

0: AMFI registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, योग्य वेळेत योग्य इन्व्हेस्टमेंटला सुरुवात योग्य मार्गदर्शनाने केली तर वर्तमान आणि भविष्य दोन्हीचा आनंद द्विगुणित होतो. म्हणूनच आम्ही देतोय स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला, आणि त्यासाठी आजही आपल्या बरोबर आहेत क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर. गुड मॉर्निंग वाणी सर.
2: गुड मॉर्निंग श्रोते हो.
1: आजचा विषय आहे चालू खात्यातील तूट म्हणजेच करंट अकाउंट डेफिसिट. तर या संदर्भात तुम्ही इन्व्हेस्टरला योग्य सल्ला काय द्याल?
2: सो इन्व्हेस्टरला सल्ला देताना करंट अकाउंट डेफिसिट म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे. सो देशाचं उत्पन्न आणि खर्च यातला फरक म्हणजे करंट अकाउंट डेफिसिट. ज्याप्रमाणे एखाद्या कुटुंबाचं उत्पन्न कमी आणि खर्च जर जास्त झाला तर तूट निर्माण होते, तसंच भारत ऍज अन कंट्री म्हणून जगाकडून ज्या वस्तू विकत घेतो इम्पोर्ट करतो आणि तुलनेनं कमी वस्तू विकतो म्हणजे कमी एक्सपोर्ट करतो, तेव्हा त्या खात्यात जी तूट निर्माण होते म्हणजे त्याला चालू खात्यात

0: तूट म्हणजेच करंट अकाउंट डेफिसिट असं आपण संबोधू शकतो. आता ही तूट वाढण्याची मेजर फॅक्टर्स काय असतात, तर कच्च्या तेलाची जी आयात होते म्हणजे क्रूड ऑइल जे मॅक्सिमम आपण इम्पोर्ट करतो, किंवा सोनं मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे सोन्याला मागणी आहे ते आपण इम्पोर्ट करतो, सो ह्याच्यामुळे कदाचित करंट अकाउंट डेफिसिट हे वाढू शकतं. ही दोन मेजर कारणं आहेत करंट अकाउंट डेफिसिट वाढण्यासाठी. भारत आपल्या गरजेच्या 80% जास्त कच्चे तेल आयात करतो. जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती वाढतात, जी आत्ताची परिस्थिती आहे, त्यामुळे आपली आर्थिक तूट वाढण्याची शक्यता इथे वाढते. तसंच सोन्याच्या बाबतीत देखील घडतं. आता इथे कॅडचा आणि डॉलरचा पण संबंध आहे. जेव्हा आपल्याला जास्त आयात करावी लागते आणि जेव्हा आपल्याला जास्त डॉलर द्यायला लागतात, डॉलरची मागणी वाढते आणि रुपया कमकुवत होतो. रुपया पडला की पुन्हा आयात महाग होते आणि हे देखील एक दुष्टचक्र आहे जेव्हा कॅडचा विचार होतो. सो इन्व्हेस्टरने करंट अकाउंट डेफिसिट जितकं कमी असेल तेवढं इन्व्हेस्टमेंट आणि इकॉनॉमीसाठी चांगलं. आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटने गेल्या काही कालावधीत ह्याच्यावर योग्य नियंत्रण मिळवलेलं आहे आणि हा फायदाच आहे इंडियन इकॉनॉमीसाठी. शॉर्ट टर्म मध्ये युद्धजन्य परिस्थितीमुळे हे वाढू शकतं, पण ते अगदीच छोट्या कालावधीसाठी असेल, त्यामुळे त्याचा फार विचार करण्याची गरज नाही. लॉंग टर्म इन्व्हेस्टरने योग्य कॅडचा विचार करून ग्रोथ ही पोटेन्शियल कशी आपल्या इन्व्हेस्टरला इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओला मिळू शकते याचाच विचार करावा जेव्हा कॅडचा विचार होतो.
1: श्रोते हो, या सल्ल्याबरोबर वेळ झाली आज इथेच थांबायची. पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात भूषण वाणीसर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार श्रोते हो, बाय, गुड डे.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन.

0: ಬ್ಯಾಂಕ್ವಿ ರಿಜಿಸ್ಟರ್ಡ್ ಕ್ರಿಸೆಂಟ್ ಮ್ಯೂಚುವಲ್ ಫಂಡ್ ಡಿಸ್ಟ್ರಿಬ್ಯೂಟರ್ಸ್ ಪ್ರೈವೇಟ್ ಲಿಮಿಟೆಡ್. ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ ನಂಬರ್ 9764125533. ಕನ್ವರ್ಟ್ ಯುವರ್ ಲೈಫ್ ಇನ್ ಟು ಸೆಲೆಬ್ರೇಷನ್.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: श्रोते हो, सकाळचे 8 वाजत आहेत. ऐकूया ठळक बातम्या.
3: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
4: विविध भारती पुणे. ठळक बातम्या. 3 जूनला आयोजित नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या संदर्भात शुभम खैरनार याला राजस्थान पोलिसांच्या विनंतीवरून नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेनं काल ताब्यात घेतलं. ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे. या परीक्षेतील अनियमिततांबाबत सखोल चौकशी करण्याचे निर्देश सरकारनं सीबीआयला दिले आहेत. याच संदर्भात परीक्षेला बसलेल्या एका उमेदवाराच्या पालकांनी लातूरच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार दाखल केली आहे. एका खासगी शिकवणी संस्थेनं परीक्षेपूर्वी घेतलेल्या सराव चाचणीतील 42 प्रश्न प्रत्यक्ष नीट परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत विचारलेल्या प्रश्नांशी तंतोतंत जुळत असल्याचा दावा या तक्रारीत केला आहे. राजस्थान पोलिसांनी या प्रकरणातील संशयित टोळी आणि आर्थिक व्यवहारांच्या तपासादरम्यान 15 जणांना ताब्यात घेतलं आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील तणावामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधनाचा वापर कमी करणं तसंच वर्षभर सोनं खरेदी करू नये असं आवाहन केलं आहे. त्याला प्रतिसाद देत नाशिकमधील एका वधू आणि वरपक्षानं नवीन सोनं खरेदी न करता जुने दागिने घालूनच विवाह पूर्ण करण्याचं ठरवलं आहे. तसंच या लग्न सोहळ्यात मित्रपरिवारातील सर्वजण इलेक्ट्रिक वाहनच घेऊन येणार आहेत. उझबेकिस्तानमध्ये ताशकंद इथं आशियाई 17 वर्षांखालील मुष्टियुद्ध स्पर्धेमध्ये 75 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत कोरियाच्या स्युंगमिन लीचा 5-0 असा पराभव करत लक्ष फोगट भारतीय मुलांच्या गटातील एकमेव अंतिम स्पर्धक ठरला. अन्य 4 भारतीय मुष्टियोद्ध्यांना कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. भारतीय मुलींनी या स्पर्धेत आपली प्रभावी कामगिरी कायम राखत 8 मुष्टियोद्ध्यांनी अंतिम फेरीत धडक मारली तर अन्य 4 जणांनी कांस्य पदकं पटकावली. पुणे आणि परिसरात उन्हाची काहिली वाढतच आहे. रात्री देखील प्रचंड

0: उष्मा आणि हवा गरम असते. आज कमाल 42 तर किमान 25 अंश सेल्सिअस तापमान राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 8:58.
1: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
2: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
3: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
4: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: श्रोते हो, सकाळचे 8:03 होत आहेत. यानंतर प्रसारित करत आहोत कार्यक्रम.
6: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
7: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलाइन बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
8: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय. डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे.
5: कार्यक्रमातलं सुरुवातीचं गीत वसंत बापट यांचं, संगीत यशवंत देव यांचं आणि स्वर उषा मंगेशकर यांचा.

0: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
1: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 10% अधिक.
0: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
1: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.

0: स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी।
1: सौभाग्य सुंदर लेऊनी बसने उभी मन भावनी।
0: स्वामिनी बिझिलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे, साड्यांची महाराणी स्वामिनी।
2: डॉक्टर दूधभाते नेत्रालय,
3: इथे जागतिक दर्जाची अल्कोन प्रणाली आणि व्हेरियॉन टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे, त्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया फक्त 6 ते 7 मिनिटात होते आणि हो, गव्हर्नमेंट आणि सर्व कॅशलेस सुविधाही इथे उपलब्ध आहेत।
2: डॉक्टर दूधभाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तू सिंहगड रोड पुणे इथे।
3: संपर्क 0202-24-35-15-35।

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
3: पुण्यातलं सर्वोत्तम आय हॉस्पिटल पाहताय.
4: हो आहो, आईला मोती बिंदू तर आहेच, शिवाय डायबिटीज सुद्धा आहे.
3: आहो मग त्यासाठीच तर आहे ना बेस्ट आय हॉस्पिटल इन महाराष्ट्र. हा पुरस्कार प्राप्त एशियन आय हॉस्पिटलचे स्पेशालिटी डायबिटिक कॅटरॅक्ट व डायबिटिक रेटिनोपॅथी सेंटर.
5: डॉक्टर कांकरे यांचे एशियन आय हॉस्पिटल, जहांगीर समोर, स्टेशन रोड, पुणे. फोन 88 84 94 22 22.
1: नवीन घर आणि नवीन गाडीचं तुमचं स्वप्न होईल आता साकार.
2: विश्वेश्वर बँक देईल तुमच्या स्वप्नांना आकार.
1: गृह खरेदी असो किंवा नवीन वाहन खरेदी, विश्वेश्वर बँक सदैव तुमच्या पाठीशी.
2: विश्वेश्वर बँकेतर्फे अतिशय किफायतशीर व्याजदरावर गृह कर्ज आणि वाहन कर्ज,
1: सहज सोपी कर्ज प्रक्रिया आणि त्वरित कर्ज मंजुरी, अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक
2: ही विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे.
1: एनडीए मध्ये जायचंय?
2: 11वी पासूनच तयारीला लागा.
1: 11वी 12वी आणि एनडीए च्या कोचिंग साठी अपेक्स करिअर्स पुणे. संपर्क 9850880058.
2: फोन नंबर पुन्हा एकदा 9850880058.
6: यानंतरची रचना शौनक अभिषेकी आणि अनुराधा मराठे यांच्या युगुलस्वरात. संत नामदेवांच्या या रचनेला संगीत डॉक्टर धनंजय दैठणकर यांचं.

0: यानंतरचं गीत एका व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: डॉक्टर दूधभाते नेत्रालय इथे आहे चष्मा घालवण्यासाठी सर्वात प्रगत कंट्युरा विजन HD लेझिक शस्त्रक्रिया मशीन, जे करू शकेल तुमची चष्म्यापासून कायमची सुटका.
2: डॉक्टर दूधभाते नेत्रालय, अद्ययावत शस्त्रक्रिया, गव्हर्नमेंट आणि सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध.
1: डॉक्टर दूधभाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तू सिंहगड रोड पुणे इथे.
2: संपर्क 0204235535.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजानत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93 56 360 175.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: उषा मंगेशकर यांच्या स्वरात आता ऐकूया मंगेश पाडगावकर यांचं गीत, संगीत श्रीनिवास खळे यांचं.

0: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
1: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 18% अधिक.
0: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
1: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.
2: अहो बहिणबाई विचारत होत्या लग्नाचा बस्ता कुठे आणि कधी बांधायचा ते.
3: अगं मग सांगायचंच की 3 मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि आपल्या लग्नाचा बस्ता जिथे बांधला होता त्या स्वामिनी मध्येच बांधायचा बस्ता.
2: स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीनं बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो म्हणे.
3: तर मग स्वामिनी मध्येच बस्त्याला जायची तयारी करा म्हणावं.
2: स्वामिनी, साड्यांची महाराणी, बिझी लँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा.
4: डॉक्टर दूधभाते नेत्रालय,
3: इथे जागतिक दर्जाची अल्कोन प्रणाली आणि व्हेरियॉन टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे, त्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया फक्त 6-7 मिनिटात होते. आणि हो, गव्हर्नमेंट आणि सर्व कॅशलेस सुविधाही इथे उपलब्ध आहेत.
4: डॉक्टर दूधभाते नेत्रालय, आता भव्य आणि प्रशस्त वास्तू, सिंहगड रोड, पुणे इथे.
3: संपर्क 0204235-1535.
5: एनडीए मध्ये जायचंय.
6: 11वी पासूनच तयारीला लागा.
5: 11वी 12वी आणि एनडीए च्या कोचिंग साठी एपेक्स करिअर्स पुणे. संपर्क 9850-88-0058.
6: फोन नंबर पुन्हा एकदा 9850-88-0058.
7: आम्ही मी लेखक दिग्दर्शक देऊळबंद 2 माझ्या शेजारी बसलेली आहे. माझ्या चित्रपटात प्रमुख भूमिका साकार करणारी माझी खूप लाडकी आहे, स्नेहल प्रवीण तरडे.
8: महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध लेखक दिग्दर्शक, माझे पती म्हणायला मला त्यांचा अभिमान वाटतो, असे श्रीयुत प्रवीण विठ्ठल तरडे.
9: मी वाट बघत होतो जतीन शब्दांची.
8: निधड्या छातीचा, विशाल हृदयाचा आणि लोण्याहूनही मऊ काळजाचा असा.
10: मराठी चित्रपट सृष्टीतील या लक्ष्मी नारायणाच्या जोडीला भेटा आकाशवाणी पुणे केंद्रावरून दर मंगळवार आणि बुधवार सकाळी 11:30 पुणे विविध भारतीवरून बुधवार आणि गुरुवार दुपारी 2:30. आम्ही सादर करते संजय भुजबळ.

मनाचं मनोगत कधी ऐकलंय? मनाशी शांत बसून कधी संवाद साधलाय? धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात मनावर येणारा ताण घालवण्यासाठी मनाशी संवाद साधावा लागतो. तो कसा साधायचा या

0: बद्दल माइंड योग आणि मॅनिफेस्टेशन याविषयी आपल्याशी संवाद साधलाय रुपाली पाटील यांनी.
1: त्या सिच्युएशन साठी तुमचं इंटरप्रिटेशन काय आहे, म्हणजे तुम्ही त्या सिच्युएशनला कशा अँगलने बघतात, ते महत्वाचं आहे, हे तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात.
0: तसंच प्राची परांजपे लिखित सखी विश्व हा गप्पा आणि गाण्यांचा कार्यक्रम,
2: म्हणजे आपली सहल निघते ना दोन दोनच्या जोड्या करून, अगदी तशा निघालो.
3: वा,
2: आकाशवाणीला यंदा 90 वर्ष पूर्ण झाली म्हणून वॉकॅथलॉन ठेवलं होतं.
0: कार्यक्रम वनिता मंडळ बुधवारी 13 मे रोजी दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन अर्चना साने, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.
4: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
5: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक.
4: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
5: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: कार्यक्रमातली ही शेवटची रचना आहे संत बहिणाबाई चौधरी यांची. गायली आहे उत्तरा केळकर यांनी.

0: या गीताबरोबरच आपला लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्तिगीतांचा कार्यक्रम आता इथेच समाप्त करत आहोत.
1: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत या कार्यक्रमाचे प्रायोजक होते लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आपले विश्वासू लोकमान्य.
2: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
3: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय. डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे.
0: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आपल्या रेडिओ सेट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. सकाळचे 8:30 वाजत आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम
4: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
5: कॉस्मॉस डिजिटल बँकिंग सेवा, सहज, सोपी आणि सुरक्षित.
6: इंटरनेट बँकिंग,
5: मोबाईल बँकिंग,
6: व्हॉट्सअप बँकिंग,
5: EKYC,
6: NEFT, RTGS,
5: IMPS,
6: कॉस्मॉस रुपे व व्हिसा डेबिट कार्ड,
5: UPI, अशा अनेक डिजिटल सेवांचा लाभ घेण्यासाठी आपलं खातं कॉस्मॉस बँकेत हवंच.
6: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.

शिक्षक हे प्रत्येकाला फक्त विद्यार्थी म्हणून नाही तर माणूस म्हणून सुद्धा घडवत असतात. अशा सर्व शिक्षकांसाठी 30 मे रोजी क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी साजरा करत आहे शिक्षक हो तुमच्यासाठी.

0: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
1: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
2: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
1: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
2: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आय व्ही एफ सेंटर, हडपसर, पुणे.
1: संपर्क 78 23 84 11 20
2: 7823 84 1120.

आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची. संपर्क 9921055775 9921057575. आंबेकर लॉन्स.

0: बेडेकर सन 1910 पासून
1: उन्हाळ्याची सुट्टी आणि धमाल मौज मस्ती करायची कुठे यंदाची फिरस्ती जवळचं ठिकाण आहे का कुठे कडक वासल्याच्या थोडं पुढे अनेक मूर्त अमूर्त कलांचा आस्वाद घेण्याचं हक्काचं ठिकाण म्हणूनच मुलांच्या सुट्टीला फक्त जपूरदला मुक्काम लहान थोर सर्वांसाठीच अनेक मनोरंजक प्रयोग नाट्य नृत्य संगीत वाचन यांचे एकत्र योग प्रदर्शन पाहतानाच अनेक कार्यशाळा उपक्रम अनुभव इथे पहा चित्र दागिने वस्त्रे शिल्प यांचा अनोखा ठेवा
2: जपूरदा आर्ट अँड कल्चरल म्युझियम कुर्जे. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात ऐकूया गदिमांनी लिहिलेली काही दुराव्याची आणि विरहाची गीतं. सुरुवातीचं गीत आहे जे.एल. रानडे यांच्या स्वरात.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
1: तुमच्या मनातल्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारी फिक्स डिपॉझिट स्कीम, सुरक्षितता, उत्तम व्याजदर आणि ठेवींचे आकर्षक पर्याय.
2: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.05%, ज्येष्ठ नागरिक 7.30%, मासिक आणि त्रैमासिक व्याजाच्या पर्यायांसह, मुदत 16 महिने, अटी लागू.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: खरंच विस्परिंग विंड मध्ये साकारलं आमचं हक्काचं घर, तेही फक्त 90 लाखात.
1: 90 लाखात स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी, GST आणि पार्किंग सह बर का?
0: विस्परिंग विंड अगदी प्राइम लोकेशन वर.
1: प्राइम लोकेशन म्हणजे बाणेर पाषाण लिंक रोड.
2: पजेशन लवकरच.
1: साने व्यास असोसिएट्स से विस्परिंग विंड.
0: रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट. बुकिंग साठी संपर्क 7767015150.
1: 77-67-15-15-0.
3: पहिलं पाऊल पडलं हक्काच्या घरात.
4: पुण्यातलं सर्वोत्तम आय हॉस्पिटल पाहताय?
5: हो अहो, आईला मोती बिंदू तर आहेच, शिवाय डायबिटीज सुद्धा आहे.
4: अहो मग त्यासाठीच तर आहे ना बेस्ट आय हॉस्पिटल इन महाराष्ट्र. हा पुरस्कार प्राप्त एशियन आय हॉस्पिटलचे स्पेशालिटी डायबिटिक कॅटरॅक्ट व डायबिटिक रेटिनोपॅथी सेंटर.
6: डॉक्टर कांकरे यांचे एशियन आय हॉस्पिटल, जहांगीर समोर, स्टेशन रोड, पुणे. फोन 88884922.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.

0: गेलो तर नटांचे चेहरेच कळत नाहीत
1: काकू. मग माझ्यासोबत जंगली महाराज रोड वरच्या गॅलेक्सी आय हॉस्पिटल मध्ये झाला. तिथे मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना विषयक आजारांसाठी डोळ्यांची अगदी काळजीपूर्वक तपासणी होते आणि नव्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाजवी दरात वेदना विरहित यशस्वी शस्त्रक्रियाही केली जाते. मग बघा, तुम्हालाही स्पष्ट आणि स्वच्छ दिसायला लागेल. प्रत्येक नाटकाला जाल.
2: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
3: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: काय काकू, आजच्या पेपरातील नाटकाची जाहिरात वाचलीत का? खूप छान नाटक आहे म्हणे.
2: अरे डोळ्यांना अंधुकसं दिसतंय, धड पेपर वाचता येत नाही आणि नाटक

0: परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: ऐकूया मुंबईचा जावई या चित्रपटातलं हे गीत. गायलं आहे आशा भोसले यांनी, गदिमांचे शब्द आणि संगीत सुधीर फडके यांचं.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
1: उद्योजकांना आर्थिक पाठबळ देणारी कर्ज योजना
2: कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन, व्याजदर फक्त 9.25% पुढे,
1: कॅश क्रेडिट किंवा टर्म लोन स्वरूपात रुपये 5 कोटींपर्यंत कर्ज उपलब्ध, अटी लागू.
2: इंडस्ट्री, ट्रेडिंग, सर्व्हिस इंडस्ट्री यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त.

0: शिक्षक हे प्रत्येकाला फक्त विद्यार्थी म्हणून नाही तर माणूस म्हणून सुद्धा घडवत असतात. अशा सर्व शिक्षकांसाठी 30 मे रोजी क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी साजरा करत आहे शिक्षक हो तुमच्यासाठी.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
3: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
2: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
3: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आय व्ही एफ सेंटर, हडपसर, पुणे.
2: संपर्क 78 23 84 11 20
3: 7823 84 1120.

आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची. संपर्क 9921055775 9921057575. आंबेकर लॉन्स.

0: मसाला
1: बेडेकर सन 1910 पासून
0: बेडेकर तयार मसाला।
2: मी खरं तर एक चांगली इंजिनियर झाली आहे, माझे बाबा लग्नाचं पाहत आहेत, पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे।
3: अहो माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय, पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही।
4: माझी हाईट 6'6" आहे, कमावलेलं दंडकट शरीर आहे, पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय।
5: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल। तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदना रहित आणि वाजवी दरात चष्मा कायमचा काढून टाकला जातो। पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे। फोन 8087808797।
6: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत।
7: संधि

डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59 डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे.

0: सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: कार्यक्रमात आता सुधीर फडके यांच्या स्वरात त्यांनीच संगीतबद्ध केलेलं हे गदिमांचं गीत आता ऐकूया.

0: आजच्या या कार्यक्रमात आपण ऐकलीत गदिमांची काही विरहाची आणि दुराव्याची गीतं. याबरोबरच आपला हा कार्यक्रम आता इथेच समाप्त करत आहोत.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
2: वाचन म्हणजे समृद्धी.
3: वाचन संस्कृतीची वृद्धी.
2: वाचन दृष्टी देतं.
3: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं.
2: वाचन माणूस बनवतं.
3: वाचन मनांना घडवतं.
2: ग्रंथांना गुरु मानू. वाचन संस्कृती जागवू.
3: वाचन चळवळ वाढवू.
2: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल.
3: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल.
0: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 8:58 होत आहेत.

0: ऐकूयात ठळक बातम्या.
1: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
2: विविध भारती पुणे ठळक बातम्या. गडचिरोली इथं नियोजित विमानतळाच्या विकासासाठी 4 गावांमधील सरकारी खासगी तसंच वनविभागाच्या अखत्यारीतील 311 हेक्टरपेक्षा थोडी अधिक जमीन संपादित करण्यासाठी 104 कोटी रुपयांहून थोड्या जास्त खर्चाला राज्य सरकारनं काल प्रशासकीय आणि वित्तीय मान्यता दिली. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीनं शक्ती प्रदत्त समितीच्या मान्यतेसाठी हा प्रस्ताव पाठवला होता. 8 मे रोजी झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. या शासन निर्णयानुसार गडचिरोली जिल्हाधिकाऱ्यांनी 31 हेक्टर जमीन विना मोबदला महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे हस्तांतरित करण्यास मान्यता दिली आहे. मुंबई विद्यापीठातील भूगोल विभागानं भूस्थानिक तंत्रज्ञानासह भूगोल विषयातील स्वतंत्र एमए आणि एमएससी अभ्यासक्रम सुरू केले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना जीआयएस, रिमोट सेन्सिंग, डेटा मॅपिंग आणि भूविश्लेषण यांसारख्या आधुनिक कौशल्यांचं प्रशिक्षण मिळणार आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणाअंतर्गत विभागामार्फत आता 4 वर्षांचा ऑनर्स आणि ऑनर्स विथ रिसर्च पर्याय उपलब्ध झाल्यानं संशोधन आधारित शिक्षणाची मोठी संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे. हा नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम उपलब्ध करून देत विभागानं नवी शैक्षणिक झेप घेतली आहे. केंद्र सरकारनं सोनं आणि इतर मौल्यवान धातूंवरील आयात शुल्कात वाढ केली असून ती आजपासून लागू होणार आहे. अर्थमंत्रालयानं प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनानुसार दागिने तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सोने चांदीच्या घटकांवर 5% शुल्क आकारलं जाईल तर प्लॅटिनम घटकांवर 5.5% थोडं कमी शुल्क लागू होईल. या व्यतिरिक्त मौल्यवान धातूंच्या घटकांवरही 4.35% शुल्क लागू करण्यात आलं आहे. परभणी जिल्ह्यात पूर्णा तालुक्यातल्या संदलापूर इथं वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परच्या धडकेत माजी सरपंच पंडितराव म्हात्रे यांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर संतप्त जमावानं अपघातग्रस्त गाडी जाळली. या अपघातामुळे ग्रामस्थ आणि वाळू वाहतूक करणाऱ्यांमध्ये वाद झाला. पोलिसांच्या दंगा नियंत्रण पथकाच्या स्थानिक शाखेनं परिस्थिती नियंत्रणात आणली. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या 9:58

0: एफ ए रजिस्टर्ड क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. क्रिसेंट
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
3: श्रोते हो, सकाळचे 9 वाजले आहेत. आता ऐकूया कार्यक्रम
4: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
3: श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात मी केतकी भट आपलं मनापासून स्वागत करते. आजची लेखणी आहे एका अशा गीतकाराची ज्यांनी अगदी चिमुरड्यांना आवडणाऱ्या कवितांपासून ते आयुष्यावर बोलू काही असं म्हणत जीवनातली गंमत सहजपणे कवितेतून मांडली. हे कवी गीतकार म्हणजे संदीप खरे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना या कार्यक्रमातून आपल्या सर्वांतर्फे शुभेच्छा देऊया. संदीप खरेंची आपल्या सगळ्यांना असलेली पहिली ओळख म्हणजे त्यांचा आयुष्यावर बोलू काही हा कविता संग्रह. त्या अख्ख्या कविता संग्रहातली प्रत्येक कविता वेगवेगळ्या विषयांवर मनस्थितीवर भाष्य करते. नसतेस घरी तू जेव्हा यासारखी कविता आपलं हृदय विरहाच्या भावनेनं कासावीस करून टाकते, तर आताशा असे हे मला काय होते, कुण्या काळचे पाणी डोळ्यात येते, या कवितेतून वेगळी हळुवार भावना आपल्या मनाला स्पर्श करून जाते. या भावनिक कवितांसोबतच मी मोर्चा नेला नाही यांसारख्या कवितांमधून अगदी सहज एका कॉमन मॅनची अलिप्त किंवा तटस्थ भूमिका आपल्याला कवितेतून दिसून येते. ऐकूया कार्यक्रमात याच कविता संग्रहातलं पहिलं गीत संदीप खरे आणि सलील कुलकर्णी यांच्या स्वरात.

0: युरोलॉजीमध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
1: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
0: संपर्क 0206701900.

0: खरंच विस्परिंग विंड मध्ये साकारलं आमचं हक्काचं घर, तेही फक्त 90 लाखात.
1: 90 लाखात स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी, GST आणि पार्किंग सह. बर का
0: विस्परिंग विंड अगदी प्राइम लोकेशन वर.
1: प्राइम लोकेशन म्हणजे बाणेर पाषाण लिंक रोड
2: पजेशन लवकरच.
1: साने व्यास असोसिएट्स विस्परिंग विंड,
0: रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट. बुकिंग साठी संपर्क 7767015150.
1: 77 67 0 15 15 0.

0: ज्याही घरात येतील काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866 91 676 72.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: आयुष्यावर बोलू काही यासोबतच आणखीन एक अतिशय गाजलेला त्यांचा बालकविता संग्रह म्हणजे अग्गोबाई ढग्गोबाई. त्यातल्या कवितांमध्ये त्यांच्या कल्पनाशक्तीची एक वेगळीच झलक आपल्याला दिसते. म्हणजे मुंगीबायसारख्या कवितेतून एका चिमुरड्या मुंगीच्या चिकाटीचं, त्यांच्यातल्या एकतेचं, गटानं काम करण्याच्या कलेचं किती सहज कौतुक केलंय. आणि सुपरमॅन आणि हनुमानची भेट तर त्यांच्या कल्पनेची एक वेगळीच छटा दाखवते. ऐकूया अग्गोबाई ढग्गोबाई या संग्रहातलं एक गीत, संदीप खरे, सलील कुलकर्णी आणि समूह स्वरात.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखातशी लेखणी।
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल।
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे।
1: संपर्क 0206701900।

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: काय काकू, आजच्या पेपरातील नाटकाची जाहिरात वाचलीत का? खूप छान नाटक आहे म्हणे.
3: अरे डोळ्यांना अंधुकसं दिसतंय, धड पेपर वाचता येत नाही आणि नाटकाला गेलो तर नटांचे चेहरेच कळत नाहीत.
2: काकू मग माझ्यासोबत जंगली महाराज रोडवरच्या गॅलेक्सी आय हॉस्पिटल मध्ये झाला. तिथे मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना विषयक आजारांसाठी डोळ्यांची अगदी काळजीपूर्वक तपासणी होते आणि नव्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाजवी दरात वेदना विरहित यशस्वी शस्त्रक्रियाही केली जाते. मग बघा, तुम्हालाही स्पष्ट आणि स्वच्छ दिसायला लागेल. प्रत्येक नाटकाला जाल.
4: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087807977.
5: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
6: उन्हाळ्याची सुट्टी आणि धमाल मौज मस्ती करायची कुठे? यंदाची फिरस्ती जवळचं ठिकाण आहे का कुठे? कडक वासल्याच्या थोडं पुढे अनेक मूर्त अमूर्त कलांचा आस्वाद घेण्याचं हक्काचं ठिकाण. म्हणूनच मुलांच्या सुट्टीला फक्त जपूरदाला मुक्काम. लहान थोर सर्वांसाठीच अनेक मनोरंजक प्रयोग, नाट्य, नृत्य, संगीत, वाचन यांचे एकत्र योग. प्रदर्शन पाहतानाच अनेक कार्यशाळा, उपक्रम अनुभव. इथे पहा चित्र, दागिने, वस्त्रे, शिल्प यांचा अनोखा ठेवा.
7: जपूरचा आर्ट अँड कल्चरल म्युझियम खुर्जे.
8: कागद पेन नाही या वेळी, मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
2: भारत का गम एक्सपर्ट.
3: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पेरंगुट आणि देहू.

0: शृंगाराने भारलेलं असं हे संदीप खरेंचं गीत आपण ऐकलं. संगीत आणि स्वर होता सलील कुलकर्णी यांचा. संदीप खरेंच्या वेगवेगळ्या शैलीतल्या कविता आपल्याला वाचायला मिळतात. लहान मुलांच्या रंजक कविता असो किंवा आयुष्याची कोडी सोप्या शब्दात मांडणाऱ्या काही कविता असोत, आणि काही कविता तर आपल्याला बरंच काही शिकवून जातात. नात्यातल्या संयमावर केलेली ही अशीच एक कविता. मी सुद्धा चुकलो असेन एवढं मनात आण, धनुष्य मग हातातलं जरा संयमानच ताण, बाणच हळू कानात सांगेल ठेव मला भात्यात, एवढं ऊन एवढा पाऊस असणारच की त्या नात्यात, वादाजवळ गप्प बसून संवाद करू मारू गप्पा, वादाजवळ गप्प बसून संवाद करू मारू गप्पा, तुटण्या किंवा उसवण्याचा येणारच नाही टप्पा, अन्याय झाला वाटेल तेव्हा पहिलं प्रेम आठवा, आठवणीतलं ऐश्वर मग आतल्या खणात साठवा. आणि त्या कवितेत शेवटी ते म्हणतात, कधी कधी आठवण्याहून विसरण्यातच मजा, कधी कधी आठवण्याहून विसरण्यातच मजा, बेरजेपेक्षा कधी कधी जोडून देते वजा, बाकी उरणं महत्वाचं, बाकी उरणं महत्वाचं तेवढीच श्री शिल्लक, कविता असेल साधी पण विचार मात्र तल्लक. किती गोष्टी शिकवून गेली ही कविता. या कार्यक्रमात अशाच गाण्यांचा आणि गप्पांचा आस्वाद घेत राहूयात फक्त एका व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
2: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
3: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
2: संपर्क 02-0670-29-100.
4: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजांत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93-56-360-175.

0: आहेत.
1: अशी सोनुली, बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
2: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
1: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866 91 676 72.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59. दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
1: आणि लग्न बसण्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुमठेकर रोड पुणे.
2: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय. डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे.
3: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
4: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल किडनी

0: तुमची काळजी आमची.
1: कवितेच्या भावनेबद्दल किंवा कवितेच्या विचारांबद्दल संदीप खरे यांना प्रश्न विचारल्यावर ते असं म्हणतात.
2: प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर घरातली ती म्हणजे आई, बायको किंवा मुलगी सोडल्यास सातत्याने संपर्कात किंवा सहवासात असलेली कुणीही मैत्रीण मला नाही. आता माझ्या प्रेमकविता वाचून याचं अनेकांना आश्चर्य वाटेल, पण आयुष्य असं विसंगतीनेच भरलेलं आहे. मात्र एक ती मला अनेकदा भेटत गेली, भेटते आहे, जिच्याकडे आपण व्यक्त होतो, जिच्या सहवासात आपल्याला हायस वाटत, अबोध मनातल्या गोष्टी जिच्यापाशी आपसुकच प्रकट होतात, किंवा आपल्या मनातल्या अनेक भावना जी हळूवारपणे पृष्ठभागावर आणते, अशी ती अर्थात कविता.
1: त्यांच्या अशाच कवितांना, त्यांच्या साहित्यातल्या योगदानासाठी त्यांना आजवर अनेक पुरस्कार मिळाले. पुण्यगौरव पुरस्कार, आद्यकवी मुकुंदराज पुरस्कार, काव्यदीप पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत. फक्त गीतं लिहिण्यातच नाही तर संगीत देण्यासाठी, अभिनय करण्यासाठी आणि गीतगायनासाठी सुद्धा आता ते ओळखले जातात. अशा बहुआयामी कवी गीतकार संदीप खरे यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन हा कार्यक्रम आता इथेच समाप्त करूया. मी केतकी भट तुमचा या कार्यक्रमातून निरोप घेते. नमस्कार.

0: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
1: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 9:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम
2: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणे आय केअर मिशन हेल्दी आईज.

कार्यक्रमातलं हे सुरुवातीचं पद होतं संन्यस्त खडग या नाटकातलं. आशा भोसले यांचा स्वर होता, पदरचना शंकर बाळाजी शास्त्री यांची होती.

पुणे आय केअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेझर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुणे आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुणे आय केअर वानवडी इथं. संपर्क 73 502 77 77 9.

0: कानूनी सहायता टेली लॉ के ऐप वेबसाइट www.tele-law.in या टोल फ्री नंबर 14454 से प्राप्त की जा सकती है।
1: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले।
2: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना। त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट एकाच छताखाली आहेत।
1: हो,
2: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय।
1: मग आम्ही एकदा प्रयत्न करतो। मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना।
2: घे ना 8805-18178। भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे।
3: तिन्ही कॉलेजला
4: काळजी करू नकोस,
3: फीस पाहिलीस का?
5: हे काय, कसे आहात?
3: काय झालं?
4: फीस अटेन्शन,
5: राहुलचा बँक अकाउंट तर आहेच, तर रस्ता क्लिअर। बँकेकडून गरजे एवढं स्टुडंट एज्युकेशन लोन इझिली मिळेल, ज्या 4 लाखांपर्यंत नो कोलॅटरल। ती कुठे मिठाई?
6: RBI सांगते,
7: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट।
8: संधी

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: कार्यक्रमातलं यानंतरचं पद संत गोरा कुंभार या नाटकातलं. रचना संत गोरा कुंभार यांची, संगीत पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं आणि स्वर फैयाज यांचा.

कार्यक्रमात आता ऐकूया पुण्यप्रभाव या नाटकातलं पद पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरात. गोविंदाग्रजांच्या पदाला संगीत किर्लोस्कर नाटक मंडळींचं.

पुना आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.

अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पूना आय केअर मधून. पूना आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पूना आय केअर,

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.
3: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
4: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा. सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
2: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
5: डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्या स्वरात ऐकूया कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं पद. संगीतबद्ध केलंय गोविंदराव टेंबे यांनी. नाटक संगीत मानापमान.

0: पुना आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: तिन्ही कॉलेजला
2: काळजी करू नकोस.
1: फीस पाहिलीस का?
3: काय कसं आहात?
1: काय झालं?
2: फीचं टेन्शन.
1: राहुलचा बँक अकाउंट तर आहेच. तर रस्ता क्लिअर. बँकेकडून गरजे एवढं स्टुडंट एज्युकेशन लोन इझिली मिळेल. ज्या 4 लाखांपर्यंत नो कोलॅटरल. ती कुठे मिठाई?
4: RBI सांगते
2: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
5: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
6: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल. आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ,
7: यानंतर ऐकूया सुवर्ण तुला या नाटकातलं विद्याधर गोखले यांचं पद, संगीत पंडित छोटा गंधर्व यांचं आणि स्वर जयमालाबाई शिलेदार यांचा.

आता ऐकूया कट्यार काळजात घुसली या नाटकातलं पुरुषोत्तम दारव्हेकर यांचं पद. संगीतबद्ध केलंय पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी. स्वर डॉक्टर वसंतराव देशपांडे यांचा.

0: या गीताबरोबरच हा कार्यक्रम आता इथेच समाप्त करत आहोत.
1: पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
0: श्रोते हो, सकाळचे 9:58 होत आहेत. ऐकूया ठळक बातम्या.
2: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
3: विविध भारती पुणे. ठळक बातम्या. पुद्दुचेरीमधील भाजपाप्रणित आघाडीचे नेते आणि माजी मुख्यमंत्री एन रंगासामी यांनी आज काही वेळापूर्वी पुद्दुचेरीचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. विधानसभा निवडणुकीतल्या निर्णायक विजयानंतर रंगासामी यांची ही मुख्यमंत्रीपदाची दुसरी वेळ आहे. नायब राज्यपाल के कैलाशनाथ यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन आजच्या शपथविधी

0: सोहळ्याला उपस्थित होते. कैलास मानसरोवर यात्रेला जायला इच्छुक असलेल्या देशातल्या भाविकांनी या महिन्याच्या 19 तारखेपूर्वी अर्ज करावेत असं आवाहन परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं केलं आहे. याबाबतची नोंदणी प्रक्रिया लवकरच बंद होणार आहे. अर्जदार kmy.gov.in या अधिकृत संकेतस्थळाद्वारे अधिक तपशील मिळवू शकतात आणि आपली नोंदणी करू शकतात असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातल्या मोटेवाडी इथं मरगुबाई यात्रेच्या वेळी अंगावर भिंत कोसळून 6 भाविकांचा मृत्यू झाला असून 15 अधिक भाविक जखमी झाले आहेत. या यात्रेसाठी 300 अधिक भाविक काल या यात्रेसाठी जमले होते. अचानक सोसाट्याचा वारा आणि पाऊस आल्यामुळे काही भाविकांनी भिंतीचा आडोसा घेतला, मात्र वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळे भिंत कोसळली आणि ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठविलेल्या कार्यकारिणीच्या यादीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ या नेत्यांची नावं नसल्याचं काल स्पष्ट झालं. 29 एप्रिलला पाठवलेल्या या यादीत सरचिटणीस म्हणून पार्थ पवार आणि चिटणीस म्हणून जय पवार यांच्या नावांचा समावेश आहे. मात्र कारकुनी चुकीमुळे हे पत्र पाठवलं असून लवकरच त्यात दुरुस्ती केली जाईल असं पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी समाजमाध्यमांद्वारे कळवलं आहे. ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यादव यांचे धाकटे पुत्र आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांचे सावत्र भाऊ प्रतीक यादव यांचं काल आकस्मिक निधन झालं. ते 38 वर्षांचे होते. काही त्रास होऊ लागल्यानं त्यांना लखनौ इथल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं, मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं. मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट झालं नसून आज त्यांचं शवविच्छेदन सुरू आहे. त्यांची पत्नी अपर्णा बिष्ट यादव या भाजपाच्या सदस्य असून सध्या त्या राज्य महिला आयोगाच्या उपाध्यक्ष आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रतीक यादव यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58
1: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
2: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
3: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क्स. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
4: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आता ऐकूया काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
6: या कार्यक्रमाचे प्रायोजक
7: सूचना. ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
8: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात आंबट गोड तिखट खार चटपटीत आणि

0: बेडेकर सन 1910 पासून
1: श्रोते हो नमस्कार. बेडेकर मसाले वाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात मी चित्रा खरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. बेडेकर मसाले वालेचे संचालक अजित बेडेकर सर आपल्याशी गप्पा मारतायत. नमस्कार अजित सर.
2: नमस्कार.
1: बेडेकर मसाले म्हटलं की आम्ही आता बाजारातही कुठेही गेलो तरी रॅक मध्ये हे मसाले असतातच असतात. मला तुम्हाला असं विचारायचं, 110 वर्षांची परंपरा आहे आता बेडेकर मसाले वाल्यांची. बेडेकरांनी लोणचे मसाला बनवायला जी सुरुवात केली आहे त्यामागं काहीतरी गोष्ट नक्की असणार आहे.
2: आता छोट्या प्रमाणात कैरीचं लोणचं बनवायचं असो किंवा कमर्शियल प्रमाणात मोठ्या प्रमाणात बनवायचं असो, सर्वप्रथम आधी बनवावा लागतो तो लोणच्याचा तयार मसाला. एक वर्ष आमच्या आजोबांनी असं ठरवलं की जो लोणचं मसाला वापरून आपण बेडेकर लोणचं बनवतो तोच मसाला आपण पाकिटात घालून मसाला म्हणून विकूया. त्यांच्या मित्रांनी, त्यांच्या हितचिंतकांनी असं सांगितलं की अरे तू हे असं करू नकोस, तू विकलेला मसाला वापरून लोकांनी बेडेकर लोणचं आपापल्या घरातच बनवलं तर तुझ्या दुकानात लोणचं विकत घ्या कोण
1: येणार.
2: मग त्याच्यावर त्यांचं असं म्हणणं होतं की ते तसं झालं तरी मला चालेल, कारण एवढ्या सगळ्या लोकांच्या साठीचं लोणचं आपण बनवून ठेवायचं, ते वर्षभर टिकवायचं, वर्षभर मुरवून

0: ठेवायचं, यापेक्षा एकदा तो वसंत ऋतूत सगळा लोणच्याचा मसालाच विकून टाकलो म्हणजे माझी सगळी उठा ठेव वाचेल.
1: अच्छा,
0: हा विचार करून त्यांनी लोणच्याचा मसाला विकायला सुरुवात केली. परंतु झालं त्याच्याहून वेगळंच की लोणच्याची विक्री तशीच राहिली आणि लोणचं मसाल्याची विक्री मात्र वाढली.
1: वा, श्रोते हो, बेडेकरांची खास चविष्ट उत्पादनं आता आपल्या जवळच्या दुकानांमध्येही उपलब्ध. कैरी, लिंबू यासह 14 प्रकारची लोणची, गोडा मसाला, संडे मसाला यासह 15 प्रकारचे मसाले, लसूण चटणी, शेंगदाणा चटणी यासह इतर चटण्या, शिवाय गौरी गणपती, नवरात्र, दिवाळी, फराळ या सर्व पारंपरिक सणांचा गोडवा वाढवणारी उकडीचे मोदक, उपवासाचे पदार्थ अशी खास बेडेकर उत्पादने, 114 वर्षांची परंपरा. ऑनलाईन ऑर्डर साठी संपर्क करा 99-877-98-747, 99-877-98-747, 9987798747. आमची वेबसाईट www.vpbedekar.com. सर, आपण बोलत होतो आणि तुम्ही खूप इंटरेस्टिंग ती गोष्ट सांगितलीत, म्हणजे USP आपला झाकून न ठेवता तो सगळ्यांसाठी ओपन केला बेडेकरांनी आणि त्याच्यामुळे झालं उलटच की त्यांचाही बिझनेस तेवढाच वाढला.
0: बरोबर आहे. असं वाटत होतं की लोणचं मसाला विकल्यामुळे लोणच्याचा व्यवसायावर कमी होईल किंवा धंदा कमी होईल, त्यात तो काहीही परिणाम झाला नाही. आणखीन उलट लोणचं मसाल्याचा विक्री जास्त वाढत गेली. लाल भडक लोणचं बनण्यासाठी बॅडगी मिरचीचं प्रमाण किती असायला हवं, लोणचं चांगलं टिकण्यासाठी मोहरी किती घालायला हवी, किंवा लोणच्याचा खार घट्ट किंवा पातळ करणारी मेथी किती घालायला हवी, ह्या सगळ्या घटक पदार्थांचं मिळून हे लोणचं मसाला बनतात.
1: नक्कीच, म्हणजे तुम्ही आता ते इतक्या छान तन्मयतेने ते सगळे इन्ग्रेडियंट सांगितलेत त्यावरनं आमच्या लक्षात येते की ते बनवताना त्याच्यात किती ते ओतप्रोतपणा तो भरले. लोणचे मसाल्याबद्दल आपण अजूनही बोलायचंय पण आज वेळ संपत आली म्हणून इथंच थांबूयात. बेडेकर मसालेवाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात अजित बेडेकर सर यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात. आंबट गोड तिखट खार चटपटीत आणि चटणी.

0: बेडेकर मसाला,
1: बेडेकर सन 1910 पासून
0: बेडेकर लोणचा तयार मसाला।
2: निर्मिती संकल्पना बाळ एम जोगळेकर, अमेय जोगळेकर।
3: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक
0: बेडेकर लोणचा तयार मसाला।
4: तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
5: चलो निकले गया।
6: जय, नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता। क्या कम्फर्ट है, क्या क्वालिटी है,
5: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है। कहाँ से लाया?
7: प्लैनेट फर्नीचर से। प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है पुणे में। बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी। प्लैनेट फर्नीचर, नियर हंडेवाड़ी चौक पुणे। कॉन्टैक्ट 9689911240।
8: या आलात का फर्निचर बघून?
9: हो अगं आई, एवढं मोठं शोरूम आहे प्लॅनेट फर्निचरचं पुण्यात आणि इतकी व्हरायटी आहे की काय घेऊ आणि काय नाही असं होतं।
10: हो ना, 3-4 तास फिरवलं तुमच्या लेकांनी, पाय दुखून आलेत अगदी माझे।
9: अगं हो, पण उत्तम क्वालिटी आणि नवनवीन ब्रँड्स पण बघितले ना, आणि मॅडमचे प्रश्न तर संपत नव्हते। 1 तास त्याच्यात गेला ते नाही आठवत।
10: हे बघ तू,
8: अरे काय लहान मुलासारखे भांडताय। तुम्ही बसा, मी चहा टाकते।
10: नको आई, तुम्हीच बसा, मी करते सगळ्यांसाठी चहा। सुजय, तू आई बाबांना फोटो तरी दाखव आपण बघितलेला सोफा सेटचे।
9: हो दाखवतो ना। बाबा कुठे आहेत?
11: आलो आलो, रविवारची वामकुक्षी घेत होतो।
8: संध्याकाळचे 6 वाजलेत, वामकुक्षी अर्ध्या तासाचीच असते बर का। घोरत झोपलो होतो म्हणून सांगा।
11: बरं बाई, झोपलो होतो। बर दाखव बर फोटो।
9: बाबा हे बघा, हा पूर्ण लेदरचा सोफा सेट, इतका कम्फर्टेबल आहे की बसलं की उठावंसच वाटत नाही। आणि हा दुसरा, हा फुल कुशनचा एल शेप मध्ये, आणि हा अँटिक पीस पहा, फुल वुडन कार्विंग केलेलं आहे।
8: काय मस्त आहे रे।
11: श्रद्धा, तुला कुठला आवडला ग?
9: ती कन्फ्युज आहे, तिला नका विचारू काही।
11: बरं मग तुला कुठला आवडला?
9: मला
10: सांग ना सुजय, कुठला आवडला? मी कन्फ्युज आहे ना, पण तुझं तर ठरलंय, तू सांग बरं कुठला सोफा घ्यायचा। घ्या चहा घ्या आई बाबा।
8: मला वाटतं आपण हा फुल कुशनचा घेऊ, म्हणजे याचा जो रंग आहे ना मोरपंखी, तो आपल्या घराच्या बाकीच्या इंटिरियरला पण मॅच होईल।
9: आई,

0: सोफ्याचा रंग आपण आपल्याला हवा तो घेऊ शकतो. तू सोफ्याचं डिझाईन सांग ना.
1: मला वाटतं आपण फुल लेदरचा घेऊ. दिसायला पण एकदम रिच दिसतो आणि बसायला पण एकदम कम्फर्टेबल.
2: तुम्हाला पहिल्यापासून लेदरचे सोफे आवडतात. आठवतंय का साताऱ्यात जेव्हा आपण घराचं रिनोव्हेशन केलं होतं तेव्हा तुम्ही आपल्या प्लॅनेट फर्निचर मधून असाच एक लेदरचा सोफा घेतला होता.
1: हो तर आठवतंय ना. अगं काम करून घरी आल्यावर त्या सोफ्यावर बसलो आणि समोरची आपली फुलांनी बहरलेली बाग थोडा वेळ जरी बघितली तरी दिवसभराचा सगळा शीण निघून जायचा.
2: आणि सुजय आणि त्याचे मित्र तर घरी आल्यानंतर सोफ्यावर नुसता हैदोस घालायचे. झोपायचे, उड्या मारायचे, खेळायचे, मारामारी करायचे. मला सारखी भीती वाटायची हो सोफ्याला काही झालं तर.
0: हा पण काही झालं नाही त्या सोफ्याला. किती वर्ष साथ दिली त्यांनी.
2: हो
3: मग आता सुद्धा जर बाबांना आवडत असेल तर आपण लेदरचा सोफा घेऊयात ना सुजय.
1: अगं नाही मला आवडतो म्हणून नाही. आता जो ट्रेंडिंग आहे, ज्याची फॅशन आहे, जो आपल्या घरात सूट होईल असा सोफा घ्या.
0: बाबा असं काही नसतो. जे आपल्याला आवडतं आणि आपल्यासाठी जे कम्फर्टेबल असतं ना तो आपला ट्रेंड. काय श्रद्धा?
3: करेक्ट. आणि आई बाबांसाठी सरप्राईज दाखवलं की नाही त्यांना?
2: अगं बाई आता आणि कसलं सरप्राईज.
0: हा दाखवतो. बाबा तुम्हाला आठवतं सातारच्या आपल्या घराच्या गच्चीवर एक आराम खुर्ची होती तुमच्या आवडीची. संध्याकाळ झाली की तिथं तुम्ही निवांत चहा पीत बसायचा. इथं गच्ची नाही पण आपली छोटीशी टेरेस आहे ना, त्यात तुमच्या दोघांसाठी बुक केल्यात या दोन रिक्लायनर.
2: रिक्लायनर?
3: हो, तुमच्या लग्नाच्या 35व्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला भेट. आता दोघही टेरेस मध्ये निवांत चहा पीत या रिक्लायनरवर बसायचं. आवडली ना भेट आई बाबा?
2: खूप आवडली.
1: आपण साताऱ्याला असतो ना तर हे सगळं आपण प्लॅनेट फर्निचर मधूनच घेतलं असतं.
0: बाबा आता आपण पुण्यात असलो तरी हे सगळं आपण प्लॅनेट फर्निचर मधूनच घेणार आहोत, कारण प्लॅनेटचं मोठं शोरूम आता पुण्यात सुरू झालंय.
1: काय सांगतोस? मग पुढच्या वेळेला मी पण येईन हो तुमच्या बरोबर.
3: डन. आपण एक काम करू, चौघही जण जाऊ. काय?
0: हा पण सकाळीच निघू 10 वाजता. आणि जेवायचं घरी काही ठेवू नका, कारण एवढे सगळे जण प्लॅनेटला जाणार म्हटल्यानंतर आपण काही संध्याकाळ शिवाय घरी येणार नाही.
3: एक काम कर, जेवायची सोय तू कर.
4: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
5: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
4: क्यों?
5: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार. कहाँ से लिया?
4: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है पुणे में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी भी. प्लैनेट फर्नीचर नियर हंडेवाड़ी चौक पुणे. कॉन्टैक्ट 9689911240.
6: निर्मिती संकल्पना मेसर्स बाळ एम जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
7: साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन.

0: Canfield registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. श्रोते हो, क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार वाणी सर.
2: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो, गुड मॉर्निंग.
1: आपण असं म्हणलो की कौटुंबिक इन्व्हेस्टमेंट ही खूप गरजेची गोष्ट आहे आणि रादर कुटुंबातल्या प्रत्येकाची वेगवेगळी इन्व्हेस्टमेंट सुद्धा असली पाहिजे, कारण प्रत्येकाची बकेट लिस्ट ही वेगळी असते, प्रत्येकाची स्वप्न इच्छा आकांक्षा या वेगळ्या असतात. मग या सगळ्याला धरून ज्यावेळेला इन्व्हेस्टमेंटचा विचार होतो त्यावेळेला घरामध्ये नवरा बायकोमध्ये आई वडील आणि मुलांमध्ये चर्चा होणं खूप गरजेचं आहे. तर ही चर्चा कुठल्या स्वरूपाची असली पाहिजे याही आधी आपण बोललोय, पण आज पुन्हा एकदा हा प्रश्न विचारते कारण याबद्दल आज आपण डिटेलमध्ये बोलूयात.
2: सो बेसिकली मॅडम, चर्चा व्हावी हे 100% खरं आहे किंवा ती झालीच पाहिजे असं मी म्हणेल. एक दुसरा महत्वाचा मुद्दा काय की काय चर्चा व्हायला हवी, तर बेसिकली प्रत्येक मुलाचे म्हणजे जर चौकोनी कुटुंब असेल, मुलगा मुलगी आई वडील, तर मुलाचं एज किती, त्याचे इथून पुढचे भविष्यातली स्वप्न काय आहेत, याची कुठेतरी मांडणी झाली पाहिजे. म्हणजे जर त्याला

0: उत्तम एज्युकेशन घ्यायचं असेल तर ते एज्युकेशन कशा स्वरूपाचं घ्यायचं आहे, सायन्स बॅकग्राऊंडमधून घ्यायचं आहे, आर्ट्स कॉमर्स बॅकग्राऊंडमधून घ्यायचं आहे, ह्याचे जगभरातले टॉप क्लासेस कॉलेजेस युनिव्हर्सिटीज कुठल्या कुठल्या आहेत, त्याची कॉस्ट काय आहे, आणि मग त्या बेसिसवर त्या मुलासाठीची गुंतवणूक ही कशी झाली पाहिजे याची चर्चा थोडीशी झाली पाहिजे. मुलगी आहे तर तिला कदाचित डान्समध्ये करिअर करायचं आहे, त्याच्या रिलेटेड उत्तम क्लासेस लावायचे, तिला करिअर म्हणूनच ते निवडायचं आहे असं जेव्हा असेल तर मग त्याचं बेस्ट एज्युकेशन कुठे होतं, त्याच्या युनिव्हर्सिटीज कॉलेजेस कुठले आहेत, भारतात आहेत की भारतात बाहेर आहेत, मग त्याची कॉस्ट कशी असू शकते आणि मग त्या कॉस्टसाठीची इन्व्हेस्टमेंट ही कशी केली पाहिजे ही त्या मुलांबरोबर चर्चा होणं अपेक्षित आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा काय की मग कुटुंब म्हणून आम्हाला फिरायला जायचंय, वर्षाच्या गाठी एक ट्रीप करायची आहे, म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो की ट्रॅव्हलिंगचं प्लॅनिंग, म्हणजे ते आयुष्यभराचं आहे, म्हणजे मुलं जोपर्यंत मोठी होतात वर्षाला एक ट्रीप असं जरी कन्सिडर केलं तर पुढची 10-15-20 वर्ष आपण फिरणार आहोत, मग हे फिरताना दरवर्षी खर्च होणार आहे, मग त्याचं प्लॅनिंग कसं असलं पाहिजे याच्याबद्दलची चर्चा झाली पाहिजे. नवरा बायकोने एकत्र बसून रिटायरमेंटचं प्लॅनिंग आपलं आणि जे वयाच्या खूप आधी सुरू केलं पाहिजे, म्हणजे मी असं म्हणेल की लग्न झाल्या झाल्या सुरुवात ही रिटायरमेंट प्लॅनिंगने झाली पाहिजे जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंटची सुरुवात करणार आहोत, कारण तेच जर मी माझ्या प्रायोरिटी आता मग मुलांची एज्युकेशन आहेत, मग मला घरातल्या मोठ्यांच्या काहीतरी अडचणी आहेत त्या प्रायोरिटी आधी सांभाळायच्यात, हे सगळं आयुष्यात असणारच आहे, पण छोट्या प्रमाणात का होईना रिटायरमेंट प्लॅनिंगची सुरुवात करून त्याच्यासाठीची गुंतवणूक ही अगदी लग्न झाल्या झाल्या आपण केली पाहिजे. त्याच्यासाठी नवरा बायकोने एकत्र बसून त्याच्यावर डिस्कशन, त्याच्या प्लॅनिंगचं डिस्कशन हे केलं गेलं पाहिजे. सो अशा व्हरायटी ऑफ गोष्टी आहेत ज्या डिस्कस झाल्या पाहिजेत आणि मग त्या डिस्कस झाल्यानंतर त्याचं प्लॅनिंग, एकंदरीतच या प्रत्येक गोष्टीसाठीचं एकत्रित प्लॅनिंग, म्हणून फॅमिली इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग असं आपण त्याला म्हणूयात, एकत्रित प्लॅनिंग करणं गरजेचं आहे.
1: म्हणूनच श्रोते हो, तुमच्या कुटुंबाचं आर्थिक प्लॅनिंग तुम्हाला व्यवस्थित करायचं असेल, तुम्हाला देखील तुमचे गोल्स व्यवस्थित अचीव्ह करायचे असतील, तर तुमच्या प्रत्येकासाठी क्रिसेंटमध्ये पर्सनलाइज्ड प्लॅन तर असणारच आहे, शिवाय मार्गदर्शन सुद्धा मिळणार आहे. त्याचबरोबर SIP, SWP, एक रकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशनसाठी विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 97-64-12-55-33, 97-64-12-55-33, 9764125533. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. सर, जसं आता तुम्ही म्हणालात की या सगळ्या गोष्टींवरती चर्चा झाल्यानंतर मग सल्लागाराकडे जाऊन आपल्या कुटुंबाचं व्यवस्थित आर्थिक प्लॅनिंग करणं गरजेचं आहे, मग जेव्हा अशा प्रकारे कुटुंब क्रिसेंटमध्ये समजा जर का ते आलं तर तुम्ही त्यांना कशा प्रकारे प्रश्न विचारता किंवा त्यांचे गोल्स कशा प्रकारे समजून घेतात याबद्दलही सांगा.
0: म्हणजे जे आम्ही गेली 15-20 वर्ष करत आलेलो आहोत, सातत्याने करत आलेलो आहोत, कुठलंही कुटुंब आमच्या समोर आल्यानंतर ओव्हरऑल गुंतवणुकीची गुरुकिल्ली देताना, म्हणजे प्रत्येक कुटुंबाचं आर्थिक नियोजन हे कसं असलं पाहिजे, आर्थिक नियोजन करताना मग त्यांची अर्निंग असणारा मेंबर, कुटुंबात अर्निंग असणारा मेंबर ह्याची लाईफ सेक्युरिटी कशी असली पाहिजे, पूर्ण कुटुंबाची हेल्थची सेक्युरिटी कशी असली पाहिजे. मी सेक्युरिटी हा शब्द याच्यासाठी वापरतो की बाबा ती व्यक्ती म्हणजे जी ब्रेड अर्नर आहे कुटुंबातली तीच व्यक्ती जर गेली तर फॅमिलीचं अर्थार्जन थांबणार आहे आणि मग ह्याचं प्लॅनिंग काही आहे का, म्हणून ती लाईफ सेक्युरिटी. हेल्थ सेक्युरिटीच्या बाबतीत जेव्हा मी बोलतो तेव्हा कुटुंबातली कुठलीही व्यक्ती मोठ्या आजाराने त्रस्त झाली, आजारी पडली तर सगळं घर विस्कळीत होतं आणि ते विस्कळीत होताना आर्थिक नियोजनही गडबडतं, मग त्याचं प्लॅनिंग कसं असलं पाहिजे हेही तितकाच महत्वाचा मुद्दा आहे. आणि हे दोन महत्वाचे मुद्दे टेक ओव्हर केल्यानंतर, म्हणजे या दोन स्टेप सर पुढे सरकल्यानंतर तिसरा महत्वाचा मुद्दा येतो, विच इज वेल्थ सेक्युरिटी. आता वेल्थ सेक्युरिटी करताना देखील भारतातली पद्धत अशी आहे की एखादं कुटुंब आहे, मग रिअल इस्टेटमध्ये ते मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत असेल तर एक फ्लॅट, दोन फ्लॅट, तीन फ्लॅट, एक जागा, एक प्लॉट, दोन प्लॉट असं ते करत जातात. किंवा मग सोनं विकत घेत असेल तर सारखं सोनंच विकत घेतात, किंवा शेअर्स विकत घेत असतील तर सारखेच शेअर्स विकत घेतात. तर असं न होता प्रत्येक ॲसेटमध्ये गुंतवणूक, लिक्विड ॲसेट क्लास, डेट ॲसेट क्लास, कमोडिटी ॲसेट क्लास, रिअल इस्टेट ॲसेट क्लास, इक्विटी ॲसेट क्लास, ह्या प्रत्येक ॲसेट क्लासमध्ये त्या कुटुंबाची किती पर्सेंटेज गुंतवणूक पाहिजे, सो दॅट त्या कुटुंबाचं आर्थिक नियोजन करताना अडचणी येणार नाहीत आणि त्यांच्या रेग्युलर इंटरवलला लागणारे वेळ

0: वेळीचे पैसे त्यांना उपलब्ध राहतील म्हणून ॲसेट ॲलोकेशनला अनन्यसाधारण महत्व आहे याची देखील चर्चा होते. आणि ही सगळी चर्चा झाल्यानंतर आम्ही काही फॉर्म्स भरून घेतो, म्हणजे ते कुटुंब गुंतवणूक करताना त्यांचं रिस्क घेण्याची मानसिकता काय आहे याच्या रिलेटेड काही प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर त्यांचं इन्कम एक्सपेन्सेस हे ते कशा पद्धतीने सांभाळतात, एक्सपेन्सेस हे कुठल्या गोष्टीवर जास्त होतात याच्याबद्दल समजून घेतलं जातं. आता त्यांचं ॲसेटचं ॲलोकेशन कसं आहे, कुठल्या ॲसेट मध्ये त्यांनी किती परसेंटेज पैसे लावलेले आहेत याच्याबद्दलची मांडणी होते. आणि जर तो ॲसेट रिस्ट्रक्चर करायचं असेल तर त्याबद्दल सांगितलं जातं. आणि फायनली त्यांचं गोल बेस्ड फायनान्शियल प्लॅनिंग हे कसं असलं पाहिजे, किती गोल्स असू शकतात, त्या गोल्सची आम्ही मांडणी केलेली आहे. 30-40 वेगवेगळे गोल्स आमच्या फॉर्ममध्ये लिहिलेले आहेत. मग तो फॉर्म भरून पूर्ण कम्प्लीट आल्यानंतर त्याची असेसमेंट होते आणि त्यांचा एक प्लॅन तयार होतो, इन्व्हेस्टमेंटचा प्लॅन तयार होतो आणि त्याच्याबद्दल त्यांना सांगितलं जातं.
1: म्हणूनच श्रोते हो, तुमच्या कुटुंबाची इन्व्हेस्टमेंटची तयारी असेल, तुम्हाला त्यासाठी मार्गदर्शन हवं असेल, तुमचे गोल्स ठरलेले असतील आणि त्या गोलशी रिगार्डिंग तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर ती कधी करावी, कशी करावी, कुठे करावी, या सगळ्याचं मार्गदर्शन तुम्हाला मिळू शकतं क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड इथे. संपर्क 97-64-12-55-33 97-64-12-55-33 9764125533 हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात भूषण वाणी सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते.

0: AMFI registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सक्सेस अबॅकस.
4: नमस्कार श्रोते हो, सक्सेस अबॅकस प्रस्तुत सक्सेस अबॅकसची फ्रँचायझी आयुष्याच्या गणितात आघाडी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. सक्सेस अबॅकसचे सीईओ किरण पाटील सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
5: नमस्कार मॅडम.
4: आम्ही असं बघितलंय की सक्सेस अबॅकसच्या खूप साऱ्या फ्रँचायझी आहेत आणि खूप जण सक्सेस अबॅकस शिकवतात मुलांना आणि मुलं घडवतात, त्यांच्या मनातली गणिताची भीती घालवतात. तर या फ्रँचायझी नेमकं कोण घेऊ शकतं आणि त्याची प्रोसेस काय आहे याबद्दल आज बोलूयात.
5: सक्सेस अबॅकसचे फ्रँचायझी विशेषतः पदवीधर महिला हे घेऊ शकतात. पदवीधर महिला, त्याचबरोबर ज्यांचे खासगी क्लासेस आहेत, प्ले स्कूल आहेत, असे लोक हे सक्सेस अबॅकसचे फ्रँचायझी घेऊ शकतात. विशेषतः ज्यांना लहान मुलांना शिकवण्यामध्ये आवड आहे किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांना चांगलं करिअर करायचं आहे, असं कोणताही व्यक्ती, पुरुष किंवा महिला, हे सक्सेस अबॅकसचे फ्रँचायझी घेऊ शकतात. आता महिलांचं प्रमाण ह्यामध्ये आमच्याकडे फ्रँचायझी घेण्याचं साहजिक जास्त आहे.
4: तुम्ही म्हणालात की पदवीधर, तर कुठल्या शाखेचा पदवीधर असणं गरजेचं आहे असं काही आहे का?
5: असं काही विशिष्ट शाखेचाच पदवीधर पाहिजे असं काही गरजेचं नाही, कारण की त्याला अबॅकस शिकवण्यासाठी जे टीचर ट्रेनिंग लागतं ते फ्रँचायझी घेतल्यानंतर आमच्या सक्सेस अबॅकस संस्थेमार्फत त्या व्यक्तीला अबॅकसचा टीचर ट्रेनिंग प्रोग्राम प्रोव्हाइड केला जातो. त्याला सर्टिफिकेशनची प्रक्रिया त्याची पूर्ण केली जाते आणि त्यानंतर ते स्वतःचे अबॅकसचे क्लासेस सुरू करू शकतात. अट एवढीच आहे की लहान मुलांना शिकवण्याची आवड पाहिजे, पदवी महत्वाची नाहीये. तर तो कोणत्याही शाखेचा पदवीधारक असेल तर तो करू शकतो.
4: नक्कीच. म्हणूनच श्रोते हो, तुम्हाला सुद्धा सक्सेस अबॅकसची फ्रँचायझी घ्यायची असेल, ऑनलाईन ऑफलाईन असे सक्सेस अबॅकसचे क्लासेस सुरू करायचे असतील तर जरूर संपर्क करा सक्सेस अबॅकसला. संपर्क 88 86 56 16 70, 88 86 56 16 70, 888 56 16 70.

0: 7-0. किरण सर, जसं आता तुम्ही म्हणालात की तुम्ही ट्रेनिंग देता या लोकांना ज्यांना फ्रँचायझी घ्यायची असेल, तर मग हा ट्रेनिंग पिरियड किती असतो, कशा प्रकारे ट्रेनिंग दिलं जातं, ऑनलाईन असतं का ऑफलाईन असतं, याबद्दलही सांगा.
1: आपली जवळपास सर्वच प्रक्रिया ही ऑनलाईन राहते. म्हणजे तुम्ही आम्हाला आता संपर्क केला, त्यानंतर हे डिटेल बिझनेस मॉडेल समजावं की याच्यामध्ये तुम्हाला इन्कम कशा प्रकारे होणार आहे, सक्सेस हव्या कसं, आमची संस्था त्या फ्रँचायझी ओनरला त्याची ऍडमिशन वाढण्यासाठी कशा प्रकारे मदत करते, ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण एक लाईव्ह वेबिनार झूम मीटिंग वगैरे अरेंज करतो. त्यानंतर हा वेबिनार अटेंड केल्यानंतर त्यांचे जे काही फ्रँचायझी संदर्भातले प्रश्न असतात ते आमचे रिप्रेझेंटेटिव्ह त्यांना क्लिअर करतात. त्यानंतर त्यांनी फ्रँचायझी घेण्याची निर्णय घेतल्यानंतर, फ्रँचायझीची फी भरल्यानंतर, त्यानंतर आपण त्यांना सर्व हे मटेरियल जे आहे, फ्रँचायझीचं किट आहे, त्यांचं टीचर ट्रेनिंग बुक आहेत, हे त्यांना घरपोच पाठवतो. त्यानंतर त्यांना एक ट्रेनर अपॉइंट केला जातो आणि त्यानंतर तो ट्रेनर त्यांना 1-to-1 लाईव्ह डेली 1 ते 1.5 तास त्यांना वेळ काढायचा असतो आणि 1-to-1 त्यांना लाईव्ह टीचर ट्रेनिंग दिलं जातं. सर्वसाधारण 20 ते 25 दिवसांमध्ये त्याचं टीचर ट्रेनिंग पूर्ण होतं आणि हे ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर लगेचच ते क्लासेस सुरू करू शकतात.
0: अच्छा, मग आपल्याकडनं त्यांना हे सर्टिफिकेट दिलं जातं का की त्यांनी हा कोर्स कम्प्लीट केलेला आहे वगैरे, आणि त्याचा कसा फायदा होतो?
1: त्यांना पालकांच्या समोर जाण्यासाठी सर्टिफिकेशन असणं महत्वाचं आहे. तर त्यांचं ट्रेनिंग झाल्यानंतर त्यांची एक आम्ही एक्झाम कंडक्ट करतो आणि त्याच्यानंतर त्यांना अबॅकस कोर्स इन्स्ट्रक्टर म्हणजेच अबॅकसचं टीचर असं सर्टिफिकेशन देखील आपल्या सक्सेस अबॅकस थ्रू दिलं जातं. त्याच्यानंतर ते कोणत्या पद्धतीत चालू करणार आहेत, म्हणजे आपल्याकडे ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही माध्यमातून हे क्लासेस सुरू केले जातात आणि त्यानुसार त्यांनी कोणती मार्केटिंग स्ट्रॅटेजी यूज करायची ह्याचं सुद्धा गायडन्स त्यांना टीचर ट्रेनिंग कम्प्लीट झाल्यानंतर दिलं जातं.
0: नक्कीच. तेव्हा श्रोते हो, तुम्हाला देखील सक्सेस अबॅकसची फ्रँचायझी घ्यायची असेल, ऑनलाईन ऑफलाईन असे सक्सेस अबॅकसचे क्लासेस सुरू करायचे असतील, तर जरूर संपर्क करा सक्सेस अबॅकसला. संपर्क 88-88-56-16-70, 88-88-56-16-70, 8888-56-1670. पुन्हा भेटूयात सक्सेस अबॅकस प्रस्तुत सक्सेस अबॅकसची फ्रँचायझी आयुष्याच्या गणितात आघाडी या कार्यक्रमात किरण पाटील सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार,
2: धन्यवाद. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सक्सेस अबॅकस. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: नमस्कार, विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. हेल्थ कोच विक्रम मेहंदळे आपल्यासोबत. गुड मॉर्निंग विक्रम.
4: श्रोतो नमस्कार.
3: विक्रम, नेहमीप्रमाणेच केसेस बघूयात. ही पहिली केस आहे, यांचं वय आहे 36 वर्ष. यांच्या केस फाईल मध्ये लिहिलंय उंची 181 सेंटीमीटर आणि तुझ्याकडे आले तेव्हा त्यांचं वजन होतं 122 किलो. आपण त्यांचं नाव बदललंय, विजय असं नाव समजूया. रिझल्ट अमेझिंग आहे, त्याबद्दल सांगणारच आहे, पण केस काय होती
4: सांगतो. विजय सरांची केस म्हणजे वजन आता उंची 181 सेंटीमीटर उंची होती, त्यामुळे उंची चांगली होती, पण उंचीनुसार वजन बघितलं तर ते 122 किलो म्हणजे प्रचंडच जास्त होतं, म्हणजे ऑलमोस्ट 41 किलो वजन जास्त होतं. आणि कसं असतं, उंची मी नेहमी म्हणतो तसं, उंची जास्त असली की वाढलेलं वजन कळत नाही, तो एक भाग होता त्यांच्या बाबतीत. पण दुसरी गोष्ट सर्वात मेन म्हणजे इयर्स ऑफ निग्लेक्ट, ह्याच्यामुळे त्यांचं वजन वाढलं होतं. आणि त्यांनी हे ऍडमिट केलं की मी गेले 10 वर्षात कुठल्याही पद्धतीचा व्यायाम नाही केलेला, भरपूर बाहेर खाणं झालेलं आहे, त्याच्यानंतर एज्युकेशनसाठी बाहेर होते तेव्हा तर मेजर प्रमाणामध्ये बाहेर खाणं झालंय, आणि त्याच्यानंतर आयटी प्रोफेशनल असल्यामुळे बसूनच काम केलेलं आहे, तर त्यामुळे त्यांनी सरळ सरळ ऍडमिट केलं की मी काही केलेलं नाहीये, त्यामुळे माझी ही हेल्थ अशी झालेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना बॅक पेन होता. नेहमी अजून एक गोष्ट सांगतो की पोट जेव्हा पुरुषांचं वाढायला लागतं तर तेव्हा पाईनमध्ये माणसाच्या उभं राहताना असे काही चेंजेस होतात की त्यांनी माणसाचं पोश्चर बदलतं आणि त्याच्यामुळे लोअर बॅक पेन हा हळूहळू डेव्हलप होतो. तर तो सुद्धा विजय सरांना होता. आणि रिसेंट मेडिकल रिपोर्ट मध्ये त्यांच्या हे आलं होतं की त्यांची शुगर जी आहे ही 6.4 होती HbA1c, म्हणजे ती प्री डायबेटिक रेंज मध्ये होती, आणि तो त्यांचा ट्रिगर होता वजन कमी करण्याचा. आणि मग त्यांनी तातडीने याच्यावरती काहीतरी करण्याचा निश्चय केला आणि आपल्याकडे जॉईन केलं.
3: ओके, त्याच्यानंतर त्यांना रिझल्ट काय मिळाले ते ऐकायचेच आहेत, पण त्याआधी श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस रखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाईन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9031135000, 9031135000.

0: 90 111 500. सो विक्रम, आपण बोलतोय विजय यांच्या केस बद्दल आणि प्री डायबेटिक HbA1c 6.4 झाल्यामुळे ते तुझ्याकडे आले.
1: येस. आणि आता ह्याच्यात सुद्धा कधी कधी काही काही क्लायंट असतात ना, तर ते ऍक्सेप्टन्स मोड मध्ये गेलेले असतात, जसे की विजय सर की बाबा आतापर्यंत आपण हे सगळे वाईट लाईफस्टाईल चॉईसेस केलेले आहेत, त्याच्यामुळे आज आपली ही सिच्युएशन आहे. आणि आता आपल्याला ही सिच्युएशन बदलण्याकरता स्वतःमध्ये आणि आपल्या शेड्यूल आणि सगळ्यामध्ये खाण्यापिण्यामध्ये व्यायाम करण्यामध्ये सगळ्या गोष्टींमध्ये पूर्णपणे लाईफस्टाईल मध्ये आपल्याला बदल आणायचा आहे. अशा ऍक्सेप्टन्सनी जेव्हा एखादी व्यक्ती येते तर ते त्यांना वजन कमी करणं किंवा स्वतःची हेल्थ सुधारणं परफॉर्मन्स वाढवणं हे करणं खूप सोपं जातं. तसंच विजय सरांच्या बाबतीत होतं, जसं मी म्हटलं तसं सगळ्या गोष्टी ऍक्सेप्ट केल्या आणि पहिल्या दिवसापासून मी जे काय डाएट एक्सरसाइज, ऑफकोर्स डाएट हे घरच्या घरीच करायचं, साध्या आपल्या घरच्या खाण्याचंच होतं, व्यायामही घरच्या घरीच करायचे होते, पण ते त्यांनी कटाक्षणी पहिल्या दिवसापासून फॉलो करायला चालू केलं आणि त्यांना अमेझिंग रिझल्ट पहिल्या महिन्यापासून मिळायला लागले. म्हणजे पहिल्या महिन्यात त्यांचं 4.5 किलोनी वजन कमी झालेलं, दुसऱ्या महिन्यात 3.5 किलो, असं 2 महिन्यातच 8 किलोनी वजन कमी झालं होतं. आणि आपण त्यांचा टोटल रिझल्ट बघितला तर आज त्यांना आपल्याकडे जॉईन करून 8 महिने झालेले आहेत आणि 8 महिन्यामध्ये त्यांचं वजन 122 वरून 96 म्हणजे 26 किलोनी त्यांचं वजन 8 महिन्यात कमी झालेलं आहे. आपल्याकडे त्यांनी एक्सरसाइज डायट चालू केल्यानंतर 3 महिन्यांनी जेव्हा त्यांची HbA1c त्यांनी केली तेव्हाच ती 5.7 म्हणजे ऍब्सोल्यूट नॉर्मलला सापडली, त्यामुळे तो प्रॉब्लेम लवकरच संपला. पण त्यांना आपला प्रोग्राम आवडत गेला आणि वजन पण छान कमी होतं म्हटल्यानंतर ते करत राहिलेत. अजूनही त्यांचा प्रोग्राम चालू आहे पण रिझल्ट आर अमेझिंग. आणि मेन म्हणजे मी म्हटलं तसं, जेव्हा एखादी व्यक्ती ऍक्सेप्टन्स मोड मध्ये जाते तेव्हा ते खूप चांगला परफॉर्म करतात.
0: राईट. सो या केस बरोबरच वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस रखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011135500 9011135500 90 111 32500. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम सोबत अशाच गप्पा पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक वृंदावन होमिओपॅथिक कन्सल्टन्सी.
0: नमस्कार श्रोते हो, वृंदावन होमिओपॅथी कन्सल्टन्सी प्रस्तुत शरीर धर्म मानसिकता आणि समाज या कार्यक्रमात मी तुमचं स्वागत करते. श्रोते हो, शरीर धर्म आणि त्याचा मानसिकतेवर होणारा परिणाम याविषयी आपण या कार्यक्रमात बोलत असतो आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी गप्पा मारायला आपल्या बरोबर आहेत वृंदावन होमिओपॅथी कन्सल्टन्सीच्या डॉक्टर उर्जिता. गुड मॉर्निंग डॉक्टर.
4: गुड मॉर्निंग
0: डॉक्टर. बऱ्याचदा असं होतं की कपलमध्ये एकत्र येण्यामध्ये काही अडचणी असू शकतात, तर या नेमक्या काय अडचणी असतात किंवा अंडरलाईन कारण याचित काय असतात?
4: बऱ्याचदा रिलेशनशिपला जेव्हा बरीच वर्ष होतात, लग्नाला बरीच वर्ष होतात, तेव्हा एक महत्वाची तक्रार कपल्स करताना दिसतात. ती अशी असते की जोडप्यापैकी कोणीतरी एक जण म्हणत असतं की मला खूप इच्छा आहे परंतु माझ्या जोडीदाराला ते करावंसं वाटत नाही. ज्या जोडीदाराला ते करावंसं वाटत नाही त्याच्याशी बोललं जातं तेव्हा त्याचं कारण असं असतं की नाही, मला असं वाटतं की कालच झालंय किंवा सारखं सारखं ते का करायचंय किंवा महिन्यातून एकदा केलं तरी पुरेसं आहे असं मला वाटतं आणि मग इथे खरा प्रॉब्लेम व्हायला सुरुवात होते.
0: नॉवेल्टी गेली असं काही कारण असू शकतं?
4: अगदी अगदी. खूप महत्वाचा प्रश्न विचारला असतो आता. कसं होतं की हा दोघांकडनं पण थोडासा इगो इश्यू केला जातो. म्हणजे ज्या पार्टनरला सतत इच्छा आहे त्याला असं वाटतं सतत माझ्याचकडनं विचारणा होते किंवा मग ते असं मला असं वाटतंय की मी सारखंच मागतोय किंवा मागतीये आणि समोरचा सतत नकार देतोय, त्यामुळे त्या विशिष्ट व्यक्तीला असं वाटायला लागतं आता मला विचारायचं नाहीये, माझी इच्छा असली तरी पण मला विचारायचं नाहीये. आणि दुसऱ्या व्यक्तीचं असं होतं की माझ्या पार्टनरला केवळ सेक्समध्येच इंटरेस्ट आहे आणि त्यामुळे केवळ त्याच बाबतीतलं बोललं जातं, विचारणा होते. पण या दोघांमध्येही बसून बोलणंच होत नाही की तुला का नकोय आणि तुला का हवंय, तर हे आपण जरा एकदा बोलूयात का की तुला जास्त हवंय का आणि तुला अगदीच नकोय का, आणि तिथे कुठेतरी आपण एका सुवर्ण मध्यावर पोहोचू शकतोय का असं बोलणं नाही होत.
0: श्रोते हो, लैंगिकतेविषयी विविध लैंगिक समस्यांविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील, शंका असतील, तर त्या शंकांचं समाधान करण्यासाठी तुम्ही संपर्क करू शकता वृंदावन होमिओपॅथी कन्सल्टन्सीच्या डॉक्टर उर्जिता यांना. त्यासाठी फोन नंबर आहे 77-220-81-290 77-220-81-290 77-220-81-290. डॉक्टर, आता तुम्ही सांगितलं पण मग हे

0: काही इश्यूज आहेत हे टॅकल कसे करायचे,
1: याचं कारण काय आहे त्याच्या मुळाशी जाणं आधी गरजेचं असतं. कपल्स जेव्हा आमच्याकडे येतात तेव्हा बरीचशी जी कारणं आहेत त्यापैकी स्त्रियांची आणि पुरुषांची वेगवेगळी कारणं असतात, नाही म्हणण्यामागची, तर ती शोधून काढण्याचा प्रयत्न असतो. म्हणजे खूप दमायला होतोय का, थकायला होतोय का, किंवा जॉब स्ट्रेसफुल आहे का, घरातली कामं त्याचा लोड येतोय का, मुलांचं करावं लागतंय त्याच्यामुळे, स्त्रियांच्या बाबतीत विशेषतः की खूप ताण असतो आणि म्हणून सेक्स करायची इच्छाच होत नाहीये, किंवा घरात इतर काही कारणांमुळे मतभेद आहेत का,

0: त्यांच्या बाबतीत विशेषतः की खूप ताण असतो आणि म्हणून सेक्स करायची इच्छाच होत नाहीये, किंवा घरात इतर काही कारणांमुळे मतभेद आहेत का, इतर काही त्या दोघांमध्ये वैचारिक मतभेद आहेत का की ज्याचा परिणाम त्यांच्या सेक्स लाईफ वरती होतोय. एखादा पार्टनर अजिबातच दुसऱ्या पार्टनरच्या बाबतीत विचार करत नाहीये सेक्स सोडल्यास, असं काही घडतंय का, आणि मग विचार केला जातो की खरा डिझायरचा विषय आहे का, म्हणजे लिबिडो खरंच कमी आहे का, लिबिडो पर्यंत गेलेलंच नाहीये हे प्रकरण, म्हणजे की माझी स्वतःची लैंगिक इच्छा किती आहे हे अनेकांना माहितीच नसतं, ते एक्सप्लोरच झालेलं नसतं. आणि कधी कधी जे काही जोडीदार मला सांगतोय किंवा सांगते त्याच्यावरच माझा विश्वास असण्याची शक्यता अधिक असते की तुझी इच्छा जास्त आहे किंवा तुझी इच्छा कमी, आणि हे इतकं साधं सोपं नाहीये, या सगळ्या गोष्टी वर्कआउट करायला लागतात. आता ह्यातल्या बऱ्याचशा गोष्टी खरं तर त्यांनी आपापसात बोलून सोडवण्यासारख्या असतात, पण ते घडत नाही म्हणूनच ते येतात ट्रीटमेंटला, उपचाराला. मग त्यांना काही विशिष्ट प्रकारचे एक्सरसाइजेस आम्ही सांगतो की ज्याला मेंटल थेरपीज म्हणू, काही एकत्र करण्याच्या गोष्टी असतील त्या सांगतो. त्याच्यानंतर जर खूप थकवा असेल तर त्या संदर्भात काय करता येईल म्हणून ब्लड टेस्ट केलेले असतात, त्यामधनं काही डेफिशियन्सीज आहेत का हे बघितलं जातं. आणि जर खरं मगाशी म्हटलं तसं इगोचा प्रॉब्लेम झालेला असेल दोघांमध्ये तर तेही सामंजस्याने सोडवण्यासाठी काउन्सिलिंग असतं, औषधोपचार असतात, हे सगळं करायला लागतं.
1: श्रोते हो, लैंगिक ते विषयी विविध लैंगिक समस्यांविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील, शंका असतील, तर त्या शंकांचं समाधान करण्यासाठी तुम्ही संपर्क करू शकता वृंदावन होमिओपॅथी कन्सल्टन्सीच्या डॉक्टर उर्जिता यांना. त्यासाठी फोन नंबर आहे 77-220-81-290, 77-220-81-290, 77-220-81-290. श्रोते हो, पुन्हा भेटूयात वृंदावन होमिओपॅथी कन्सल्टन्सी प्रस्तुत शरीरधर्म मानसिकता आणि समाज या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात डॉक्टर उर्जिता यांच्या बरोबर. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक वृंदावन होमिओपॅथिक कन्सल्टन्सी.
3: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. यानंतर ऐकूया प्रसारणामध्ये मराठी चित्रपट गीत, चित्रपट कळत न कळत. स्वर आहे रवींद्र साठे आणि अनुराधा पौडवाल यांचा, गीतकार सुधीर मोघे आणि संगीत दिलंय आनंद मोडक यांनी.

0: श्रोते हो, या मराठी चित्रपट गीतानंतर ऐकूया ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम शेरविल होमिओपॅथी.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत शेरविल होमिओपॅथी.

0: श्रोते हो नमस्कार. शर्विल होमिओपॅथी प्रस्तुत आनंदाचा दीप देऊ दे या कार्यक्रमात मी शिवराज सणस आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या भागात आपण माहिती घेणार आहोत डोकेदुखीबद्दल, आणि याच विषयावर आपल्याशी चर्चा करण्यासाठी तो उपस्थित आहेत डॉक्टर योगेश पाटोळे. नमस्कार डॉक्टर, स्वागत आहे आपलं या कार्यक्रमात.
1: नमस्कार
0: डॉक्टर. अनेकांना डोकेदुखीचा त्रास हा नेहमी होत असतो, आणि नेहमी आपण बघतो की डोकेदुखीचा त्रास झाल्यानंतर ती व्यक्ती खूप त्रस्त झालेली असते, काही वेळेला अश्रू सुद्धा अनावर होतात. तर डॉक्टर, हा इतका गंभीर आजार आहे का, आणि डोकेदुखी होतं म्हणजे नक्की काय होतं आणि त्याचे काही प्रकार आहेत का, याबद्दल आपण काय सांगाल?
1: नक्कीच, तुमच्या प्रश्नातून मला थोडंसं कुतूहल पण दिसतंय. आणि माझ्या स्वतःच्या वैयक्तिक वैद्यकीय सेवेमध्ये मला खरोखर काही आश्चर्याचे धक्के बसलेले आहेत. कारण होतं कसं ना की डोके दुखतं बाबा, आणि एक आपला सर्वसामान्य समज असतो की आज ना उद्या ती थांबेल, आणि आपण तात्पुरते उपचार म्हणून पेन किलर घेतो आणि डोकेदुखीला थांबवतो. पण असं करणं खरोखर गरजेचं आहे का? तर आपण असं विचार करूयात की आपल्याला जो आजार झालेला आहे याचा योग्य अभ्यास किंवा योग्य माहिती आपण मिळवणं खरोखर खूप गरजेचं आहे. तर डोकेदुखी म्हणजे काय बाबा, किंवा डोकं दुखतं म्हणजे आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या संपूर्ण सिस्टीममध्ये नेमके काय बदल होत असतात. तर आज आपण पाहिलं की या धावत्या जीवनशैलीमुळे तणाव हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग झालेला आहे. कुठे ना कुठे कुणी ना कुणी कुठल्या तरी ताणतणावाला समोर जात असतं, पण ह्या तणावाचा परिणाम आपल्या शरीरावर आणि आपल्या रोगप्रतिकारक शक्तीनुसार वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला दिसून येतं. तर डोकेदुखी होण्यामागचं एक कारण म्हणजे तणाव आहे. दुसरा एक प्रकार की जो सर्वसामान्यांना खूप चांगल्या पद्धतीने आत्ता माहीत झालेला आहे तो म्हणजे मायग्रेन. तिसरा जो प्रकार आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की बऱ्याचशा रुग्णांना खूप जुनी सर्दी असते आणि ती सर्दीनंतर बाहेर पडत नाही, आणि कालांतराने त्याचं रूपांतर सायनसायटिसमध्ये होतं. म्हणजेच काय, आपल्या नाकाच्या आणि कपाळाच्या वर ज्या हवेच्या पोकळ्या आहेत त्याच्यामध्ये ही सर्दी जाऊन बसते. त्या खड्ड्यांमध्ये ही सर्दी जाऊन बसल्यानंतर आपल्याला डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. नंतरचा जो एक प्रकार आहे क्लस्टर हेडेक, म्हणजे काय की बाबा ज्या रक्तवाहिन्या आहेत ह्या खूप ठणकतात आणि त्याच्यामुळे सुद्धा तीव्र वेदना होतात आणि ती डोकेदुखी होते. आता आपण याच्यातला थोडासा फरक समजावून घेऊया की नेमकं ही डोकेदुखी काय आहे बाबा, हे आपल्याला कळालं, याचे प्रकार काय आहेत हे आपल्याला कळालं. आता तणावामुळे जी डोकेदुखी होते याच्यामध्ये काय लक्षणं दिसून येतात? सगळ्यात महत्त्वाचं काय की आपल्या आयुष्यामध्ये येणारा जो काही ताणतणाव आहे ही सहन करण्याची प्रत्येकाची एक क्षमता आहे. क्षमतेच्या पलीकडे जाऊन ज्यावेळेस आपण स्वतःच्या शरीराला काम करण्यास भाग पाडतो, ते शारीरिक असू देत, मानसिक असू देत, भावनिक असू देत, त्यानंतर मात्र आपल्याला त्या गोष्टींचा त्रास व्हायला लागतो, ताण जाणवायला लागतो, आणि हा ताण आपल्या शरीराला, आपल्या मेंदूला, आपल्या मनाला सहन होत नाही, आणि त्यावेळेस भावनांचा एक प्रकारे उद्रेक होतो.

0: मग ह्या तणावामुळे जी होणारी डोकेदुखी आहे याच्यामध्ये नियमित डोकं दुखतं का? अजिबातच नाही. ज्यावेळी तुम्हाला खूप कामाचा स्ट्रेस येतो किंवा कुठलं खूप टेन्शन वाढतं किंवा कुठली खूप मोठी जबाबदारी आपल्यावर पडते, त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येतं की ही डोकेदुखी त्या काळापुरती आहे बाबा, आणि नंतर ती कमी होते. म्हणजेच काय, याचा एक एपिसोड, याचं एक ठराविक असं अंतर आहे की ठराविक अंतराने हा तणावामुळे होणारी जी डोकेदुखी आहे ही आपल्याला उद्भवते. नंतरचा जो प्रकार आहे मायग्रेन, तर मायग्रेन या प्रकारामध्ये जर आपण पाहिलं तर अक्षरशः रुग्ण हा मेटाकुटीला आलेला असतो, कारण त्यावेळेस ज्या प्रकारच्या वेदना होतात ह्या अक्षरशः दोन दोन तीन तीन वेदनाशामक गोळ्या घेऊन देखील ही डोकेदुखी कमी होत नाही. आणि हे रुग्ण ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येतं की वैद्यकीय क्षेत्राला कुठे लिमिटेशन्स आहेत का? तर निश्चितच नाही. परंतु त्या आजाराचा जर आपण योग्य अभ्यास करू शकलो आणि रुग्णाने जर आजाराची इत्थंभूत माहिती, इतिहास हा जर व्यवस्थित दिला, तर होमिओपॅथीद्वारे आपण अशा प्रकारचे आजार मुळासकट बरे करू शकतो.
1: श्रोते हो, होमिओपॅथी उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आमच्या डेक्कन जिमखाना, पिंपरी चिंचवड आणि औंध इथल्या उपचार केंद्रांना अवश्य भेट द्या. आमचा संपर्क क्रमांक आहे 750-686-29-29, 750-686-29-29. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 750-686-29-29.
0: मायग्रेन झाला तर अक्षरशः घरातली लाईट सहन होत नाही, रस्त्यावरून जाणाऱ्या गाडीचा आवाज, हॉर्न हा देखील सहन होत नाही. एक साधारण 4 तास ते सर्वसाधारणपर्यंत 3 दिवसापर्यंत मायग्रेनची डोकेदुखी कंटिन्युअस राहू शकते. पण ही एपिसोडिक आहे आणि दुर्दैवाने असं म्हणूयात की बाबा स्त्रियांमध्ये ह्या मायग्रेनचं प्रमाण थोडंसं जास्त आहे. काही ठराविक टप्पे असतात स्त्रीच्या आयुष्यातले, उदाहरणार्थ पाळी येण्याचा काळ असेल, गर्भारपणा असेल आणि रजोनिवृत्ती असेल. ह्या ठराविक पिरियडमध्ये केव्हाही कुठल्याही स्त्रीला मायग्रेनचा अटॅक किंवा मायग्रेनचा त्रास हा सुरू होऊ शकतो आणि एकदा सुरू झाल्यानंतर तो कंटिन्युअस पुढे राहतो. सगळ्यात महत्त्वाचं दुसरं असं आहे की तरुणांमध्ये ह्या डोकेदुखीचं प्रमाण खूप जास्त आहे आणि नंतर आपल्याला असं लक्षात येतं की त्यांना तो आजाराची एक प्रकारे सवय पडते. डोके दुखली की आपण 2 गोळ्या घेतलं की डोकं थांबतं, परंतु कालांतराने आपल्याला असं लक्षात येतं की ज्या आपण पूर्वी गोळ्या घेत होतो आता त्या गोळ्यांना ही डोकेदुखी दाद देत नाही. मुळातच मायग्रेनचं हे जे दुखणं आहे ना, हे चुकीच्या पद्धतीने कधीकधी निदान केलं जातं, डायग्नोस केलं जातं. बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की ही डोकेदुखी तणावामुळे आहे किंवा सायनसच्या त्रासामुळे आहे, त्याच्यामुळे आपण त्या पद्धतीने उपचार सुरू ठेवतो, परंतु मायग्रेनचं दुखणं काही थांबत नाही. नंतर आपण पाहिलेलं आहे की सायनसची डोकेदुखी, ज्या पद्धतीने मी सांगितलं की काही रुग्ण असतात की ज्यांना सर्दीचा आणि ॲलर्जीचा ज्यावेळेस त्रास होतो त्यावेळेस सुरुवातीला सर्दी बाहेर पडते, परंतु आपण काही उपचार घेतो आणि नंतर आपल्याला लक्षात येतं की जी आता सर्दी जी पूर्वी बाहेर पडायची आता ती बाहेर पडत नाही आहे. माझं नाक गच्च होतं आहे, नाकाच्या आजूबाजूचा जो भाग आहे हा ठणकतो आहे, गाल ठणकत आहेत, कपाळाच्या वर ठणकत आहेत, भुवया ठणकत आहेत आणि ही डोकेदुखीसुद्धा सुरू होते. म्हणजे आपण असं लक्षात घ्यायचं की ही जी डोकेदुखी आहे ही सायनसमुळे होणारी डोकेदुखी आहे. अक्षरशः लोक डोक्यावर तेल चोपडतात, मालिश करतात, वाफारे घेतात, नाना प्रकारचे बिचारे घरगुती उपचार करून बघतात, परंतु श्रोते हो लक्षात घ्या, जोपर्यंत आपण या आजाराचं योग्य निदान करत नाही तोपर्यंत आपण त्याला मुळासकट बरं करू शकत नाही. त्याचप्रमाणे क्लस्टरसारखा जो आजार आहे, क्लस्टर हेडेकसारखा, याच्यामध्ये सुद्धा अक्षरशः ठणके बसतात. म्हणजे अक्षरशः रुग्ण असं सांगतो की मी रुमाल बांधूनच झोपतो त्यावेळेस मला थोडंसं कुठेतरी बरं वाटतं, ह्या कुशीवर झोपलं की मला बरं वाटतं, ह्या कुशीवर झोपलं की माझं डोकेदुखी खूप ठणकते, पालथं झोपलं तर जरा मला बरं वाटतं. असे वेगवेगळ्या पद्धतीचे लक्षणं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या डोकेदुखींमध्ये दिसून येते. आणि डोकेदुखीचे मुळात जे प्रकार आपण केलेले, एक प्राथमिक दुय्यम डोकेदुखी आणि दुसरी जी आहे ती म्हणजे माध्यमिक डोकेदुखी. माध्यमिक अवस्थेमध्ये असणारी जी डोकेदुखी आहे याच्यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की डोकेदुखी हा एक प्रकारचं लक्षण आहे इतर आजारांच्या लक्षणांसोबत. उदाहरणार्थ मेंदूज्वर असेल किंवा मेंदूचे काही आजार असतील किंवा मेंदूमध्ये गाठ झाली असेल, ट्युमर झाला असेल, पित्ताशयाचे काही आजार झाले असतील, ज्यांचा रक्तदाब वाढला आहे असे काही आजार असतील, ज्यांना डोळ्याचे काही आजार झाले असतील, ज्यांना कानाचे काही आजार झाले असतील, किंवा काचबिंदू, मोतीबिंदू, डोळ्याचा नंबर वाढणे, कानाचे काही त्रास असणे, ह्यासारख्या वेगवेगळ्या आजारांमध्ये आपल्याला असं दिसून येतं की डोकेदुखी हा एक प्रकारचं लक्षण म्हणून आणि ते प्रमुख लक्षण म्हणूनच सुरुवातीला येतं. कारण काय की बाबा कुठलाही पेशंट आमच्याकडे ज्यावेळेस येतो त्यावेळेस तो आम्हाला सांगत नाही की मला काचबिंदू झालाय, माझा बीपी वाढलेला आहे. तर प्राथमिक अवस्थेमध्ये हे

0: लक्षण दिसून येते की डोकेदुखी आहे, पण त्या डोकेदुखीचा जर सखोल विचार केला तर आपण अशा मोठ्या आजारांचं सुद्धा वेळीच आणि योग्य पद्धतीने निदान करू शकतो, ही महत्त्वाची बाब आहे.
1: आपल्या दैनंदिन जीवनातले ताणतणाव हे डोकेदुखीचं एक प्रमुख कारण आहे. त्याचबरोबर मायग्रेन, जुनी सर्दी आणि सायनस ही सुद्धा डोकेदुखीची काही कारणं आहे, डॉक्टरांनी आताच आपल्याला सांगितली.
2: डॉक्टर, आज आपण सर्व श्रोत्यांना डोकेदुखीबद्दल ही माहिती दिलीत, आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.
0: नमस्कार.
2: श्रोते हो, होमिओपॅथी उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आमच्या डेक्कन जिमखाना, पिंपरी चिंचवड आणि औंध इथल्या उपचार केंद्रांना अवश्य भेट द्या. आमचा संपर्क क्रमांक आहे 750-686-29-29, 750-686-29-29. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 750-686-29-29.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते शर्विल होमिओपॅथी.
4: संकल्पना आणि निर्मिती शिवराज सणस.
5: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
6: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
7: श्रोत्यांनो नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे श्वसन विकार तज्ज्ञ डॉक्टर आशिष मडके आहेत आपल्या सोबत. डॉक्टर आशिष सर नमस्कार.
8: नमस्कार.
7: सर, बरेचसे पेशंट्स येत असतात आपल्याकडे आणि त्या पेशंट्सना काय ट्रीटमेंट दिली जाते या सगळ्याबद्दल आपण बोलत असतो. मला आज असं विचारायचं आहे, तुमच्याकडे जे लंग कॅन्सर रिलेटेड पेशंट असतात अशी एखादी केस आहे का, आणि मग त्यात काय ट्रीटमेंट दिली होती याबद्दल सांगा ना.
8: तर साधारण 40 इथल्या एक लेडीज आमच्याकडे आल्या आणि त्यांना म्हणजे सुप्रा क्लॅव्हिकल, आपल्याकडे दोन छातीच्या वर दोन हाडं असतात, उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला. तर त्यांच्या उजव्या बाजूच्या हाडाच्या वर साधारण हरभरे इतकी एक छोटीशी गाठ होती.
7: अच्छा.
8: आणि त्यासाठी त्या आल्या होत्या. त्यांना पूर्ण खोदून इतिहास विचारला असता त्यांना थोडासा ताप होता, थोडा खोकला होता, बरेच वेक सिम्पटम्स होते.
7: अच्छा.
8: त्यांनी बऱ्याच ठिकाणी दाखवून सुद्धा त्यांचे निदान लागत नव्हते. आम्ही त्यांच्या तपासण्या केल्या, एक्सरे पाहिला, एक्सरे मध्ये दोष दाखवत होते. ह्या सर्व तपासण्या केल्या, त्यांच्या जी हरभरे इतकी जी गाठ होती त्याची तपासणी केली, FNAC नावाची म्हणजे फाईन ऍस्पिरेशन नील ही तपासणी केली असता त्यामध्ये कॅन्सर पेशी आढळून आल्या.
7: अच्छा. श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 83-850-63-934, 83-850-63-934, 7385063934.
8: आता या पेशंटची दुसऱ्या काही तपासणी म्हणजे छातीमध्ये जे दोष दाखवत होते यासाठी हा कॅन्सर छातीमध्ये पसरला आहे का, ही शंका अगदी दाट होती.
7: बर बर.
8: त्यांची आम्ही ब्रॉन्कोस्कोपी म्हणजे फुफ्फुसातील एंडोस्कोपी ही तपासणी केली.
7: बर.
8: यामध्ये आम्ही दुर्बिणीद्वारे फुफ्फुस पूर्ण चेक करतो. यामध्ये कुठे आत फुफ्फुसामध्ये गाठ आहे का, ती गाठ असल्यास त्याचा तुकडा काढता येतो का आणि त्याची तपासणी करता येते का, हे सर्व आम्ही पाहतो. आणि ही तपासणी करून त्यामध्ये लंग कॅन्सर आहे का ह्याचं निष्पन्न करतो.
7: यानंतर काय केलं या पेशंटच्या बाबतीत, ट्रीटमेंट काय दिली हे ऐकूच यात, पण त्याआधी श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73-850-63-934, 73-850-63-934, 7385063934. डॉक्टर आशिष सर, तुम्ही सांगताय या पेशंट बद्दल ज्यांना लंग कॅन्सर डिटेक्ट झाला होता.
8: हो. तर जेव्हा ब्रॉन्कोस्कोपी केली तेव्हा त्यांच्यामध्ये गाठ काही दिसली नाही. मग आम्ही तिथून वॉश घेतला आणि ते फुफ्फुस धुवून काढलं.
7: ओके.
8: ते धुवून काढल्यानंतर जे सॅम्पल होतं हे तपासलं आणि त्यामध्ये सुद्धा कॅन्सर पेशी आढळून आल्या आणि ह्यामध्ये त्यांना लंग कॅन्सर हा डिटेक्ट झाला.
7: ओके.
8: याचे निदान फायनल झाल्यानंतर त्यामध्ये किती त्यांची लंगची कॅपॅसिटी कमी झाली आहे हे आम्ही पाहिलं. त्यांना त्यासाठी औषधं दिली, त्यांची लंग कॅपॅसिटी सुधारण्यासाठी मदत केली. पण याचबरोबर त्याची जी नेमकी ट्रीटमेंट होती तर त्यांना किमोथेरपी दिली. पेशंटच्या तक्रारी ज्या होत्या ह्या बऱ्याच टक्क्यांनी कमी झाल्या आणि पेशंटची लाईफ सुधारली. श्रोते हो, अचानक झालेले बदल जसा की बरा न होणारा खोकला, खोकल्यातून पडणारे रक्त किंवा अंगावर कुठे आलेली गाठ, कॅन्सर हा फक्त फुफ्फुसामध्ये होतो असं नाही, कॅन्सर हा कुठेही होऊ शकतो. यासाठी तुम्ही लवकरात

0: खरोखर तज्ज्ञांना दाखवून त्यांचा सल्ला घेणे आणि त्यावर त्वरित उपचार घेणे महत्वाचे आहे.
1: खरंय.
0: आणि यामधून तुम्ही तुमचं लाईफ सुधारू शकता.
1: नक्कीच. म्हणजे जेव्हा अशी काही वेगळी लक्षणं जाणवतील तेव्हा लगेच डॉक्टरांकडे आधी जाणं महत्वाचं आहे, तुम्ही म्हणताय.
0: नक्कीच.
1: धन्यवाद डॉक्टर हे सांगितल्याबद्दल. वेळ झाली इथेच थांबण्याची. श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 83 850 63 934, 83 850 63 934, 7385063934. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात डॉक्टर आशिष मडके यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:45 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
2: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
3: भारत का गम एक्सपर्ट.
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पेरंगुट आणि देहू.
0: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधे दुखी आणि गुडघे दुखीवर रामबाण उपचार.
4: परसबागा, कुंड्यातली रोपं, जनावरं वाहनं धुणं, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचे वापर अनेक, पण त्यासाठी पिण्याचं पाणी वापरू नका. विहिरी, कूपनलिका, तळी, नद्या या इतर स्रोतांचा वापर करा.

0: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
1: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
0: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटे उकळलेलं पाणी प्यावं.
1: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
0: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
1: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.
2: श्रोते, 10:58 व्हायला आली आहेत. ऐकूया ठळक बातम्या.
3: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. पश्चिम आशियातली वाढती युद्धजन्य परिस्थिती आणि इंधनाचं संकट यामुळे आपापल्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये सुधारणा करत काही खबरदारी घेण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं होतं. त्याचप्रमाणे काही उपाययोजनाही त्यांनी सुचवल्या होत्या. त्यानुसार विविध राज्यांमध्ये त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. पेट्रोल डिझेल वाचवण्यासाठी स्वतः पंतप्रधानांसह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या ताफ्यातल्या वाहनांची संख्या नियंत्रित करण्याचे निर्देश दिले आहेत. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा शर्मा यांनी नागरिकांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा लाभ घेण्याचं आवाहन केलं असून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वर्क फ्रॉम होमवर भर द्यायला सांगितलं आहे. मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दौऱ्यादरम्यान कोणतीही वाहन रॅली काढायला प्रतिबंध केला आहे. इंधन बचतीबाबत गांभीर्यानं विचारविनिमय करण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची आज सकाळी बैठक घेतली. पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सरकारी अधिकाऱ्यांचे ताफे कमी करण्याचे आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जास्तीत जास्त उपयोगात आणण्याचे आदेश यामध्ये त्यांनी दिले आहेत. त्याचा परिणाम म्हणून उत्तर प्रदेश उच्च न्यायालयाचे

0: मुख्य न्यायमूर्ती आज न्यायालयामध्ये आपलं नेहमीचं वाहन न वापरता सायकलवरून गेले. जनतेसाठी हा औत्सुक्याचा विषय बनला आहे. NCERT आणि CBSE यांनी संयुक्तपणे इयत्ता 3 ते 8 विद्यार्थ्यांसाठी संगणकीय विचारसरणी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर आधारित नवीन अभ्यासक्रम सुरू केला आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत या नवीन अभ्यासक्रमाचं प्रशिक्षण शिक्षकांना दिलं जाईल आणि शाळा पुन्हा सुरू झाल्यावर या विषयाचं अध्यापन सुरू होईल. कलाकाराच्या अंगी अनुशासन आणि शिस्त असणं आवश्यक आहे ही शिकवण मला कृगो धर्माधिकारी यांच्याकडून मिळाली. त्यांच्या नावे मिळालेला पुरस्कार माझ्यासाठी म्हणूनच मोलाचा आहे असं प्रतिपादन शास्त्रीय गायिका, संगीतकार आणि कलांगण संस्थेच्या संस्थापक डॉ वर्षा भावे यांनी काल केलं. गानवर्धन संस्थेतर्फे दिल्या जाणाऱ्या कृगो धर्माधिकारी स्मृती संगीत संवर्धक पुरस्कारानं भावे यांना प्रसिद्ध निवेदक आकाशवाणीचे माजी केंद्र निर्देशक आनंद देशमुख यांच्या हस्ते सन्मान करण्यात आलं त्यावेळी त्या बोलत होत्या. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58.
1: श्रोतेहो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 11:27 झाली आहेत. प्रसारित करत आहोत
2: चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत चंदूकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
1: श्रोते हो, आजच्या चंदूकाका सराफ मधुमालती कार्यक्रमात मी शिल्पा मेहिंदळे आपलं मनपूर्वक स्वागत करते. आज ऐकूया दिवसाच्या दुसऱ्या प्रहरात गायल्या जाणाऱ्या सारंग, देसकार, जौनपुरी, आसावरी, बिलावल अशा विविध रागांवर आधारित चित्रपटगीतं. सुरुवातीला ऐकूया काश्मीर की कली या चित्रपटातलं गीत.

श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीची गीतरचना काश्मीर की कली या चित्रपटातली होती, आशा भोसले आणि महम्मद रफी यांच्या स्वरात. एस एच बिहारी यांचे बोल होते, संगीतबद्ध केले होते संगीतकार ओ पी नय्यर यांनी.

परंपरेची ही मॉडर्न स्वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आलेत मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अधिक कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
5: आम्ही, मी लेखक दिग्दर्शक देऊळबंद 2, माझ्या शेजारी बसलेली आहे माझ्या चित्रपटात प्रमुख भूमिका साकार करणारी माझी खूप लाडकी आहे, स्नेहल प्रवीण तरडे.
6: महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, माझे पती म्हणायला मला त्यांचा अभिमान वाटतो, असे श्रीयुत प्रवीण विठ्ठल तरडे.
7: मी वाट बघत होतो जतीन शब्दांची.
6: निधड्या छातीचा, विशाल हृदयाचा आणि लोण्याहूनही मऊ काळजाचा असा.
8: मराठी चित्रपटसृष्टीतील या लक्ष्मी नारायणाच्या जोडीला भेटा आकाशवाणी पुणे केंद्रावरून दर मंगळवार आणि बुधवार सकाळी 11:30, पुणे विविध भारतीवरून बुधवार आणि गुरुवार दुपारी 2:30. आम्ही सादर करते संजय भुजबळ.

0: झोप बीप आता काहीही नाही. रात्रभर आपण नुसत्या गप्पा मारायच्या.
1: आम्ही एवढी रजा टाकून तुझ्या वाढदिवसाला आलोय, ते काय झोप काढायला? अरे
2: आज उमा सदन मधली मंडळी कोणाच्या तरी वाढदिवसासाठी जमली आहेत. मस्त धमाल गप्पा दंगा करतायत. कोण कोण आहेत आणि कोणाचा वाढदिवस आहे ऐका बरं.
3: बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू.
2: काय समजलं का कोण कोण आहेत आणि काय काय करतायत ते? नाहीच का अजून? मग त्यासाठी नक्की ऐका तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमा सदन, गुरुवारी 14 मेला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नामजोशी, सादरकर्त्या गौरी लागू.

0: परंपरेची ही मॉडर्न स्वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून।
1: नवीन घर आणि नवीन गाडीचं तुमचं स्वप्न होईल आता साकार।
2: विश्वेश्वर बँक देईल तुमच्या स्वप्नांना आकार।
1: गृह खरेदी असो किंवा नवीन वाहन खरेदी, विश्वेश्वर बँक सदैव तुमच्या पाठीशी।
2: विश्वेश्वर बँकेतर्फे अतिशय किफायतशीर व्याजदरावर गृह कर्ज आणि वाहन कर्ज,
1: सहज सोपी कर्ज प्रक्रिया आणि त्वरित कर्ज मंजुरी, अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक
2: ही विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: मी करता एक चांगली इंजिनियर झालीये. माझे बाबा लग्नाचं पाहत आहेत पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय.
2: अहो माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही.
3: माझी हाईट 6'6" आहे, कमावलेलं दंडकट शरीर आहे पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय.
4: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल. तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदना रहित आणि वाजवी दरात चष्मा कायमचा काढून टाकला जातो. पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
5: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
6: एनडीए मध्ये जायचंय,
7: 11वी पासूनच तयारीला लागा.
6: 11वी 12वी आणि एनडीए च्या कोचिंग साठी एपेक्स करिअर्स पुणे. संपर्क 9850880058.
7: फोन नंबर पुन्हा एकदा 9850880058.
8: श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया एक युगलगीत आशा भोसले महम्मद रफी यांच्या स्वरात. कमर जलालाबादी यांची गीतरचना संगीतबद्ध केली आहे ओ पी नय्यर यांनी.

श्रोते हो, आत्ताच आपण फागुन या चित्रपटातली आशा भोसले आणि महम्मद रफी यांच्या स्वरातली गीतरचना ऐकली. संगीतकार होते ओ पी नय्यर. कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी व्यावसायिक विश्रांती.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजानत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93 56 360 175.
2: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
3: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत.
2: हो,
3: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
2: ए मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
3: घे ना 8800551878. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.
0: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
4: आणि लग्न बसण्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.
5: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय. डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड, पुणे इथे.
6: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि मा

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: उन्हाळ्याची सुट्टी आणि धमाल मौज मस्ती करायची कुठे, यंदाची फिरस्ती जवळचं ठिकाण आहे का कुठे, कडक वासल्याच्या थोडं पुढे अनेक मूर्त अमूर्त कलांचा आस्वाद घेण्याचं हक्काचं ठिकाण. म्हणूनच मुलांच्या सुट्टीला फक्त जपूर झाला मुक्काम. लहान थोर सर्वांसाठीच अनेक मनोरंजक प्रयोग, नाट्य, नृत्य, संगीत, वाचन यांचे एकत्र योग. प्रदर्शन पाहतानाच अनेक कार्यशाळा, उपक्रम अनुभव. इथे पहा चित्र, दागिने, वस्त्रे, शिल्प यांचा अनोखा ठेवा.
2: जपूरचा आर्ट अँड कल्चरल म्युझियम, खुर्जे.
3: श्रोते हो, कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे जप जप फूल खिले या चित्रपटातलं, मोहम्मद रफींच्या स्वरामध्ये. आनंद बक्षी यांची गीतरचना, संगीतबद्ध केली आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
1: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
0: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
2: पुण्यातलं सर्वोत्तम आय हॉस्पिटल पाहताय.
3: हो हो, आईला मोती बिंदू तर आहेच, शिवाय डायबिटीज सुद्धा आहे.
2: आहो, मग त्यासाठीच तर आहे ना बेस्ट आय हॉस्पिटल इन महाराष्ट्र. हा पुरस्कार प्राप्त एशियन आय हॉस्पिटलचे स्पेशालिटी डायबिटिक कॅटरॅक्ट व डायबिटिक रेटिनोपॅथी सेंटर,
1: डॉक्टर कांक्रियांचे एशियन आय हॉस्पिटल, जहांगीर समोर, स्टेशन रोड, पुणे. फोन 88884922.

0: रुई युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कोंदण.
1: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध. विकसित

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: काय काकू, आजच्या पेपरातील नाटकाची जाहिरात वाचलीत का? खूप छान नाटक आहे म्हणे.
2: अरे डोळ्यांना अंधुकस दिसतंय, धड पेपर वाचता येत नाही आणि नाटकाला गेलो तर नटांचे चेहरेच कळत नाहीत.
1: काकू मग माझ्या सोबत जंगली महाराज रोड वरच्या गॅलेक्सी आय हॉस्पिटल मध्ये झाला. तिथे मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना विषयक आजारांसाठी डोळ्यांची अगदी काळजीपूर्वक तपासणी होते आणि नव्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाजवी दरात वेदना विरहित यशस्वी शस्त्रक्रियाही केली जाते. मग बघा तुम्हालाही स्पष्ट आणि स्वच्छ दिसायला लागेल. प्रत्येक नाटकाला जाल.
3: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल मॉडर्न हायस्कूल समोर जंगली महाराज.

0: पुणे, फोन 8087808797।
1: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत।
2: श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया दो रास्ते या चित्रपटातले एक युगलगीत, लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरामध्ये। गीताचे पोल लिहिलेत आनंद बक्षी यांनी आणि संगीत दिले लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी।

परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: एनडीए मध्ये जायचंय,
2: 11वी पासूनच तयारीला लागा.
1: 11वी 12वी आणि एनडीए च्या कोचिंग साठी एपेक्स करिअर्स पुणे. संपर्क 9850880058.
2: फोन नंबर पुन्हा एकदा 9850880058.
3: कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण कामगारांचं भावविश्व, त्यांच्या समोर असलेल्या विविध संधी, येणारी नवनवीन आव्हानं आणि तयार होणारे नवे कायदे या संदर्भात वेळोवेळी चर्चा करत असतो. मुलाखतींच्या माध्यमातून विषय समजावून घेत असतो.
4: म्हणजे घरातून महिला जेव्हा कामानिमित्त बाहेर पडेल आणि ती तिचं अर्थार्जन करेल, त्या प्रत्येक महिलेला पोशाख लागू.
3: आपण भेटणार आहोत ऍडव्होकेट सौ वंदना प्रदीप हाके यांना. त्यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून आपण पॉश ऍक्ट अर्थात कामाच्या ठिकाणी महिलांवरती होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात असलेल्या कायद्याबद्दल माहिती समजावून घेणार आहोत. तेव्हा जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम 14 मेला संध्याकाळी 6:30 पुणे केंद्रासह आकाशवाणीच्या सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते विक्रांत.

0: आम्ही.
1: मी लेखक दिग्दर्शक देऊळबंद 2 माझ्या शेजारी बसलेली आहे. माझ्या चित्रपटात प्रमुख भूमिका साकार करणारी माझी खूप लाडकी आहे, स्नेहल प्रवीण तरडे.
2: महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध लेखक दिग्दर्शक, माझे पती म्हणायला मला त्यांचा अभिमान वाटतो, असे श्रीयुत प्रवीण विठ्ठल तरडे.
3: मी वाट बघत होतो जतीन शब्दांची.
2: निधड्या छातीचा, विशाल हृदयाचा आणि लोण्याहूनही मऊ काळजाचा असा.
4: मराठी चित्रपट सृष्टीतील या लक्ष्मी नारायणाच्या जोडीला भेटा आकाशवाणी पुणे केंद्रावरून दर मंगळवार आणि बुधवार सकाळी 11:30 वाजता, पुणे विविध भारतीवरून बुधवार आणि गुरुवार दुपारी 2:30 वाजता.

0: आम्ही सादर करते संजय भुजबळ.
1: श्रोते हो, चंदूकाका सराफ मधुमालती या कार्यक्रमामध्ये यानंतर ऐकूया परिचय या चित्रपटातलं गीत किशोर कुमार आशा भोसले यांच्या स्वरात. गाण्याचे बोल लिहिले आहेत गुलजार यांनी आणि संगीतबद्ध केले आर डी बर्मन यांनी.

0: 6 वाजून 5 मिनिटांनी नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
1: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजांत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93556375.
2: श्रोते हो, यानंतरची गीतरचना आहे मधुमती या चित्रपटातली. लता मंगेशकर आणि मन्नाडे यांच्या स्वरामध्ये गीताचे बोल लिहिले शैलेंद्र यांनी आणि संगीत दिले सलील चौधरी.

0: परंपरेची ही मॉडर्न स्वारी चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.
1: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची, काळजी आमची.
2: श्रोते हो, रोज संध्याकाळी

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
1: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
3: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
0: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स, मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
3: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
4: कागद पेन नाही या वेळी, मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: यानंतर ऐकूया सुजाता चित्रपटातलं एक गीत तलत मेहमूद यांच्या स्वरामध्ये. गीताचे बोल लिहिले आहेत मजरू सुलतानपुरी यांनी आणि संगीत दिलंय SD बर्मन यांनी.

परंपरेची ही मॉडर्न स्वारी चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
2: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा. सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.
3: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
4: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल. आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ,
5: श्रोते हो मी शिल्पा मेहेंदळे. आता लव्ह इन टोकियो या चित्रपटातल्या गीताबरोबरच आपला निरोप घेते. ऐकूया या चित्रपटातलं गीत लता मंगेशकर यांच्या.

0: श्रोते हो, याबरोबरच चंदूकाका सराफ मधुमालती हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक होते चंदूकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
0: श्रोते हो, ऐकूया ठळक बातम्या.
2: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अलीकडच्या देशांतर्गत दौऱ्यादरम्यान ताफ्यामधल्या वाहनांची संख्या लक्षणीयरित्या कमी केल्याचं निदर्शनाला आलं आहे. त्यांच्या गुजरात आणि आसामच्या अलीकडील दौऱ्यांमध्ये हा बदल दिसून आला. विशेष संरक्षण गट अर्थात SPGच्या नियमावलीनुसार अनिवार्य असलेल्या सर्व आवश्यक सुरक्षा व्यवस्था कायम ठेवत हा बदल करण्यात आला आहे. ताफ्याचा आकार कमी करण्यात आला असला तरी पंतप्रधानांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सर्व महत्वपूर्ण सुरक्षा घटक कायम ठेवण्यात आले होते. पंतप्रधान मोदी यांनी अधिकाऱ्यांना कोणतीही नवीन वाहन खरेदी न करता जिथे शक्य असेल तिथे आपल्या ताफ्यामध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश करण्याचे निर्देशही दिले आहेत. केंद्र सरकारनं सोनं आणि इतर मौल्यवान वस्तूंवरच्या आयात शुल्कांमध्ये वाढ केली आहे. ही वाढ आजपासून लागू झाली. अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. नव्या दरानुसार आता सोनं आणि चांदीच्या घटकांवर 5% शुल्क आकारलं जाईल तर प्लॅटिनमच्या काही घटकांसाठी 5.4% शुल्क लागू आहे. तमिळनाडूमध्ये TVK आणि घटक पक्षांच्या वतीनं आज सकाळी विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला. मित्रपक्षांच्या पाठिंब्यासोबतच मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांना AIADMKच्या एका गटाचा आणि अम्मा मक्कल मुन्नेत्र कळघमचे एकमेव आमदार S. कामराज यांचाही पाठिंबा मिळाला आहे. त्यामुळे आता विधानसभेत TVKकडे एकंदर 150 आमदारांचा पाठिंबा आहे. सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातल्या मोटेवाडी इथं मरगुबाई यात्रेच्या वेळी झालेल्या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त

केलं असून मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये राजस्थान पोलिसांच्या विशेष पथकानं आतापर्यंत 15 जणांना ताब्यात घेतलं आहे. या संशयित रॅकेटचा विस्तार आणि परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिकेंची झालेली देवाणघेवाण तसंच संबंधित आर्थिक व्यवहारांच्या दिशेनं तपास सुरू आहे. या पथकानं काल जयपूरमधून मनीष नावाच्या एका कथित सूत्रधाराला ताब्यात घेतलं. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, हे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. दुपारचे 12:01 झालंय. प्रसारित करत आहोत कार्यक्रम हॅलो आपकी पसंत.

0: हॅलो, नमस्कार
1: नमस्कार.
0: नमस्कार.
1: मी शाह बोलतो, धीरेंद्र शाह बोलतोय.
0: हां, धीरेंद्र शाह. हॅलो, आपके पसंद या कार्यक्रमात धीरेंद्र शाह यांचं स्वागत.
1: मला एक दुःखाची गाणी ऐकायची.
0: हा,
1: माझी निश्चित वाढली पंधरा एप्रिलला.
0: आज आपण गप्पा मारत आहोत कैफी आझमी यांच्यावरती. गीतकार कैफी आझमी. कैफी आझमी यांनी लिहिलेलं एक दर्दभर गीत प्रसारित करतोय तुमच्यासाठी.
1: चालेल चालेल.

0: हेलो,
1: तो आपकी पसंद का
0: कार्यक्रम में हेलो आपकी पसंद।
1: हाँ, अशोक उगाड़े बोलते हैं सरोवर में।
0: बोला, आज अपन गीतकार कैफी आजमी यांच्या विषयी बोलतोय।
1: तुमचे पसंद आहे लाव कुठलं आवडते?
0: बर, अशोक उगाडे काय करतात?
1: काय नाही, गोंधळ घालत असते। साधारण गोंधळ करत असते।
0: हा नाही, म्हटलं गोंधळ घालतो म्हणून तुम्ही आधी म्हटलात, तर म्हटलं कसला गोंधळ नेमका घालता?
1: लग्नाचा जागरण गोंधळचा असतो ना।
0: घरामध्ये लग्न विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर जो जागरण गोंधळाचा कार्यक्रम असतो, तर तो गोंधळाचा कार्यक्रम, तर हा हे धार्मिक कार्य जे असतं ते केलं जातं। बरोबर आहे।
1: मुळगाव मंडेरी
0: कुठला आहे? कैफी आजमी यांचा जन्म हा 14 जानेवारी 1919 आणि 10 मे 2002 हा त्यांचा स्मृती दिवस। उर्दू मधले हे असे महान शायर म्हणूयात, आपण गीतकार म्हणूयात, तसंच मार्क्सवादी विचारसरणीचे ते पुरस्कर्ते होते, आणि उत्तर प्रदेशचं जे आझमगड जे आहे, तर त्या ठिकाणच्या मिजवान ठिकाणचा त्यांचा जन्म, आणि त्यामुळं आझमगडचे राहणारे म्हणून

0: मग ते आझमी असं त्यांच्या आडनावात आपण जसं म्हणतो ना कैफी आझमी किंवा अख्तर हुसैन रिझवी हे त्यांचं नाव, पण त्यांनी कैफी आझमी हे जे आहे ते गीत लेखनासाठी किंवा लेखनासाठी हे त्यांनी त्यांचं नाव जे आपण असं म्हणतो की टोपन नाव किंवा काही शायर जे आहे ते आपल्या वेगळ्या नावानं लिखाण करतात तर त्यासाठी घेतलेलं हे त्यांचं नाव कैफी आझमी. अनेक चित्रपटांची गीतं त्यांनी लिहिली आहेत, काही चित्रपटच्या कथा लिहिलेल्या आहेत, काहींचे संवाद लिहिलेले आहेत, आणि अतिशय त्यांच्या गीतांमध्ये आपण पाहतो की वैविध्यपूर्ण अशी गीतं, हकीकतमधलं सारखे गीत असेल, हसते जखम सारखं जे चित्रपटाचं गीत असेल, तर अतिशय छान अशी त्यांची जी आहे ती काव्यशैली आहे. उर्दूचा त्यांच्यावरती जो स्खलित उर्दूचा त्यांनी आपल्या गीतांमध्ये लिखाणामध्ये वापर केलेला आहे, तर तो काबिले तारीफ असं म्हणावं लागेल. हॅलो,
1: हाय गो, पुणे आकाशवाणी, पुणे विज भारती ना
0: कार्यक्रम, हॅलो आपके पसंद.
1: हा नमस्कार दादा.
0: नमस्कार,
1: मी सुरेश रामू सावे बोलतोय. कोण आपण बोलताय दादा?
0: मी कैलाश शिंदे बोलतोय.
1: हा, लई सांग भेट झाली आपली दादा.
0: असं दोन दोन महिन्याने फोन करत चला.
1: तर आज मला एक गीत ऐकायचं आहे.
0: हा, आज आपण गीतकार आणि शायर किंवा लेखक कैफी आझमी यांच्याविषयी बोलतोय कार्यक्रमामध्ये.
1: मोहम्मद रफी, लता मंगेशकर,
0: बिलकुल. हा सुरेश साबळे, आणि या निमित्ताने आपण असा वादा करूयात किंवा असा वादा करवून घेऊयात आमच्या श्रोतांकडून की जे वारंवार फोन करणारे श्रोते आहेत तर किमान त्यांनी दोन दोन महिन्याचं अंतर कार्यक्रमामध्ये जर पाळलं तर आपल्याला नवीन श्रोत्यांना या कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेता येईल, आणि तुम्ही वादा पाळला तर तो आम्ही निभावणार, कारण मग तुमचा दोन महिन्यांनी कॉल ज्यावेळेस येईल तर तो कार्यक्रमामध्ये आम्ही समाविष्ट करणार आणि तुमचं गीत जे आहे ते कार्यक्रमामध्ये प्रसारित करणार. त्यामुळं जो वादा किया था आप वादा कीजिए और वो गीत सुनवाने का उसा उसको पूरा करने का वो
1: मला थोडं बोलायचं होतं.
0: हा, वो वादा हम निभाएंगे. बोलिए, बोला बोला. हा,
1: आमच्या शेजारच्या वहिनी आहेत तो अलकाने आणि साळवी, आणि यांचा दिनांक 15/5/2026 रोजी 19वा वाढदिवस येत आहे. आणि त्यांचे नाव असं आहे तऊ अलकादानन साळवी समनाकवाडा. आणि यासाठी माझे काही शुभेच्छुक मित्र सुद्धा आहेत.
0: नाव सांगा त्यांचे.
1: तऊ अनिता, राहुल भांबिशे, चंद्रशिकांत शिरोकर रांगोळी, तऊ लता राजाराम चव्हाण सांगली, तऊ तारिका संभाजी सुसार गणेशवाडी, आणि त्यांच्या काही मैत्रिणी सुद्धा आहेत, त्यांच्या मैत्रिणींनाही शुभेच्छा द्यायच्या आहेत.
0: बर,
1: त्यामध्ये तऊ आशा अंकुश गोरे, तऊ किशोरी दत्ता गोरे, तऊ रेखा सागर साबळे, तऊ रोहिणी भारत साबळे, तऊ अश्मिता गजानन लोहार, आणि तऊ मेघा सुभाष सातवेकर.
0: अच्छा.
1: हा, आणि आमचा घरचा परिवार सुद्धा आहे ओंकार व तऊ प्रेमाताई चंदका साबळे. एवढ्या करून त्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत दादा.
0: बर बर, ठीक आहे, या सगळ्यांकडनं सगळ्या शुभेच्छा पोहोचवतोय आणि ताजमहल मधलं हे छानसं गीत ऐकवतोय. धन्यवाद
1: दादा. तुमच्याहून एक उखाणा जुळवला होता मी.
0: माझ्यावरती उखाणा जुळवलाय.
1: महादेवाच्या देवळात किंवा शंकराच्या देवळात वहूज बस्तीचा सुगंध, आणि कैलास दादांची बोलताना आम्हा श्रोत्यांना होतोय आनंदी आनंद.
0: अच्छा, बघा सुरेश साबळे यांच्यावरती बोलताना आम्हालाही खूप आज आनंद होतोय, कारण त्यांनी छान छान असं हे उखाणं घेतलेत, काही शब्दांचे थोडेसे उखाण्यांमध्ये शब्द इकडे तिकडे फिरवून जे आहेत ज्या पद्धतीने त्यांनी हा उखाणा तयार केलेला आहे, तर त्यासाठी त्यांचं अभिनंदन आहे. त्यांच्या पसंतीचं कार्यक्रमातलं हे गीत आता ऐकूयात. बघा, लोकांना वाटेल ना काहीतरी कुठल्या तरी एखाद्या विवाह समारंभाचं काहीतरी प्रसारण चालू आहे का, ज्या पद्धतीनं उखाण्यांची एका पाठोपाठ बरसात होतीये, तर लोक म्हणतील की अरे काय हे लग्नाचं प्रसारण आहे का, हॅलो आपके पसंत कार्यक्रम चालू आहे.
1: आपल्याला आनंद मिळतोय.
0: हा, चला धन्यवाद या फोन साठी. हॅलो.
2: हॅलो.
0: हा बोला.
2: हा नमस्कार सर, मी सौ कल्पना बंब बोलते वालेकरवाडीहून.
0: हॅलो आपकी पसंद मध्ये आपलं स्वागत.
2: हो नमस्कार सर. तर माझ्या मोठ्या मुलाचा आणि सुनेच्या लग्नाचा वाढदिवस आहे 27 मेला.
0: हा, पण आज कार्यक्रमामध्ये आपण तो तुम्ही उल्लेख करा, पण आज आपण कैफी आझमी यांच्याविषयी बोलतोय आणि त्यांच्या चित्रपटांच्या गीतांविषयी.
2: हा, कैफी आझमी का? कैफी आझमीचं मग एखादं प्रसिद्ध गाणं असेल ते लावू शकाल का?
0: हा, लावता येईल, काय हरकत नाही त्याच्यामध्ये.
2: ते लावा, आणि त्यांचं लग्नाचा वाढदिवस आहे म्हणून त्यांना शुभेच्छा देते मी या आपल्या आकाशवाणीच्या केंद्रावरून
0: हो हो
2: त्यांना खूप खूप लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा असे

0: त्यांचे आयुष्य आनंदी सोनेरी पानाने भरलेले असावे असे माझ्या खूप खूप त्यांना दोघांना शुभेच्छा. त्यांना एक मुलगी आहे 6 वर्षाची, आता 7वं लागलं तिला, आता ती दुसरीत गेली, खूप हुशार आहे. हो, त्यांना शुभेच्छा देते.
1: हो ठीक आहे, चालेल.
0: ओके ओके
1: ओके, धन्यवाद. एक छानसं गीत या निमित्तानं ऐकूयात कार्यक्रमात.
0: हो हो, चालेल.

0: हॅलो
1: हॅलो, नमस्कार सर.
0: नमस्कार,
1: मी ज्ञानेश्वर पापळ बोलतोय. आपली पसंतला फोनच नाही केला कधीच.
0: ज्ञानेश्वर पापळ, मागे आपलं सारखं वारंवार बोललं व्हायचं, त्यामुळे आम्ही सांगितलं तुम्हाला की जरा दोन दोन महिन्याचं अंतर पाळा, नाही का? बोला.
1: आणि मी तुमचा शब्द पाळला सर.
0: वा वा वा, माऊली बोला. आज काय कार्यक्रमामध्ये? आज आपण बोलतोय ते कैफी आझमी यांच्याविषयी, गीतकार आणि शायर.
1: गाणं लावा सर तुमच्या, पण कारण गाणी भरपूर ऐकले हो, कारण सकाळच्या वेळेस गाणी ऐकायला जाते, बोले गीत वगैरे.
0: बरोबर बरोबर.
1: हो, तर गाणी छान असतात. आता नक्की मला असं आठवत नाही, पण गाणं संगीतकार या यांच्यातलं लक्ष्मीकांत प्यारेलाल मी जे लावा असतात, पण असलं तर लावा सर.
0: बर, चला म्हणजे

0: गीतकार तुम्हाला कैफी आजमी हवे आणि संगीत लक्ष्मी प्यारेंचं
1: असेल. आता नक्कीच मला आठवत नाही, पण सर त्यांनी संगीतबद्ध केलेलं एखादं नाव असेल.
0: हो चालेल, एक छानसं गीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या संगीत निर्देशनातलं आणि गीतकार कैफी आजमी असलेलं एक छानसं गीत ज्ञानेश्वर पापळ यांच्यासाठी निवडतो कार्यक्रमामध्ये.
1: आणि सर तुम्ही सेकंड म्हणजे विविध वाटेला जर आले ना, तुमचं जन नेक्स्ट येऊ खूप आवडतो मला.
0: हो अच्छा, ऐकता का तुम्ही? बर हा हा अच्छा बर,
1: धन्यवाद.
0: चला ऐकवतोय तुमच्यासाठी हे छानसं गीत.
1: हो हो, थँक्यू.

परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे.

0: सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: हॅलो
2: हॅलो
1: बोला.
2: हॅलो मी सर
1: कार्यक्रम हॅलो आपकी पसंद. हां
2: हां
1: कोण बोलत आहे. आज हॅलो आपकी पसंद मध्ये आपण बोलणार आहोत लेखक आणि शायर गीतकार कैफी आझमी यांच्याविषयी.
2: त्यांच्याबद्दल नाही मला एवढं सांगता येणार.
1: बर कोण बोलताय.
2: मी मनीषा शिंदे बोलते पुण्याहून. फर्स्ट पहिल्यांदाच लागलाय
1: अभिनंदन.
2: पहिले शिंदे बोलताय का सर.
1: हा कैलास शिंदे बोलताय.
2: बर माझा रेडिओ चालूच असतो दिवसभर. मी सगळे कार्यक्रम ऐकत असते तुमचे. खूप दिवस झाले मी ट्राय करते पण आता पहिल्यांदाच लागलाय माझा फोन.
1: बर बर अच्छा.
2: तुमच्या आवडीचं कुठलं मोहम्मद रफीचं वगैरे त्यांचं गाणं असेल तर लावलं तरी चालेल.
1: बिलकुल बिलकुल नक्की लावूयात. कारण कैफी आझमी म्हणजे एक प्रगतीशील विचारधारेचे असलेले गीतकार. बरोबर. आणि त्यांनी त्यांची पहिली जी गझल लिहिली होती ती बाहेरिश इतना तो जिंदगी में किसी की खलाल पडे ही गझल लिहिली होती. अनेक मुशायऱ्यांमध्ये त्यांचा सहभाग होता आणि अनेक चित्रपटांचं त्यांनी गीत लेखन केलं त्याच्यामध्ये त्या चित्रपटांमध्ये. मग बुजदिल असेल किंवा यहुदी की बेटी, मिस पंजाब, प्रवीण, ईद का चांद, तसंच अनेक चित्रपटांपैकी त्यांच्या चेतन आनंद यांचा हीर रांझा हस्ते जग गरम गरम हवा, कागज के फूल यासारख्या चित्रपटांसाठी त्यांनी गीत लेखन केलं होतं. तर त्यांची एक छानशी रफी साहेबांच्या आवाजातली एक रचना.
2: रफी साहेबांची जुनी गाणी खूप आवडतात.
1: हा तर त्यापैकी एक रचना तुमच्यासाठी ऐकवतोय कार्यक्रमामध्ये.
2: थँक्यू
1: धन्यवाद.
2: हो हो.

0: हॅलो
1: हॅलो हॅलो मधून मल्टीमध्ये फोन लागला का सर?
0: कार्यक्रम हॅलो आपकी पसंद.
1: हा सर, ते कैसे अजमेर वरती आहे ना केंद्रित.
0: हा कोण बोलतोय?
1: हा मी सर मेहबूब शेख बोलतोय साताऱ्यातून.
0: मेहबूब शेख?
1: हा सातारा.
0: बोला मेहबूब शेख.
1: हा मला सर कैसे अजमेरचे ना हकीकत चित्रपटातील ते होके मजबूर उसने मुझे बुलाया होगा हे गाणं ऐकायचंय. खूप मला म्हणजे कैसी बऱ्याच रस्त्या खूप आवडतात. तुम्ही खूप मला फेवरेट आहे हे गाणं.
0: बर बर.
1: तर हे नक्की तुम्ही लावाल ना त्या दिवशी?
0: हा हा नक्की लावणार.
1: नाही मला बऱ्याच दिवसापासून हे आणि आता मी जस्ट तुमची ती जाहिरात ऐकली कार्यक्रमाची ऐकली की मी लगेच माझं काम थांबून पहिले मी कॉल केला. कारण कैफीच्या बद्दल म्हटलं पहिलं कॉल करून गाणं लावायची मला.
0: कारण कैफी आजमी म्हणजे प्रगतीशील विचाराचे जे कवी आणि गीत लेखक होते, तसंच त्यांनी अनेक चित्रपटांचं संवाद लेखन सुद्धा केलेलं होतं.
1: हो हो. कागद के फूल, त्यांची ते मिलेना फूल दोषी करणे.
0: बिलकुल बिलकुल. त्यांना खूप पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं. त्या पुरस्कारांमध्ये उत्तर प्रदेश उर्दू अकॅडमीचा पुरस्कार त्यांना मिळाला होता, तसंच साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता, तसंच महाराष्ट्र उर्दू अकादमीचा पुरस्कार, सोव्हिएट लँड नेहरू अवॉर्ड, लोटस अवॉर्ड, ॲफ्रो एशियन रायटर्स अवॉर्ड, तसंच महाराष्ट्र सरकारचा त्यांना एक जो पुरस्कार मिळालेला होता. साहित्य क्षेत्रातल्या अकादम योगदानासाठी साहित्य अकादमी पुरस्काराची फेलोशिप देखील त्यांना त्यांच्या कार्यासाठी मिळालेली होती.
1: अत्यंत प्रतिभावान आहे, खूप सुंदर रचना.
0: बरोबर. आणि अतिशय वेगवेगळे विचार वेगवेगळे ज्या गीतांमधनं किंवा ज्या लेखनातनं देशप्रेम उजागर होईल. वंचित विकासापासून दूर असलेला तळागाळातला जो एक आम आदमी आहे, तर त्याच्या व्यथा समस्या ज्या आहेत त्या मांडण्याचा त्यांनी सातत्यानं प्रयत्न केला. आणि 1942 भारत छोडो आंदोलनातला त्यांचा सहभाग होता. कॉलेजला जाण्याचं ते वय होतं. हकीकत मधलं गीत ऐकवतोय तुमच्यासाठी. धन्यवाद.
1: थँक्यू.

0: पहला शिंदे साहेब नमस्कार.
1: हाँ बोला बोला बोला. हाँ
0: माझं नाव तानाजी शिंदे.
1: हाँ तानाजी शिंदे बरोबर.
0: साहेब इथं पुण्यात लग्न आहे खराडीला कपिला लाज.
1: बर
0: तर लग्नाला जरूर जरूर तुम्ही पण या आणि लग्नाला गाणं सोडत आहे.
1: हा गीतकार आणि शायर जे आहे ते कैफी आझमी यांच्याविषयी.
0: शायर गीत त्यांच्याविषयी बोलायचे का? अच्छा अच्छा अच्छा ठीक आहे. कोण शायर गीत काही एवढं विशेष मला माहिती नाही ना सर. तर मग लग्नाची शुभेच्छा देऊया सगळ्यांना आणि जरूर जरूर लग्नाला तुम्ही पण या साहेब.
1: बर बर बर बर.
0: मोहन वाडगावे, पांडुरंग वाडगावे, अशोक वाडगावे, विशाल शिंदे, अनिकेत शिंदे आणि माझे जावया बापू सतीश धुमाव.
1: बर

0: ओके सर, थैंक यू.
1: ओके ठीक आहे, धन्यवाद.
0: हो सर.
1: कैफी आझमी साहेबांनी जे गीत लेखन केलं ते चित्रपट होते बहाराजा हिरराजा दगाबाज, हमारा अधिकार, सत्यकाम, साथ हिंदुस्तानी, अनोखी रात, नवनिहाल, आखिरी खत, बहारे फिर भी आएगी, दो दिल, अनुपमा, चोर दरवाजा, मैं सुहागन हूँ, ईद का चांद, 11,000 लड़कियाँ, यासारख्या चित्रपटांसाठी कैफी आझमी यांनी गीत लेखन केलं होतं. कैफी आझमी यांनी आणखी ज्या चित्रपटांसाठी गीत लेखन केलं होतं तर त्या चित्रपटांचा उल्लेख जाता जाता आपण करूयात. 1974 त्यांनी गरम हवा या चित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार उत्कृष्ट कथानकासाठी त्यांचा मिळाला होता आणि या चित्रपटासाठीचं त्यांनी लेखन केलं होतं, संवाद लेखन केलं होतं. हॅलो.
2: हॅलो.
1: बोला.
2: हा नमस्कार, शिंदे साहेब बोलताय का?
1: बोलतोय.
2: हा नमस्कार, मी अभय राजपांडे बोलतो डायरीहून, पहिलाच कॉल आहे माझा.
1: ओके, स्वागत. बोला.
2: हा, कैफी आझमी साहेबांचा जो कार्यक्रम आहे बुधवारी प्रसारण होणार आहे.
1: बरोबर.
2: त्यासंबंधी मला एक गाणं सुचवायचं होतं, अर्थ या सिनेमातलं, 1982 जो प्रदर्शित झाला.
1: हो.
2: त्यातले फार सुंदर गाणे आहेत, त्यातली सगळीच गाणी सुंदर आहेत, पण ते तुम इतना जो मुस्कुरा रहे हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो.
1: क्या बात है.
2: फार सुंदर गाणे आहेत, अर्थपूर्ण आणि अतिशय सुंदर संगीत आहे, जगजीत सिंग साहेबांचा आवाज.
1: बरोबर. छान, खूप सुंदर गझल आहे ही.
2: हो,
1: अर्थ चित्रपटाची अर्थपूर्ण अशी गझल. आणि कैफी आझमी साहेबांनी ज्या चित्रपटांसाठी गीत लेखन केलं तर ती सर्वच गीतं अतिशय लोकप्रिय गझलच्या अंगाने अशी जाणारी आणि अनेक भावपूर्ण अशा रचना कैफी आझमी यांच्या होत्या. आणि मुळामध्ये प्रगतिशील विचारधारेचे हे शायर आणि गीतकार होते. अनेक सामाजिक संघटनांमध्ये त्यांचा सहभाग होता. नंतर ज्या काही समाज उपयोगी किंवा आपण असं म्हणूयात की प्रत्येक मनुष्यासाठी उपयोगी पडणाऱ्या विचारधारेचा असा प्रभाव, मार्क्सवादाचा विचार प्रभाव जो आहे तो कैफी आझमी यांच्यावरती होता आणि पुढे तोच विचार जो आहे तो त्यांचा आपल्याला त्यांच्या रचनांमधनं, त्यांच्या लिखाणातनं, त्यांच्या एकूणच सगळ्या साहित्यिक गतिविधीमध्ये आपल्याला पाहायला भेटतो आणि आपण तो पाहत आलेलो आहे.
2: अतिशय चिंतनशील
1: विचाराचे लेखक आणि गीतकार होते. बरोबर आहे.
2: आणि कैफी आझमी साहेबांचं जे हे गाणं आहे, गझल आहे, ती त्यांच्या मुलीवर शबाना आझमीवर चित्रित झालेली.
1: बरोबर.
2: दुर्मिळ योगायोग
1: आणि मुळामध्ये त्यामुळे घरातलं वातावरण असं असलेलं सुद्धा चित्रपटाचं असताना सुरुवातीला शबाना आझमी या चित्रपटांमध्ये आल्या तर त्यांनी व्यावसायिक चित्रपट केले बरेचसे.
2: हो.
1: आणि त्याच्यानंतर मग शबाना आझमी जे आहेत आपण त्यांना पाहतो, त्यांनी मग समांतर चित्रपट केले जे मेन चित्रपटांच्या प्रवाहापासून दूर वेगळ्या अर्थानं असलेले, ज्यामध्ये समांतर चित्रपट आपण असं म्हणूयात की त्याच्यामध्ये खूप व्यावसायिक मनोरंजक मसाला चित्रपट असं आपण म्हणतो, तर ते चित्रपट त्यांनी केले नाहीत सुरुवातीच्या काळात. त्यांनी केले आणि ते चित्रपट खूप यशस्वी सुद्धा झाले. म्हणजे अर्थ सारखा हा अर्थपूर्ण चित्रपट असेल किंवा आणखी गॉड मदर सारखा चित्रपट असेल हा शबाना आझमी यांचा, तर त्या चित्रपटांमध्ये त्यांनी सुद्धा आपल्या अभिनयाची एक वेगळी छाप जी आहे ते निर्माण केली.
2: स्वामी खूप सुंदर काम
1: होते. हो. स्वामी चित्रपट बरोबर आहे, तुम्ही जो उल्लेख करताय तो गिरीश कर्नाड यांची भूमिका असलेला, त्या चित्रपटातली गीतही अतिशय लोकप्रिय होती.
2: किंवा मासूम घ्या कुठल्याही, खूपच सुंदर भूमिका त्यांनी केली.
1: बरोबर.
2: आणि हा प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन जो समांतर चित्रपटात जाण्याचा धोका त्यांनी पत्करला, ते म्हणजे त्याबद्दल त्यांना दाद द्यावी तेवढी थोडी आहे.
1: बरोबर आहे.
2: त्यामुळे वडिलांची गझल आणि मुलीवर चित्रित झालेलं, त्यांनी पण तेवढ्याच समर्थपणेच्या भावना दाखवल्या नाही.
1: बरोबर आहे.
2: त्या गीतांमध्ये त्यामुळे फार मनात असं म्हणजे बसलेलं गझल आहे.
1: बिलकुल.
2: आपण जर प्रसारित केली तर.
1: हो, नक्की प्रसारित करू. अभय गाटपांडेजी फोन केला, हे अर्थपूर्ण रचना अर्थ चित्रपटाची तुमच्यासाठी प्रसारित करतो या कार्यक्रमामध्ये.
2: ओके.
1: फोनसाठी
2: जरूर ऐकीन. धन्यवाद.
1: हो. हा.

शतव कैफी आझमी यांच्या काव्यसंपदेविषयी रचनांविषयी उल्लेख करायचा झाला तर त्यांनी जे काव्यसंग्रह लिहिले त्यामध्ये आखिरे शब, सरमाया, आवारा सजदे, कैफियत, नई गुलिस्ता यासारखे काव्यसंग्रह होत. वर्ष 2015 रमण कुमार यांनी त्यांच्यावरती आधारित एक जीवनपट तयार केला होता. त्याचं शीर्षक दीक्षा होतं. त्यांच्या जीवनावर आधारित कैफी और मैं हे नाटक जावेद अख्तर यांनी लिहिलं होतं आणि त्यांची सुविद्याशी पत्नी शौकत आझमी तसंच शबाना आझमी यांनी या नाटकात अभिनय केला होता. त्याचे देश आणि विदेशात अनेक प्रयोग झाले. कैफी आझमी यांच्या कार्याची दखल घेत नवी दिल्लीतल्या एका रस्त्याला कैफी आझमी सडक हे नाव दिलं गेलं. तर आझमगड ते जुनी दिल्ली या दरम्यान धावणाऱ्या एका रेल्वेला कैफियत एक्सप्रेस असं नाव दिलं गेलं. शतवाच्या कार्यक्रमातनं जाता जाता पुन्हा एकदा कैफी आझमी यांच्या एका शेरचा सहारा घ्यावासा वाटतो. कैफी आझमी यांनी त्यांच्या एका शेरमध्ये लिहिलं होतं, रहने को सदा दहर में आता नहीं कोई, रहने को सदा दहर म्हणजे दुनिया किंवा जग किंवा काळ किंवा वेळ, रहने को सदा दहर में आता नहीं कोई, तुम जैसे गए ऐसे भी जाता नहीं कोई, तुम जैसे गए ऐसे भी जाता नहीं कोई. तेव्हा अच्छा हॅलो आपकी पसंती या कार्यक्रमातनं आता वेळ झाली आहे आमची जाण्याची. या कार्यक्रमात पुन्हा एकदा भेटूयात. या कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणात सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत प्रसारण होईल विविध भारतीला 101 FM वरती. बुधवारी 12 ते 1 दरम्यान दूरभाष्य क्रमांक 2553-1705 किंवा 1706. जाण्यापूर्वी आज कार्यक्रमात ज्या श्रोत्यांनी फोन कॉल्स केलेले आहेत किमान त्यांनी 2 महिन्याचं अंतर पाळल्यास आम्हाला नवीन श्रोत्यांना या कार्यक्रमात सहभागी करून घेता येईल. आता आपला निरोप घेतोय. नमस्कार, धन्यवाद.

श्रोते हो, आताच आपण ऐकला कार्यक्रम हॅलो आपकी पसंत, पुणे विविध भारतीच्या, माफ करा, पुणे विविध भारती 101 FM वरून कार्यक्रमाचे सादरकर्ते होते कैलास शिंदे.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: परसबागा, कुंड्यातली रोपं, जनावरं वाहनं धुणं, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचे वापर अनेक, पण त्यासाठी पिण्याचं पाणी वापरू नका. विहिरी, कूपनलिका, तळी, नद्या या इतर स्रोतांचा वापर करा.

श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर देखील ऐकू शकता. श्रोते हो, वेळ लक्षात घ्या, दुपारचे 1:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम द नेक्स्ट वेव्ह.

0: The next wave. The next wave.
1: कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया लापता लेडीज या चित्रपटातलं गीत अरिजित सिंग यांच्या स्वरामध्ये. गीताचे बोल लिहिले आहेत प्रशांत पांडे यांनी आणि संगीत दिलंय राम संपत यांनी.

द नेक्स्ट वेव कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे विदिन यू या चित्रपटातलं. संगीतकार आणि स्वर बैजू मंगेशकर यांचा आणि गीतकार अमृता.

0: आम्ही.
1: मी लेखक दिग्दर्शक देऊळबंद 2. माझ्या शेजारी बसलेली आहे माझ्या चित्रपटात प्रमुख भूमिका साकार करणारी माझी खूप लाडकी आहे, स्नेहल प्रवीण तरडे.
2: महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध लेखक दिग्दर्शक, माझे पती म्हणायला मला त्यांचा अभिमान वाटतो, असे श्रीयुत प्रवीण विठ्ठल तरडे.
0: मी वाट बघत होतो जतीन शब्दांची.
2: निधड्या छातीचा, विशाल हृदयाचा आणि लोण्याहूनही मऊ काळजाचा असा.
3: मराठी चित्रपट सृष्टीतील या लक्ष्मी नारायणाच्या जोडीला भेटा आकाशवाणी पुणे केंद्रावरून दर मंगळवार आणि बुधवार सकाळी 11:30 वाजता, पुणे विविध भारतीवरून बुधवार आणि गुरुवार दुपारी 2:30 वाजता.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
2: भारत का गम एक्सपर्ट.
3: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
4: आणि लग्न बसण्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुमठेकर रोड पुणे.
5: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय. डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे.
6: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

आत्ताचं गीत होतं गदर 2 या चित्रपटातलं, उदित नारायण यांच्या स्वरामध्ये. संगीतकार होते मिथुन. द नेक्स्ट वेव कार्यक्रमात यानंतर ऐकूया केसरी या चित्रपटातलं गीत, प्राक यांच्या स्वरामध्ये. गीतकार आहेत मनोज मुंतासिर आणि संगीतकार अर्को.

0: कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण कामगारांचं भावविश्व, त्यांच्या समोर असलेल्या विविध संधी, येणारी नवनवीन आव्हानं आणि तयार होणारे नवे कायदे या संदर्भात वेळोवेळी चर्चा करत असतो. मुलाखतींच्या माध्यमातून विषय समजावून घेत असतो.
1: म्हणजे घरातून महिला जेव्हा कामानिमित्त बाहेर पडेल आणि ती तिचं अर्थार्जन करेल, त्या प्रत्येक महिलेला पोषाख लागू.
0: आपण भेटणार आहोत ऍडव्होकेट सौवंदना प्रदीप हाके यांना. त्यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून आपण पॉश ऍक्ट अर्थात कामाच्या ठिकाणी महिलांवरती होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात असलेल्या कायद्याबद्दल माहिती समजावून घेणार आहोत. तेव्हा जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम 14 मेला संध्याकाळी 6:30 पुणे केंद्रासह आकाशवाणीच्या सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते विक्रांत.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया इट्स माय लाईफ या चित्रपटातलं गीत. स्वर आहे जावेद अली हमशिखा अय्यर यांचा. निलेश मिश्रा यांनी गीताचे बोल लिहिले आहेत आणि संगीतबद्ध केले आहेत शंकर एहसान लॉय यांनी.

0: श्रोते हो, आत्ताचं गीत होतं थलैवी. या चित्रपटामध्ये युगल स्वर होता सैंधवी प्रकाश, माफ करा, स्वर होता सैंधवी प्रकाश यांचा. गीतकार इर्शाद कामिल होते आणि संगीत दिलं होतं जी व्ही प्रकाश कुमार यांनी. श्रोते हो, आता द नेक्स्ट वेव कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी व्यावसायिक विश्रांती.
1: तिन्ही कॉलेजला
2: काळजी करू नकोस.
1: फीस पाहिलीस का? काय कसे आहात?
3: काय झालं?
2: फीस अटेन्शन.
3: राहुलचा बँक अकाउंटर आहेच
1: तर रस्ता क्लिअर. बँकेकडून गरजे एवढं स्टुडंट एज्युकेशन लोन इझिली मिळेल, ज्यात 4 लाखांपर्यंत नो कोलॅटरल. ती कुठे मिठाई?
4: RBI सांगते,
2: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
5: कागद पेन नाही या वेळी, मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
2: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची काळजी आमची.
3: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच रूप नवे.
4: यानंतरचं गीत आहे सूर्यवंशी या चित्रपटातलं. युगल स्वरात उदित नारायण आणि अलका याज्ञिक आहेत. गीतकार तनिष्क बागची आणि आनंद बक्षी. संगीत दिलंय तनिष्क बागची आणि विजू शाह यांनी.

0: आत्ताचं गीत होतं हमटी शर्मा की दुल्हनिया या चित्रपटातलं, अरिजित सिंग आणि श्रेया घोषाल यांच्या युगलस्वरामध्ये. गीताचे बोल लिहिले होते कुमार यांनी आणि संगीत दिलं होतं शारिब तोशी यांनी. श्रोते हो, घेऊया एक व्यावसायिक विश्रांती.
1: कागद पेन नाही या वेळी, मोबाईलचा नवा उपक्रम आहे, विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सहज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात नव्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम द नेक्स्ट वेव. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे बॉर्डर 2 या चित्रपटातलं. सोनू निगम आणि पलक मुछाल यांच्या आवाजामध्ये गीतकार आहेत जावेद अख्तर आणि मनोज मुंतासिर आणि संगीत दिलंय अनु मलिक आणि मिथुन यांनी.

0: तिन्ही कॉलेजला.
1: काळजी करू नकोस.
0: फीस पाहिलीस का? काय कसे आहात?
2: काय झालं?
1: फीस अटेन्शन.
2: राहुलचा बँक अकाउंट तर आहेच. तर रस्ता क्लिअर. बँकेकडून गरजे एवढं स्टुडंट एज्युकेशन लोन इझिली मिळेल, ज्या 4 लाखांपर्यंत नो कोलॅटरल. ती कुठे मिठाई?
3: आरबीआय सांगते,
1: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: हैप्पी बर्थडे टू यू।
2: झोप बी पता काय, नुसत्या गप्पा
3: मारायच्या।
4: आम्ही एवढी रजा टाकून तुझ्या वाढदिवसाला आलोय, ते काय झोपा काढायला?
5: अरे आज उमा सदन मधली मंडळी कोणाच्या तरी वाढदिवसासाठी जमली आहेत। मस्त धमाल गप्पा दंगा करतायत। कोण कोण आहेत आणि कोणाचा वाढदिवस आहे ऐका बरं।
1: बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू।
5: काय समजलं का कोण कोण आहेत आणि काय काय करतायत ते? नाहीच का अजून? मग त्यासाठी नक्की ऐका तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमा सदन, गुरुवारी 14 मेला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर। मालिकेचं लेखन रुचा नामजोशी, सादरकर्त्या गौरी लागू।

0: कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण कामगारांचं भावविश्व, त्यांच्या समोर असलेल्या विविध संधी, येणारी नवनवीन आव्हानं आणि तयार होणारे नवे कायदे या संदर्भात वेळोवेळी चर्चा करत असतो. मुलाखतींच्या माध्यमातून विषय समजावून घेत असतो.
1: म्हणजे घरातून महिला जेव्हा कामानिमित्त बाहेर पडेल आणि ती तिचं अर्थार्जन करेल, त्या प्रत्येक महिलेला पोषाख लागू.
0: आपण भेटणार आहोत ऍडव्होकेट सौ वंदना प्रदीप हके यांना. त्यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून आपण पॉश ऍक्ट अर्थात कामाच्या ठिकाणी महिलांवरती होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात असलेल्या कायद्याबद्दल माहिती समजावून घेणार आहोत. तेव्हा जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम 14 मे ला संध्याकाळी 6:30 वाजता पुणे केंद्रासह आकाशवाणीच्या सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते विक्रांत मंडपे.
2: श्रोते हो, द नेक्स्ट वेव या नव्या हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमामध्ये यानंतर ऐकूया सरदार का ग्रँडसन या चित्रपटातलं एक युगलगीत मिलिंद गाबा आणि पल्लवी गाबा यांच्या स्वरामध्ये. गीतकार आणि संगीतकार आहेत मिलिंद गाबा आणि तनिष्क बागची.

श्रोते हो, कार्यक्रमात शेवटचं गीत ऐकूया. तेजस 2023 या चित्रपटातलं हरिहरन आणि शाश्वत सचदेव यांच्या स्वरामध्ये. गीताचे बोल लिहिलेत कुमार यांनी आणि संगीत दिलंय शाश्वत सचदेव यांनी.

0: श्रोते हो, याबरोबरच द नेक्स्ट वेव्ह हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम विविध भारतीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित झाला.
1: द नेक्स्ट वेव्ह, द नेक्स्ट वेव्ह,
0: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर देखील ऐकू शकता. श्रोते हो, वेळ लक्षात घ्या, दुपारचे 2:30 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत जुनी हिंदी चित्रपट गीतं.

श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला आझाद या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीताचे बोल लिहिले होते राजेंद्र कृष्ण यांनी आणि संगीत दिलं होतं सी रामचंद्र यांनी.

0: कुछ न बोलिए।
1: आताच आपण 9-2-11 या चित्रपटातलं किशोर कुमार यांच्या स्वरातलं गीत ऐकलं. या गीताचे बोल लिहिले होते मजरू सुलतानपुरी यांनी आणि संगीतबद्ध केले होते एस डी बर्मन यांनी. जुन्या हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया मिस्टर अँड मिसेस 55 या चित्रपटातलं एक युगलगीत, स्वर गीतादत्त आणि महम्मद रफी यांचा. गीतरचना आहे मजरू सुलतानपुरी यांची आणि संगीत दिलंय ओ पी नय्यर यांनी.

0: त्या दोघांनी त्या दोघांच्या उलगडलेल्या नात्यांची मालिका आम्ही सादर करते संजय भुजबळ. श्रोतो नमस्कार. आम्ही कार्यक्रमात प्रोमोमध्ये म्हणाल्याप्रमाणेच आम्ही या शब्दाला घट्ट चिकटून असलेली जोडी माझ्यासोबत आहे. ओळख करून देण्याची खरं एक पद्धत असते की आज आपल्यासोबत हे आहेत वगैरे, पण काय करू, या कार्यक्रमाचं शिरस्तच असं आहे की ही ओळख आलेल्या दोघा पाहुण्यांनी एकमेकांची करून द्यायची असते. म्हणून मी थेट तुम्हालाच विनंती करणार आहे की आधी कोण ओळख करून देणार.
1: मी देतो, कारण मी लेखक दिग्दर्शक आहे. आत्ता देऊळबंद 2 आता परीक्षा देवाची या सिनेमाचा माझ्या शेजारी बसलेली आहे माझ्या चित्रपटात प्रमुख भूमिका साकार करणारी चित्रपटातली अभिनेत्री, जिचं नाव आहे स्नेहल प्रवीण तरडे. आणि ही फक्त अभिनेत्री म्हणून नाही तर माझं सर्व काही म्हणून माझी खूप लाडकी आहे.
0: वा, मला वाटतं एका वाक्यात खूप मोठी ओळख सरांनी करून दिली. ताई तुम्ही पण एक व्यावसायिक ओळख आणि एक पर्सनल ओळख.
2: आकाशवाणी पुणे केंद्राच्या सर्व श्रोत्यांना माझा स्नेहल प्रवीण तरडेचा मनापासून नमस्कार. आज आम्ही या कार्यक्रमामध्ये माझ्यासोबत आहेत महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध लेखक दिग्दर्शक आणि माझे पती म्हणायला मला त्यांचा अभिमान वाटतो असे श्रीयुत प्रवीण विठ्ठल तरडे.
0: ही झाली व्यावसायिक ओळख.
2: आलं ना एकाच वाक्यात, मला माझे पती म्हणून म्हणायला त्यांना अभिमान वाटतो. अतिशय माझाही वैयक्तिक अतिशय लाडका लेखक आणि दिग्दर्शक आहे आणि अर्थात माझ्या जीवनाचा साथीदार आहे, या गोष्टीचा मला अभिमान आहे.
0: वा, तरी पण मी वाट बघत होतो ज्या 3 शब्दांची. प्रवीण सरांसाठी जे 3 शब्द तुम्ही नेहमी वापरता आणि त्यांची व्याख्या करता, हे कोण आहेत अशी ओळख करून देता.
2: मी वाक्य विसरले आता, ते काय म्हणायचं, मी तुला लिहिलं होतं तुझ्यासाठी काहीतरी. मऊ काळजाचा
0: लोण्यासारख्या मऊ काळजाचा
2: लोण्या
0: शेवट होत होते.
2: विशाल हृदयाचा, निधड्या छातीचा, विशाल हृदयाचा आणि लोण्याहूनही मऊ काळजाचा असा माझा पती प्रवीण विठ्ठल तरडे.
0: वा, तर बरं, ही सगळी ओळख एकमेकांना तुम्ही ओळखता अशी होती का ओळखून आहात अशी होती?
1: नाही नाही, ओळखतो अशी होती, कारण अजूनही आम्ही एकमेकांना ओळखून अजिबात नाहीयेत. कारण ओळखून असणं वेगळं आणि ओळखणं वेगळं.
0: नक्कीच. तर म्हणूनच एक खूप मोठा पट आज उलगडणार आहे. अगदी पट म्हटलं की सुरुवात कुठे करावी, शेवट कुठे करावा, अशी एक संभ्रमावस्था व्हावी इतका मोठा तुमचा पट आहे. पण आता निमित्तानंच जर करायची म्हटलं तर निमित्त हे आहे की एक प्रवास तुमचा सुरू झाला होता मोटरसायकलवर. प्रवीण सर आणि आपण नाटक करत असताना आम्ही खूप वाचलं आणि तुमच्या तोंडूने ऐकलं की आम्ही मोटरसायकलवर एकत्र फिरायचो आणि तिथून आमची मैत्री झाली आणि पुढं नातं झालं. त्यावेळेस स्नेहलताई मागे बसायच्या, आज ते पुढे बसलेत. तुमचंच कॅरेक्टर त्यांच्या मागे बसलंय आणि तेही स्वामींचं कॅरेक्टर आहे. हा सगळा प्रवास आपण उलगडणार आहोत, पण या कार्यक्रमाच्या शिरस्त्याप्रमाणेच जुन्यात जुनी ओळख तुमची की सगळ्यात आधी आमचा इथे संबंध आला होता.
1: माझी आणि स्नेहलची सगळ्यात जुनी ओळख म्हणजे मी एक चंप्र देशपांडेंचं नाटक बसवत होतो सामसूम, आणि त्या सामसूम नाटकासाठी मला हिरोईन हवी होती आणि मी बरेच दिवस चांगली मुलगी कोणीतरी मिळावी म्हणून प्रयत्न करत होतो. तर माझे मित्र आहेत मिलिंद शिंत्रे, ते मला म्हटले अरे सामसूम नाटक जर तुला हिरोईन हवी असेल तू त्या लच्छीच्याच कॅरेक्टरसाठी बघतोय का? म्हटलं हो. आणि मग मिलिंद शिंत्रेने मला पहिल्यांदा हिचं नाव सांगितलं आणि हिला फोन करून सांगितलं की एक प्रवीण तरडे म्हणून लेखक दिग्दर्शक आहे, नवीन आहे मुलगा, त्याला नाटक बसवायचं आहे सामसूम, तर तो तुला भेटेल भरतनाट्य मंदिरला.
0: ओके.
1: म्हणून मी त्या दिवशी भरतनाट्य मंदिरच्या दारामध्ये कुणीतरी मिलिंद शिंत्रेंनी पाठवलेली एक मुलगी भेटायला येणार आहे म्हणून हिची वाट बघत थांबलो होतो आणि एक स्कूटीवरनं पोर

0: आली, सगळं पुणेरी पोरगी असते तसं सगळं बांधलेली. आणि मग ते सगळं काढून ती जवळ आली, नमस्कार आपण का प्रवीण तरडे? म्हटलं हो हो मीच प्रवीण तरडे, तुम्ही स्नेहल का? तिथली हो मी स्नेहल, मला मिलिंद सरांनी पाठवलंय. आणि मग ती ही पहिल्यांदा मी जे तिला पाहिली ती माझी पहिली ओळख.
1: ताई तर पुणेरी मुलगी असं त्यांनी उल्लेख केला, काय कशी होती पुणेरी मुलगी? त्यांनी ते शॉर्टमध्ये घेतला अगदी.
2: आठवणींचा विषय निघालाय म्हणून आत्ता आठवणींमध्ये आकाशवाणीच्या मी जास्त रमलेली आहे. आत्ताच नुकताच हा इथला म्हणजे वातावरण बघून मला माझ्या शाळेची आठवण आली. मी मोठ्या गटात असताना पहिल्यांदा आकाशवाणीमध्ये आले होते आणि तेव्हा आमच्या बाई आम्हाला सगळ्यांना घेऊन आल्या होत्या आणि आम्ही एक छोटंसं नाटक इथे वाचन त्याचं केलं होतं की सगळे जंगलातले प्राणी, पुण्यातले सगळे प्राणी मिळून ठरवतात की आपण मुंबईला राणीच्या बागेत जाऊ आणि मग तिथे त्या प्राण्यांचा अनुभव कसा असतो, मग मुंबईचं वातावरण किती दमट आणि किती

0: आणि आम्ही एक छोटंसं नाटक इथे वाचन त्याचं केलं होतं की सगळे जंगलातले प्राणी, पुण्यातले सगळे प्राणी मिळून ठरवतात की आपण मुंबईला राणीच्या बागेत जाऊ, आणि मग तिथे त्या प्राण्यांचा अनुभव कसा असतो, मग मुंबईचं वातावरण किती दमट आणि किती घामट असतं, सगळे वैतागतात आणि मग ते परत पुण्याला येतात, असं ते एक सुंदर नाटक होतं. आणि अशा ते नाटक वाचायला आम्हाला घेऊन आल्या होत्या बाई, तर त्याची आठवण मला खूप ताजी होते. शिवाय आकाशवाणीवरती आपण नेहमीच शाळेचं वेळ असायची ठरलेली सकाळची, संस्कृत बातम्या झाल्या संपल्या की शाळेला जायला निघायचं, तर त्या आठवत आहेत म्हणजे अजूनही. इयम आकाशवाणी संप्रति वार्ता श्रूयंताम, प्रवाचक बलदेवानंद सागर.
1: वाव,
0: किती वार्ता हे सगळं इतकं डोक्यात येतं ना, तर अशा आठवणींचा आता पूर यायला लागलाय. मी आता याची आमची प्रत्यक्ष ओळख प्रवीणनी सांगितली, पण मी आधी त्याला ओळखत होते दयाच्या माध्यमातून. सगळ्यांना माहिती आहे प्रवीणचा मित्र म्हणून माहिती आहे आता दया, पण दया आणि मी आम्ही एका कॉलेजचे आहोत आणि दया आम्हाला सिनियर होता, तर तो आमची नाटकं वगैरे बसवायचा, आम्हाला घेऊन जायचा, चांगली चांगली नाटकं बघायला घेऊन जायचा. तर मी 11वीत असताना दया आम्हाला एकांकिका बघायला घेऊन गेला होता, अवगुंठन नाव होतं त्या एकांकिकेचं, जी लिहिली होती प्रवीणनी आणि त्याचं दिग्दर्शन पण त्यांनीच केलं होतं. आणि त्याआधी माझा आणि नाटकांचा किंवा एकांकिकाचा काही म्हणजे असा मी पाहिलेले नव्हतं नाटक किंवा काही. आणि तर मला असं वाटलं, मी पूर्ण ती एकांकिका पाहिली आणि मला असं वाटलं की तो जो काम करतो आहे मुख्य भूमिकेत जो आहे, सुकृत खुडे नाव होतं त्याचं, प्रवीणचं मित्र आहे,
2: मोठा लॉयर आहे,
0: तर मला वाटलं की तोच प्रवीण विठ्ठल तरडे, म्हणजे त्याचं नाटक आहे, तो काम करतोय म्हणजे त्याचं नाटक आहे.
1: ओके.
0: मग नंतर कळलं की नाही प्रवीण तरडे वेगळा आहे, तर मी त्याला ओळखत होते तशी, पण प्रत्यक्ष भेट जेव्हा प्रवीणनी सांगितली तशी झाली.
1: ओके. चला या सगळ्या गप्पांच्या मधून मधून तुमच्या आवडीची गाणी पण आपल्याला पेरायची आहेत, तर पहिला नंबर कुणाचा, कुणाचं गाणं घेऊयात आणि कुठलं?
2: साहजिकच पहिला मान घरच्या लक्ष्मीचा, त्यामुळे त्यांना मान पाहिला.
1: थोडस गाण्याच्या आस्वादनासह पहिलं गाणं कुठलं ऐकूयात?
0: श्री विष्णूंपासून सुरुवात करूया, नारायणा रमारमणा.
1: ओके, नक्की. पुन्हा मी म्हणाल्याप्रमाणे प्रत्येक गाणं निवडताना एक विचार आपल्या डोक्यात असतो, खूप अनेक गोष्टी त्याला चिकटलेल्या पण असतात, या गाण्याविषयी काय हे निवडताना काय भाव होता?
0: मी स्वभावाने जरा धार्मिक आहे, त्यामुळे मला अशी देवाची गाणी भजन असं आवडतं, आणि हे नाट्यगीत आमच्या ज्या नाटकामध्ये नाटकाने आम्हाला पुरुषोत्तम करंडक मिळवून दिला, प म्हणजे पाठांतर असं नाव होतं त्याचं, तर त्याच्यामध्ये आम्ही एक म्युझिक पीस म्हणून हे गाणं वापरलं होतं, तर त्याला एक थोडंसं एक आठवणींची झालरपण आहे.
1: ऐकूया आपण.
0: हो.

0: सर, आम्ही आम्ही म्हणत असताना ताईंनी मध्ये एक मी आणलं. मी धार्मिक आहे, आपण नाही आहात का?
1: नाही नाही नाही, म्हणजे काय तिच्यामुळं जास्त झालोय. मुळात आमच्या घरात वारकरी परंपरा आहे, सगळे वारकरी संप्रदायातील मंडळी आहेत. आई वडिलांचं नाव, वडिलांचं नाव विठ्ठल, आईचं नाव रुक्मिणी आहे. त्यामुळं धार्मिक असणं हे काय मॅन्डेटरी नाही आहे, पण मी मनापासून खूप देव मानतो. आणि जे काही आपल्या आयुष्यात चांगलं घडतं त्याचं श्रेय मी देवाला आणि आईवडिलांना देतो नेहमीच.
0: नक्कीच. तरी देऊळ बंद पहिला त्यावेळीचं जर थोडंसं पडद्यामागचं कथानक जर बघितलं, तरी आपल्याच म्हणण्यानुसार की फार तो ते दिवसही नसतात फार देवदेव करण्याच्या असं म्हणूयात आपण, पण तरीही दैवयोगानं तो सिनेमा तुमच्याकडे आला, ती पण एक कथा तुम्ही खूप छान सांगता, ऐकायला आवडेल आम्हाला.
1: नाही, कसं आहे माहिती आहे का, सुरुवातीच्या अगदी स्ट्रगलच्या काळामध्ये आपण अनेक ऑप्शन शोधत असतो ना, की मला इकडनं काम येईल, मला तिकडनं काम येईल, मग ते काम आलं की माझं चांगलं होईल, भलं होईल, करिअर सुरू होईल. तसं मी खरं तर मुळशी पॅटर्न हा सिनेमा आधी लिहिला होता, पण त्याला समूह निर्माता मिळतच नव्हता, कारण मराठीत तोपर्यंत असे मारामारीचे असं ॲग्रेसिव्हली व्यक्त होणारे सिनेमे आलेच नव्हते.
0: बरोबर.
1: त्यामुळं त्याला निर्माता मिळत नव्हता. अचानक एक दिवस निलेश कोंढाळकर नावाचा माझा मित्र आहे, जो आत्ता नगरसेवक आहे, स्वीकृत नगरसेवक आहे पुण्यात, तर तो आला. मला म्हटला, अरे माझे एक जवळचे आहेत कैलास वाणी म्हणून आमचे, तर त्यांना ना काहीतरी करायचंय ते तुमच्या क्षेत्रातलं. डॉक्युमेंटरी म्हटला होता तो.
0: ओके.
1: मी म्हटलं चला डॉक्युमेंटरी, तर डॉक्युमेंटरी सुरुवात तर होईल म्हणून मी त्याच्याकडं गेलो आणि त्या वाणी साहेबांना भेटलो आणि त्यांनी प्रपोजल दिलं. मी लगेच मुळशी पॅटर्नचं स्क्रिप्ट काढलं. त्यांनी नाही नाही नाही, मला असं काही करायचं नाही आहे, सिनेमा मी ज्यांना मानतो त्या माझ्या स्वामींवरती मला सिनेमा करायचा आहे. तर स्वामी म्हणजे, तर त्यांच्या मागं स्वामी समर्थांचा फोटो होता. तर मी म्हटलं यांच्यावर करायचं आहे का? हो. आता ना तोपर्यंत मी काही देव असा इतकं नाही का, रोज नमस्कार पूजा अर्चा असं काही मानत नव्हतो तेवढं. तर जेव्हा ते म्हटले की नाही यांच्यावर करायचं आहे, मी म्हटलं हो करू की 100% करू. तर तुम्ही ओळखता का ते म्हटल्यांना? म्हटलं मग हो ओळखतो की, आता नाही म्हटलो तर काम जाईल ही भीती. त्यामुळे म्हटलं हो ओळखतो. आणि मी काय असा नास्तिक नव्हतो जे देवाला नावं ठेवतात. नास्तिक म्हणजे की रोज पूजा अर्चा नमस्कार असं काही होत नव्हतं. आणि मी ते म्हटलं चला दुसऱ्या दिवशी आपल्याला जायचंय. म्हटलं कुठं? ते म्हटले दिंडोरीला, नाशिकला. आमचे तिथं गुरुजी आहेत, गुरुमाऊली, त्यांना ते ऐकवायचंय तुमची गोष्ट. तुम्ही काहीतरी छान गोष्ट

0: म्हटलं हो हो करतो. आणि मी घरी येऊन झोपलो, कारण दिवसभर खूप काम झालं तर. मग मी माझे आणि माझे सहकारी प्रणित कुलकर्णी जे नाही आहेत, करोनाच्या काळात ते गेले, जे माझ्याबरोबर दिग्दर्शक होते, लेखक दिग्दर्शक देऊळबंदला पहिला, तर प्रणित आणि मी, प्रणित म्हटलं मी सकाळी तुला घ्यायला येतो, ते लोक येणार आहेत आपल्याला घरी यायला, तू लिहितोयस ना गोष्ट? म्हटलं हो मी लिहितो गोष्ट. प्रणित म्हटलं बघा तू लिहितोयस, तर मग मी काय विचार नाही करत. हो हो म्हटलं डोंट वरी मी लिहितो. झोपलो, काही रात्री लिहिलं नाही, सकाळी पुन्हा उठलो तर ती लोक आलेली गाडी घेऊन. मला आठवत आहे आपले जे खासदार आहेत पिंपरी चिंचवडचे, आप्पा बारणे, श्रीरंग बारणे साहेब, ते स्वतः आणि त्यांची टीम सगळी. तर मी बसलो गाडीत, म्हटलं जाऊ दे. प्रणित म्हटलं झाली का गोष्ट? म्हटलं नाही रे मी झोपून गेलो. पण म्हटलं डोंट वरी ना, नाशिकला 4-5 तास लागतात, तर होईल काहीतरी सुचेल. म्हटलं बघा नाही तर तिथं गेलं राहत आहे. आणि बसलो गाडीत, विचार करू लागलो, तर मला ओमेटचा उलटी होते, मला गाडीत बसले
1: गाडीला
0: आणि त्यात मागं बसवलं होतं. प्रतिम काय आपल्याला कोण ओळखते व मागं टाकलं होतं कुठल्या तरी सीटवर. तर मी ते उलटी होण्याच्या टेन्शनने मी गेलो झोपून. थेट नाशिक आल्यावरच उठलो, म्हणजे त्या लोकांनीच उठवलं. तर नाशिक, प्रणित म्हटलं झालं काही सुचलं का? म्हटलं सुचलं आहे डोंट वरी, म्हटलं छान सुचलंय. आता तिथं खूप रांगा होत्या, म्हटलं रांगेत गेल्यावर तरी आपल्याला 1-1.5 तासाने मिळणार. मी हे विसरलोच की आपण खासदार साहेबांबरोबर आहे. रांगेत उभं राहिलो, म्हटलं सुचेल आता 1-1.5 तास. एकदम लोक पळत आली, चला चला चला, माऊलींनी बोलवलंय. अरे म्हटलं का बोलवलं? पहिल्यांदा मला कुणीतरी रांगेत न थांबू दिला तर राग यायला लागला. डायरेक्ट बसवलं, म्हटलं चला आता एवढे मोठे गुरुजी आहेत, गुरु माऊली आहेत, वेळ लागेल ना यायला. म्हणून बसलो, म्हटलं विचार करायला लागलो तर समोरच ते. चला म्हटलं चला, हे आल्यावर आता खासदार साहेब, 2-4 मंत्री ह्या लोकांशी बोलतील ना आधी, आपल्याला कोण विचारतंय? तोपर्यंत विचार करू. विचार करायला लागलो तेवढ्यात ते गुरुमाऊलींचं पहिलं वाक्य होत, चला आले का ते लेखक
1: पहिलंच.
0: तर मी म्हटलं हा, कळलं की तुम्ही काहीतरी गोष्ट लिहिली आहे, चला सुरू करा. अरे म्हटलो काय लोक असतात माझ्या मागच लागली आहेत. तर त्यातले हा चला ना सुरू करा. तर म्हटलं हो छान गोष्ट झाली आहे, प्रणित दादा माझ्याकडे बघतोय. त्याला कळलं याच काही तयारी नाहीये. म्हटलं अरे मला तरी सांगायचं ना, मग मी नसते का लिहिली? म्हटलं अरे दादा झाली आहे गोष्ट, हा चला सांगा. त्यांनी दुसऱ्या कोणाची चौकशी पण नाही केली होत्या गुरुमाऊलींनी,
1: वेळच नाही.
0: आता परीक्षा देवाची नाव आत्ता आहे सिनेमाचं, पण तेव्हा चालू होती माझी. आणि मी म्हटलं हा काय असतं, एक ना नास्तिक असतो. आता म्हटलं आपल्यापासूनच करू सुरुवात. तो असतो शास्त्रज्ञ, तो असतो अमेरिकेत राहत. पण होतं काय, आपल्या देशामध्ये ना खूप मोठं संकट येतं, आतंकवादी हल्ले होणार असतात, आणि ते थांबवण्यासाठी जी एक यंत्रणा पाहिजे. बरं त्यावेळी सगळं ते कसाब वगैरे झालेलं समुद्रमार्गे ते होईल. आणि मी बोलू लागलो, मी बोलत गेलो, आणि जो तुम्ही सिनेमा पाहता तो मी 1 सेकंदही न थांबता त्या दिवशी बोललो.
1: बापरे.
0: आणि प्रणित दादाला म्हटलं तुझ्या लक्षात येतंय ना मी काय बोलतोय? तो म्हटला डोंट वरी तू बोलत राहा.
1: ओके.
0: आणि जो तुम्ही सिनेमा पाहता मी तो त्या दिवशी बोललो, स्वामींनी माझ्याकडनं करवून घेतला आणि सिनेमा आला. अशी ती गोष्ट.
1: वा, किती कंगोरत या गोष्टीला, किती थेट स्वामींचे आशीर्वादाचे धागे जुळलेले आहेत, त्याचा प्रत्यय आपल्याला सिनेमा बघताना नक्कीच येतो. ताईकडे वळण्यापूर्वी तुमच्या आवडीचं एक गाणं.
0: साहजिकच माझ्या आवडीचं गाणं त्याच सिनेमातलं, प्रणित कुलकर्णी आज जरी आपल्यात नसला तरी परमेश्वराचा त्याच्यावर इतका मोठा आशीर्वाद होता की त्यांनी पेन घेतला की जे लिहून व्हायचं ते उत्तम व्हायचं. देऊळबंदची सर्व गाणी त्यांनी लिहिलीत, मुळशी पॅटर्नची सर्व गाणी त्यांनी लिहिलीत, सरसेनापती हंबीररावची गाणी त्यांनी लिहिली आहेत. तर त्या प्रणित दादांनी देऊळबंदच्या पहिल्या भागासाठी लिहिलेली जी अंगाई, जातो दूर जवळही येतो लाटांचा पाळणा, हे माझं सर्वात आवडतं गाणं आहे.

0: वा खरं तर अंगाई म्हटलं की काहीतरी शेवटाकडे गेल्यासारखं वाटत होतं, पण एक कलाकार म्हटलं की हे असंच आहे, त्याचं आयुष्य कुठंही कुठल्याही मुद्द्याला सुरू होऊ शकतं आणि कुठेही थांबू शकतं त्या त्या कलेच्या अनुषंगानं। ताई अंगाईपर्यंत आपण थोडंसं उशिरा जाऊ तुमच्या स्वतःच्या अंगाईपर्यंत, पण पुन्हा थोडंसं तुमच्या बालपणात जात म्हणा किंवा सरांचंही बालपण मला ऐकायला आवडेल, जरी तुमची उशिरा भेट झाली असली तर निश्चितच आपण नंतरच्या सगळ्या सहचारातून एकमेकांविषयी जाणून घेत असतो की बेस काय आहे वगैरे। तसे तुम्हाला सर लहानात लहान काय माहीत झालेत?
1: मला एवढं माहिती आहे की तो सुट्ट्यांमध्ये गावाला जायचा, त्याच्या गावाकडच्या आठवणी सांगतो तो, की कसं वडिलांबरोबर मग शेती करायचो आम्ही, या सगळ्या आठवणी तो सांगत असतो। त्याच्या कॉलेज

0: च्या शिक्षकांनी मला काही त्याच्या आठवणी सांगितल्या होत्या. आम्ही एका कार्यक्रमासाठी त्याच्या कॉलेजमध्ये गेलो होतो, त्यात तो प्रमुख पाहुणा म्हणून होता आणि मी गेले होते त्याच्यासोबत. तेव्हा कॉलेजचे त्याचे शिक्षक भेटले होते आणि ते म्हणाले की तो फार म्हणजे डेंजर होता कॉलेजमध्ये असताना, पण डेंजर कसा, अन्यायाविरुद्ध लढणारा असा डेंजर असतो ना, की जर कॉलेजमध्ये कोणी मुलींची छेडछाड करणारा असेल तर हा आणि त्याचे मित्र सगळेजण असे चेन वगैरे घेऊन कॉलेजच्या गेटवर थांबायचे आणि जर कोणी छेडछाड करताना दिसलं तर त्याला मारायचे वगैरे असा होता. ते अशा सगळ्या आठवणी मला माहिती आहेत
1: अच्छा,
0: त्याच्या.
1: म्हणजे मुळशी पॅटर्न वगैरे त्यावेळेपासून डोक्यात आणि आचरणात होते
2: मी खूप
1: चांगल्या अर्थानं अर्थात
2: खूपच जरा एकदम ॲग्रेसिव्ह होतो.
1: अगदीच अगदीच. वा, एकूण काय तर जीवनातल्या त्या त्या टप्प्यांवर खऱ्या अर्थानं तुम्ही जीवन जगलाय, कारण हे टप्पे पुढे बदलत तुम्ही दिग्दर्शक म्हणून हे प्रसंग पडद्यावर उभे करू लागलात आणि त्याचे समाजावरचे परिणामही तुम्ही एका अर्थानं दिग्दर्शित करू लागलात. एवढा मोठा हा आयुष्याचा स्पॅन आहे, म्हणून या एवढ्या मोठ्या स्पॅनला एखादा भाग किंवा एखादा तासही पुरणार नाही आहेत. आपल्या ह्या गप्पा खूप लांबपर्यंत चालणार आहेत. आजच्या कार्यक्रमाची वेळ मात्र इथे संपत आली आहे, पुढच्या भागात नक्की भेटूया. तर शोधो आपण ऐकत होता सुप्रसिद्ध सिने लेखक दिग्दर्शक अभिनेता प्रवीण विठ्ठल तरडे आणि त्यांची सुविद्य पत्नी लेखिका गीतकार दिग्दर्शक अभिनेत्री स्नेहल प्रवीण तरडे यांच्याशी गप्पा. आज आपण ऐकला भाग पहिला. पुढच्या भागासाठी ऐकत रहा.

0: त्या दोघांनी त्या दोघांच्या उलगडलेल्या नात्यांची मालिका आम्ही सादर करते संजय भुजबळ.
1: श्रोते हो, आत्ताच आम्ही या कार्यक्रमामध्ये आपण अभिनेते प्रवीण तरडे आणि त्यांच्या अभिनेत्री पत्नी स्नेहल तरडे यांच्याशी मारलेल्या गप्पा आणि गाणी यांचा पहिला भाग ऐकला. संवादक आणि सादरकर्ते होते संजय भुजबळ. श्रोते हो, यानंतर ठीक 3 वाजता दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत कार्यक्रम सखी सहेली.
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
3: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
3: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक विको वज्रदंती,
2: भारत का गम एक्सपर्ट.
3: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
4: आणि लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये बिझलाईन बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
5: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय. डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे.

0: झोप बीप आता काहीही नाही. रात्रभर आपण नुसत्या गप्पा मारायच्या.
1: आम्ही एवढी रजा टाकून तुझ्या वाढदिवसाला आलोय, ते काय झोपा काढायला? अरे
2: आज उमा सदन मधली मंडळी कोणाच्या तरी वाढदिवसासाठी जमली आहेत. मस्त धमाल गप्पा दंगा करतायत. कोण कोण आहेत आणि कोणाचा वाढदिवस आहे ऐका बरं.
3: बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू.
2: काय समजलं का कोण कोण आहेत आणि काय काय करतायत ते? नाहीच का अजून? मग त्यासाठी नक्की ऐका तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमा सदन, गुरुवारी 14 मे ला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नामजोशी, सादरकर्त्या गौरी लागू.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर जगात सर्वत्र. संध्याकाळचे 5 वाजता आहेत. आता प्रसारित करीत आहोत देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट.
1: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
2: संपर्क 89 29 30 41 42.

श्रोते हो नमस्कार. देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मी विराज सवाई खूप मनापासून स्वागत करतो. रत्नाकर मतकरी हे मराठी साहित्यातलं आणि मराठी रंगभूमीवरचं एक उत्तुंग व्यक्तिमत्व. कथा, कादंबरी, नाटक, बालसाहित्य आणि चित्रपट अशा विविध क्षेत्रात त्यांनी आपल्या प्रतिभेचा अमीट असा ठसा उमटवला आहे. मराठी साहित्यात गूढकथा हा प्रकार लोकप्रिय करण्यात मतकरींचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या कथा मानवी मनाच्या अथांग आणि अंधाऱ्या कोपऱ्यांचा वेध घेणाऱ्या आहेत. गहिरे पाणी, मध्यरात्रीचे पडघम, निजधाम असे काही त्यांचे कथासंग्रह आजही वाचकांच्या पसंतीला उतरतात. आणि म्हणूनच त्यांच्या निजधाम या कथासंग्रहातली वादा ही कथा आज मी तुमच्यासाठी वाचणार आहे. ही हकीकत मी तुम्हाला का सांगणार आहे कुणास ठाऊक. तसं म्हटलं तर ती काहीशी जगावेगळी आहे. ती सांगून मी अगदी माझ्या काळजातल्या दुःखाला वाट करून देणार आहे अशातलाही काही भाग नाही. गोष्ट मोठी जिव्हारी भिडणारी नाही. ती सुखांत आहे की दुःखांत आहे हे सुद्धा तुम्हीच ठरवायचं आहे. पण ऐका, वेळ चांगला जाईल. गोष्ट बरी आहे, एकदा ऐकण्यासारखी आहे. जगा वेगळी आहे हे तर मी तुम्हाला सांगितलंच आहे. आता ही गोष्ट कुणाची याचा खरं तर मला सुद्धा संभ्रम पडतो. कुमारची, कौशिकची की माझी, की कालिंदीची, की कांताची, किंवा या सगळ्यांचीच, हे सारं तुम्हीच ठरवायचं आहे. मी फक्त गोष्ट सांगणार आहे जशी घडली तशी. हां, थोडी वर्णनं बिर्णनं करून, कारण मला तशा गोष्टी खुलवून सांगता येतात. हां, पण मी खोटं सांगणार नाही, अतिशयोक्तीही करणार नाही. गोष्ट सुरू करायची तर ती

कुमारपासूनच करायला हवी. कुमार हा जैतापूरच्या हॅपर्सन कॉलेजच्या चौथ्या वर्षाचा विद्यार्थी. दिसण्यात देखणा, बोलण्यात चतुर, वागणुकीनं सज्जन. घरची परिस्थिती मध्यम, पण ती बदलणं त्याच्या हातात होतं. तो बुद्धिमान तर होताच, पण अभ्यासाचीही त्याला आवड होती. आजवर त्याला फर्स्ट क्लास मिळत आलेलाच होता, पण शेवटच्या परीक्षेतही तो चमकल्याशिवाय राहणार नाही अशी सगळ्यांची खात्री होती. कॉलेजची दिवाळीची सुट्टी संपून नुकतीच दुसरी टर्म सुरू झाली होती. एखाद दुसराच दिवस झाला असेल, तेव्हा अजून कॉलेजची लायब्ररी तशी रिकामीच होती. त्यातून 8 वाजून गेले होते, त्यामुळे तर सगळीकडे सामसूम झालं होतं म्हटलं तरी चालेल. एकटा कुमार काय तो अभ्यासाचं पुस्तक समोर ठेवून चित्त एकाग्र करण्याचा प्रयत्न करत होता. अर्थात ही सगळी हकीकत त्यानंच मला पुढे शब्दशः सांगितली. बऱ्याच अंतरावर काउंटरशी लायब्ररियन कसला तरी कॅटलॉग तयार करत बसला होता, पण कुमारला बसल्या जागेवरनं तो दिसण्यासारखा नव्हता. पुस्तकांच्या कपाटांनीच एक खोली तयार झाली होती, तिच्यात कुमार एकटा, अगदी एकटा बसला होता. बाहेर मंद वारं सुटलं होतं. कॉलेजच्या दगडी भिंतीवर वाढलेल्या मोठ्या रुंद पानांच्या वेली त्या वाऱ्यानं सळसळत होत्या, आणि एखादा सरपटणारा जनावर करील तसा आवाज करत होत्या. कुमारच्या डोक्यावर लोंबणारा दिवाही मधेच त्या वाऱ्यानं किंचितसे झोके घेत होता, आणि कपाटांच्या सावल्या त्यामुळे लहान मोठ्या होत होत्या. कॉलेजच्या माळ्याचं कुत्र मधूनच रडत होतं. कॉलेजच्या मेन हॉलमध्ये टांगलेल्या अजस्त्र घड्याळ्यानं 8 टोले दिले. त्यांचा प्रतिध्वनी ऐकू आला, आणि मग कॉलेजच्या परिसरातली शांतता अधिकच गडद झाली. घड्याळ्याचे टोले पडले आणि कुमारच्या छातीत एकदम धडकी भरली. गेले 2 दिवस जी भीती त्याची जाणीव व्यापून राहिली होती, ती पुन्हा एकदा त्याला भासू लागली. जे प्रसंग विसरावेत म्हणून गेले 2 दिवस तो पुस्तकात डोकं खुपसून बसला होता, ते पुन्हा त्याच्या समोर आले. परवा रात्रीची गोष्ट, बहुधा रात्री 2 सुमार असेल. कुमार गाढ झोपेतून एकदम खडबडून जागा झाला. कुणीतरी त्याला अगदी हलक्या आवाजात हाका मारत होत. क्षणभर कुमारला वाटलं की झोपेतच भास झाला असेल, पण एवढ्यात पुन्हा त्याला अगदी हलक्या आवाजात ती हाक ऐकू आली. कुमार, कुमार, इतक्या हळू खोल आवाजात मारलेली आणि तरीही अगदी स्पष्ट अशी हाक ऐकताच कुमारच्या अंगावर काटा उभा राहिला. त्याला दरदरून घाम फुटला. जसं काही त्याला केवळ एकट्या त्यालाच ऐकू यावी यासाठी ती हाक मारलेली होती. लांबून फार दूरवरून ती हाक येत होती. आवाज तर ओळखीचा वाटत होता. कुमार अंथरुणात उठून बसला. बाहेर सार शांत होतं. तो कान देऊन ऐकू लागला. रातकिड्यांची किरकिर देखील थांबली होती, आणि एवढ्यात ती हाक पुन्हा ऐकू आली. कुमार, कुमार. यावेळी मात्र कुमारनं आवाज ओळखला, आणि तो ओळखताच त्याच्या छातीत धस्स झालं. तो आवाज कालिंदीचा होता. कालिंदी त्याच्याच कॉलेजमध्ये होती. मोठी चांगली मुलगी होती, आणि तिच्या आवाजातली हाक रात्री 2 पण आवाज कालिंदीचाच होता यात शंका नाही. कुमार दार उघडून गॅलरीत आला. रस्त्यावर चिटपाखरू देखील नव्हतं, आणि आता हाकही ऐकू येईन अशी झाली. अस्वस्थपणे कुमार खोलीत परत आला. त्याच्या पलीकडे त्याचा थोरला भाऊ कौशिक गाढ झोपला होता. त्याच्या कानांवर काहीही पडल्याचं दिसत नव्हतं. हळूहळू भीतीची जागा विचारांनी घेतली. कुमारला कालिंदीची आठवण येऊ लागली. कालिंदी मोठी चुणचुणीत हुशार मुलगी होती. घरची गर्भ श्रीमंत होती, पण तिला त्याचा खोटा अभिमान नव्हता. ती सगळ्यांशी मिळून मिसळून हसत मुखाने वागायची. ती, तिची बहीण कांता आणि त्यांचा एकुलता एक भाऊ, तिघांचं एकमेकांवर भारी प्रेम. आता देखील तिघं मिळून चंबळपूरला गेलीत. हा म्हणा उद्या कॉलेज

सुरू व्हायचं, उद्या ती भेटेलच. म्हणजे पहिल्या दिवशी हजर राहण्याचा तिने कंटाळा केला नाही तर. कालिंदीचा विचार करता करताच पहाटे पहाटेकडे कुमारला झोप लागली. दुसऱ्या दिवसापासून कॉलेज सुरू झालं. सकाळी सगळं गडबडीनं आटपून कुमार कॉलेजला गेला. कालिंदी भेटावी अशी त्याची इच्छा होतीच, पण ती कुठे दिसली नाही. आणि तासाभरातच कॉलेज सुटलं, त्यामुळे तिला शोधून काढण्या इतकी सवडही त्याला मिळाली नाही. घाई गर्दीनं तो हे सगळे व्यवहार उरकत होता खरं, परंतु एकसारखी त्याच्या कानात आदल्या रात्रीची ती हाक घुमत होती. आपण अनुभवलं ते स्वप्न की सत्य हे त्याला नीटसं समजत नव्हतं, पण अजून ती हाक आठवली, तिचा खोल दबलेला स्वर आठवला की त्याच्या अंगावर काटा उभा राहत होता. त्याच अस्वस्थ मनस्थितीत तो एकटाच घरी निघाला. वेळ भर दुपारची होती, कडक ऊन पडलं होतं. कुमार सरळ घरी न जाता भटकत भटकत नदी काठाशी आला. पुस्तकं बाजूला ठेवून तो थोडा वेळ घाटाशी बसला. समोर जयती नदीचं पात्र उन्हात चमकत होतं. दूर स्मशानात एक चिता अजूनही अर्धवट जळत होती. आणि एकाएकी कुमारला एक चमत्कारिक भास झाला. समोरच्या झुडपान आडून कोणीतरी आपल्याला पाहत असल्याचा. त्यानं डोळे ताण ताणून समोर पाहिलं, पण समोर कुणीही नव्हतं. कुमारनं चारी बाजूंना पाहिलं. त्या उघड्या बोडक्या नदी काठावर या भरमध्यांनी चिटपाखरू सुद्धा नव्हतं. आणि तरीही कुणीतरी आपल्याकडे टक लावून पाहतंय ही त्याची जाणीव काही केल्या जाईना. कुमारनं आपली पुस्तकं कशी बशी गोळा केली आणि तो झपाट्याने तिथून निघाला. कितीतरी अंतर चालून येईपर्यंत ती नजर आपला पाठपुरावा करतेय असं त्याला वाटत होतं. मागे वळून पाहण्याचंही धैर्य त्याला झालं नाही. घड्याळात 8:30 टोला पडताच कुमारने घरी जाण्याचं ठरवलं. नाहीतरी अभ्यासात लक्ष लागत नव्हतंच. गेल्या 2 दिवसांच्या अनुभवानंतर आज काय घडणार आहे याची सूक्ष्म धास्ती त्याला वाटू लागली होती. त्यात लायब्ररीतलं हे शांत किर्र निर्मनुष्य वातावरण. कुमार पुस्तकं गोळा करू लागला आणि आता तो निघणार, एवढ्यात कालिंदी त्याच्यासमोर येऊन उभी राहिली. कालिंदीला पाहून कुमार विलक्षण दचकला. कसा बसा स्वतःचा तोल सावरून त्यानं तिला बसायला सांगितलं. कालिंदीनं हसत हसत विचारलं, काय अभ्यास चालला होता वाटतं. तिच्या मोकळेपणानं कुमारच्या मनावर इतका वेळ जो अकारण ताण पडला होता तो एकदम कमी झाला. त्यानं अभ्यासाला मूड नसल्याची तक्रार केली. तिला विचारलं, 2 दिवस दिसला नाहीत कॉलेजात. त्याला वाटलं, गेले 2 दिवस आपल्याला आलेल्या चमत्कारिक अनुभवांबद्दल हिला सांगावं. पण तिच्याशी हे असं मनमोकळं बोलताना ते अनुभव त्याला इतके हास्यास्पद वाटू लागले की तो काही बोललाच नाही. बोलता बोलता कालिंदी एकदम गंभीर झाली. ती कुमारला म्हणाली, कुमार, मी आत्ता तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायला आले. कुमार, माझं तुमच्यावर प्रेम आहे. कुमार गोंधळून गेला. कालिंदी फार मनमोकळी होती हे खरं, पण तरीही इतक्या स्पष्टपणे ती ही गोष्ट सांगू शकेल असं त्याला वाटलंच नव्हतं. काय बोलावं हे त्याला सुचेना. त्यालाही मनापासून कालिंदी आवडत असे, पण तरीही आपलं तिच्यावर प्रेम असल्याची स्पष्ट जाणीव त्याला कधीच झालेली नव्हती. तिची संगत, तिची मैत्री, तिचं हसणं बोलणं त्याला सुखावह होत होतं हे खरंय, परंतु तिच्याशी लग्न करावं हा विचार त्याला आजवर सुचला नव्हता. किंबहुना त्याचं वय लहान असल्यामुळे, अजून शिक्षणातच लक्ष असल्यामुळे आणि थोरला भाऊ कौशिक याचं लग्न अजून व्हायचं असल्यामुळे त्याला ही कल्पना सहज सुचण्यासारखी नव्हती. तरीही कालिंदीच्या कबुलीनं तो सुखावला. त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले. तो बावरून गेला. आनंदाची एक लाट आपल्या अंगावर चाल करून आली आणि तिच्या खाली आपण गुदमरून जातो आहोत असं त्याला वाटलं. तुम्ही मला हवे आहात, काहीही झालं तरी हवे आहात, तुम्ही माझेच आहात, हो ना? कालिंदी त्याला विचारत होती.

0: तिचा शब्द न शब्द तो मनात साठवत होता आणि तरीही प्रत्येक शब्दाचा वेगळेपणा कळण्या इतका तो भानावर नव्हता. कितीतरी वेळ ती दोघं एका विलक्षण समाधीत बसून राहिले. त्या दोघांना एक नवीन साक्षात्कार होत होता. दोघांची ही मनं एकच स्वप्न पाहत होती. बाहेरच्या वेलींची पानं एकमेकांवर गाल घासत होती. वाऱ्याच्या झुळकीनं दिवा हलकेच झोके घेत होता. आणि मग कालिंदी जशी अचानक आली तशीच एकाएकी निघाली. कुमार म्हणाला, थांब मी तुला पोचवतो. पण ती म्हणाली, नाही नको नको, माझ्याबरोबर माझा भाऊ आहे, आणि जाऊ लागली. जाता जाता ती म्हणाली, अच्छा आता आपली भेट 24 तारखेला.
1: 24 तारखेला
0: म्हणजे? असं विचारत कुमार वळला, पण तोवर ती गेली होती. मग त्यानं झपझप पुस्तकं गोळा केली आणि तो तिच्या मागोमागच गेला. पण ती कोपऱ्यावर वळली असावी, कारण त्याला ती कुठेच दिसली नाही. कॉलेजच्या अजस्त्र कमानीतून अंधार उजेडाचे गूढ खेळ चालले होते. कुमारच्या स्वतःच्याच बुटांचा आवाज केवढा तरी मोठा वाटत होता. समोरून कुणीतरी यावं तसा त्यांचा प्रतिध्वनी येत होता. पण आज त्याला भीती वाटत नव्हती. त्याचं मन सुखाच्या लाटेवर स्वार झालं होतं. याच धुंदीत तो घरी आला आणि केव्हा हे सगळं कौशिकला सांगतोय असं त्याला झालं होतं. कौशिक त्याचा थोरला भाऊ, पण ते दोघे एकमेकांचे जिगरी दोस्त होते. कुमारला वाटत होतं ही बातमी कळताच तो आपल्याला गच्च मिठी मारेल, जमिनीवरून उचलेल, पाठ ठोपतील. पण कौशिकनं तसं काहीच केलं नाही. त्यानं कुमारची सगळी हकीकत ऐकून घेतली आणि तो शांतपणे म्हणाला, तू लग्न करणार आहेस कालिंदीशी?
1: हो,
0: कुमार ठासून म्हणाला. कौशिक काय म्हणेल याचा त्यानं वाटेत विचार करून ठेवलेलाच होता. रिपीट, कौशिक काय म्हणेल याचा त्याने वाटेत विचार करून ठेवलेलाच होता. कौशिक अतिशय व्यवहारी होता. प्रत्येक प्रश्नाचा आधी नीट विचार करणं त्याला आवश्यक वाटत असे. दादा, ती माणसं श्रीमंत आहेत, आपण त्यांच्या तोलाचे नाही, म्हणूनच असं म्हणतोयस ना तू? कुमारनं त्याला विचारलं. नाही, त्यासाठी नाही. कौशिक अधिक गंभीर होऊन म्हणाला, पण तिच्याशी लग्न करता नाहीच येणार आहे अरे तुला. अरे पण का? कुमार ओरडला. ही बातमी वाच. कौशिकनं त्याच्यासमोर संध्याकाळचं वृत्तपत्र टाकलं. त्यात ठळक अक्षरात बातमी होती, चंबळपूरहून जैतपूरला येणारी एक प्रायव्हेट मोटार घाटात उलटली आणि तिच्यातले 3 प्रवासी म्हणजे कालिंदी, कांता आणि त्यांचा भाऊ, ही तिघही जागच्या जागी ठार झाली. हा भयंकर अपघात अवघ्या 2 दिवसांपूर्वी घडला होता. सुटीत मजे खातर चंबळपूरला नातेवाईकांकडे गेलेली ही 3 भावंड कॉलेजची टर्म सुरू होत असल्यामुळे जयपूरला परत येत होती. वेळ रात्रीची होती. मुलींना भीती वाटणं साहजिक होतं, परंतु त्यांच्या भावानं त्यांचं बिलकुल ऐकलं नाही. तो म्हणाला, उलट रात्रीच्या वेळीच ड्रायव्हिंगला मजा येते. अगं, पहाटेपर्यंत आपण जयपूरला पोहोचू सुद्धा. पण वाटेत गाडी घाटामध्ये उलटली, रस्ता सोडून खाली घरंगळत गेली. फार खोल जाती तर प्रेत देखील ओळखणं कठीण गेलं असतं. पण तिघांनाही जबर मार बसून ती तिथंच गतप्राण झाली होती. भावाचं तर डोकं साप फुटलं होतं. 2 बहिणी आणि त्यांचा एकुलता 1 सख्खा भाऊ. तिघांची एकमेकांवर फार माया आणि अखेरीस तिघेही एकत्रच.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: संपर्क 99 39 30 41 42.
4: आपण ऐकत आहोत कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल, संध्याकाळची गोष्ट. पुस्तकांच्या विश्वात हरवताना डोळ्यांना मिळते नवी दृष्टी. अक्षरांच्या या सुंदर प्रवासात उलगडते अनोखी सृष्टी.

आपण ऐकतो आहोत रत्नाकर मतकरी यांच्या निजधाम या कथासंग्रहातली वादा ही कथा. दोन बहिणी आणि त्यांचा एकुलता एक सख्खा भाऊ, तिघांची एकमेकांवर फार माया आणि अखेरीस तिघेही एकत्रच. बातमी वाचता वाचता कुमारच्या डोळ्यासमोर अंधारी आली. एकदम चक्कर आल्यासारखं होऊन तो खाली बसला. कौशिकनं त्याला नीट निजवलं, त्याच्या तोंडावर पाणी मारलं, त्याला थोडं पाणी प्यायला दिलं. 10-15 मिनिटात तो संपूर्ण शुद्धीवर आला, परंतु त्याला बसलेल्या धक्क्यातून काही तो अजून सावरलेला नव्हता. कौशिक अत्यंत शांत होता. मनातून कदाचित तो थोडा बावरलाही असेल, पण त्यानं कुमारला तरी तसं वाटू दिलं नाही. ही बातमी जर खरी असेल, बऱ्याच वेळानं कुमार चाचरत म्हणाला, तर आज मला भेटली ती कालिंदी, ती कोण होती? तुला कालिंदी भेटली नाही, कौशिक शांतपणे म्हणाला. रात्री लायब्ररीत वाचता वाचता तुझा डोळा लागला आणि तुला स्वप्न पडलं. नाही, माझी खात्री आहे की ते स्वप्न नव्हतं. मी चांगला जागा होतो, सगळं काही अगदी खरं खुरं घडत होतं. अरे, पुष्कळ स्वप्न अगदी खरीखुरी वाटू शकतात कुमार, कौशिक म्हणाला. आणि नुसतं हेच नाही, परवा रात्री म्हणजे हा अपघात घडल्यानंतर सुद्धा थोड्याच वेळात मला कालिंदीची हाक ऐकू आली होती. त्या नुसत्या आठवणीनंही कुमारच्या अंगावर काटा उभा राहिला. कौशिकचं समाधान झालं नाही. माणसांना मरणोत्तर अस्तित्व असू शकतं यावर त्याचा मुळीच विश्वास नव्हता, पण तरी त्यानं ही गोष्ट धुडकावून मात्र लावली नाही. कुमारच्या मनावर परिणाम झालेला त्याला उघडच दिसत होता, त्यामुळे तो विचारात पडला. कुमारची परिस्थिती मात्र दिवसेंदिवस बिकट होत चालली होती. त्याचा अभ्यासावरचं लक्ष तर उडालं होतंच, पण तो चार चौघात नीट मिसळतही नव्हता. त्याचं बोलणंसुद्धा कमी झालं होतं. नुसतं कामापुरतं तो होय नाही असं म्हणे, आपल्याच तंद्रीत कुठेतरी पाहत बसून राही. कौशिकला त्याची फार काळजी वाटू लागली होती. त्याचा अभ्यासावर परिणाम होईल याचं त्याला तेवढंसं वाटत नव्हतं, कारण फार तर परीक्षेला 1 वर्ष न बसल्यास चालण्यासारखं होतं. पण कुमार माणसातून उठेल की काय त्याची त्याला धास्ती वाटत होती. तसा कौशिक कुमारपेक्षा वयानं फार मोठा नव्हता, पण कुमारला मनासारखं शिक्षण घेता यावं म्हणून त्यानं लवकर नोकरी धरली होती. अजून त्याचं लग्नसुद्धा व्हायचं होतं, पण कुमारची सगळी जबाबदारी उचलल्यामुळे तो अधिकच प्रौढ झाल्यासारखा वाटत असे. कुठलीही गोष्ट पूर्ण विचाराने करण्याच्या सवयीमुळे तो भारदस्त वाटत असे, पण कुमारच्या बाबतीत तोही गोंधळून गेला होता. वरवर पाहता कुमारला काही होत नव्हतं, पण तरी त्याच्या चर्येवरची एकूण कळाच गेल्यासारखी झाली होती. तेव्हा त्याच्यावर उपचार तरी काय करावेत याचं कौशिकला कोडं पडलं होतं. मात्र एका गोष्टीचं त्याला समाधान वाटत होतं, निदान त्या दिवसानंतर पुन्हा कधीही आपल्याला कालिंदी दिसल्याचं कुमारनं त्याला सांगितलं नव्हतं. रात्री झोपेत सुद्धा कौशिक फार सावध असे, कुमार उठून बाहेर जाईल अशी त्याला भीती वाटत असे. पण कुमार कुठेच जात नसे, पण झोपतही नसे. नुसताच डोळे सताड उघडे ठेवून तो आढ्याकडे पाहत छातीवर हात घेऊन पडून राही. कालिंदीच्या मृत्यूचं त्याला दुःख होत होतं हे निश्चित, पण हा नुसताच शोकही नव्हता. हे विलक्षण स्तब्ध शांत दुःख अधिक भयप्रद होतं. पण कौशिक तसं काही मानायला तयार नव्हता, झपाटण्यावर त्याचा विश्वास नव्हता. आणि एका रात्री कुमारला पुन्हा ती हाक ऐकू आली. कुमार, कुमार, तशीच दूरवरून येणारी हलक्या खोल आवाजातली, अशक्त पण अगदी नेमकं जागं करणारी. कुमार खडबडून उठून बसला. अजूनही ती हाक ऐकू येतच होती. कुमारनं दरवाजा उघडला. दरवाजाच्या नुसत्या खुट्ट आवाजानं कौशिकला जाग आली. कुमार गॅलरीत गेला. हाक ऐकू यायची बंद झाली. गॅलरीच्या दुसऱ्या टोकाशी कुणीतरी उभं होतं, चांदण्यात पाहत.

0: शुभ्र साडी नेसलेली. कुमार धावतच गेला आणि त्यानं तिला मिठीत घेतलं. कालिंदी, कालिंदी, तो स्फुंदू लागला. आणि दुसऱ्याच क्षणी एक किंकाळी ऐकू आली. कौशिक धावतच त्याच्या जवळ जाऊन पोहोचला. ती मुलगी भयंकर घाबरली होती. भीतीनं तिच्या तोंडून शब्दच फुटत नव्हता. कुमार ओशाळून उभा होता. एव्हा ना तिचे वडीलही बाहेर आले होते. त्यांना कसं बसं समजावून कौशिक कुमारला घेऊन घरी आला. दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र तो शेजारच्या घरी गेला. शेजारची माणसं कौशिकला बरंच मानत. त्यांनी त्याला या बसा केलं. पाहुण्यांची ओळख करून दिली. पाहुणे बाहेर गावचे होते. मुलीला स्थळं पाहण्यासाठी म्हणून जयपूरला आले होते. मुलगीही चांगली होती. कौशिकनं त्यांची पुन्हा पुन्हा माफी मागून आदल्या रात्रीच्या प्रकाराचं स्पष्टीकरण दिलं. ती मुलगी आणि तिचे वडीलही समजूतदार दिसले. कुमारची हकीकत ऐकून त्यांना त्याच्याविषयी सहानुभूती वाटली. पण त्याचं फार काही बिनसलंय असं त्यांना वाटलं नाही. थोड्याच दिवसात तो हे सगळं विसरून जाईल असं त्यांचं मत पडलं. आणि वधू पित्याच्या धोरणीपणानं त्या गृहस्थांनी कौशिककडे लग्नाचा विषय काढला. कौशिक म्हणाला, छे छे, अहो कुमार मार्गाला लागेपर्यंत मी काही इतक्यात लग्न करणार नाही. एकाएकी त्याला एक चांगली कल्पना सुचली. कुमारचंच लग्न या मुलीशी होऊ शकलं तर? तिच्या आणि कालिंदीच्या ठेवणीत थोडंफार साम्य होतं, त्यामुळेच तर कुमार फसला होता. शिवाय मुलगी समजूतदार दिसली. ही हकीकतही तिला पटली. कदाचित तिच्याशी लग्न झालं तर कुमारला या दुःखाचा विसरही पडेल. आणि नाहीतरी कालिंदीचा आणि त्याचा संबंध हा फारसा खोल रुजलेलाच नव्हता. आणि लग्न हा विषयच इतका वेगळा आहे की कदाचित कुमारच्या आयुष्याला वेगळं वळण लागण्याचा संभव होता. एक नवच पान उलटलं गेलं असतं. कुमारच्या जबाबदारीतून कौशिक काहीसा मोकळा झाला असता. आता कुमारचं वय काही फार नव्हतं, पण ही मुलगी देखील लहानच होती की. आणि इतक्या विचित्र परिस्थितीमध्ये समजा त्यांचं लग्न थोडं लवकर झालं असतं तरी काय हरकत होती? नाहीतरी कुमारच्या अवस्थेवर दुसरा कुठलाही उपाय कौशिकला अद्याप सापडलेला नव्हता. आपल्या मनातला विचार कौशिकनं त्या गृहस्थांना बोलून दाखवला. त्यांना तो पटेल किंवा नाही याबद्दल मात्र त्याला शंकाच होती. पण आश्चर्य असं की त्यांना ती कल्पना मानवली. मुलीनंही मुळीच हरकत घेतली नाही. कुमारची सध्याची परिस्थिती ही मुळी त्यांना फारशी गंभीर बाब वाटतच नव्हती. चांगला होतकरू जावय घरी आपणहून चालत आल्याच्या आनंदात ती मंडळी चूर झाली. अर्थात कुमारचा विचार घेईपर्यंत काहीच करण्यासारखं नव्हतं. कुमारला काय वाटेल हे सांगताही येत नव्हतं. पण कौशिकनं जेव्हा हा विषय कुमारकडे काढला तेव्हा तो अगदी निर्विकारपणे म्हणाला, ठीक आहे, माझी लग्नाला तयारी आहे. त्याच्या या निर्विकारपणानं कौशिक अतिशयच गोंधळून गेला. पण पडत्या फळाची आज्ञा मानून तो म्हणाला, मग लवकरचाच ठरवावा नाही मुहूर्त? हो, 24 तारखेनंतर कधीही चालेल. कौशिक मग उत्साहानं तयारीला लागला. 25 तारखेचाच मुहूर्त ठरला. सगळी धावपळ कौशिकलाच करावी लागत होती. पण हे लग्न एकदा पार पडलं की कुमार कालिंदीला विसरेल या विचारानं त्याला उत्साह वाटत होता. अखेर एकदाची 25 तारखेची पहाट झाली. दारावर गणपतीचं चित्र लागलं. दोन्ही घरात धावपळ चालू झाली. कौशिकला रात्रभर फारशी झोप नव्हतीच. सकाळी तोंड धुवून सनईवाल्यांना वाजवायला सांगून त्यानं कसे बसे 4 तांबे डोक्यावर ओतून घेतले आणि तो अजून झोपून राहिलेल्या नवरदेवाला उठवायला गेला. पण कुमार उठलाच नाही. त्याला कायमची झोप लागली होती आणि दारात सनई वाजत होती.
1: श्रोतेहो, देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमात आज आपण ऐकलात रत्नाकर मतकरी यांच्या निजधाम या कथासंग्रहातल्या वादा या कथेचा पहिला भाग. वाचन स्वर होता विराज सवाई यांचा आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते प्रवीण कुलकर्णी. या कथेचा उत्तरार्ध आपण ऐकणार आहोत पुढच्या भागात.

0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
1: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 29 30 41 42.
2: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
3: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल.
4: आम्ही मी लेखक दिग्दर्शक देऊळबंद 2 माझ्या शेजारी बसलेली आहे. माझ्या चित्रपटात प्रमुख भूमिका साकार करणारी माझी खूप लाडकी आहे स्नेहल प्रवीण तरडे.
5: महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध लेखक दिग्दर्शक माझे पती म्हणायला मला त्यांचा अभिमान वाटतो असे श्रीयुत प्रवीण विठ्ठल तरडे.
6: मी वाट बघत होतो जतीन शब्दांची.
5: निधड्या छातीचा, विशाल हृदयाचा आणि लोण्याहूनही मऊ काळजाचा असा.
7: मराठी चित्रपटसृष्टीतील या लक्ष्मी नारायणाच्या जोडीला भेटा आकाशवाणी पुणे केंद्रावरून दर मंगळवार आणि बुधवार सकाळी 11:30 पुणे विविध भारतीवरून बुधवार आणि गुरुवार दुपारी 2:30. आम्ही सादर करते संजय भुजबळ.
3: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. 5:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत
2: पुणा आय केअर सांज धारा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणा आय केअर मिशन हेल्दी आईज.
8: सांज धारा या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
9: स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
8: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
9: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
8: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
9: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
8: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
9: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
8: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा.
9: अधिक माहितीसाठी आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला.
8: सहकार्यम यशोधनम जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
9: विश्वास आणि सुविधा दोन्ही तुमच्या सेवेत.
3: श्रोते हो, कार्यक्रमात मी यशश्री तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आज आहे 13 मे. सुप्रसिद्ध अभिनेत्री अमृता सुभाष हिचा आज वाढदिवस. तिच्यावर चित्रित झालेलं नितळ चित्रपटातलं तिनीच गायलेलं गीत आता प्रसारित करीत आहे. गीत आहे सुनील सुकटणकर यांचं, संगीत श्रीरंग उमराणी यांचं. ऐकूया अमृता सुभाष आणि डॉक्टर शेखर कुलकर्णी यांनी गायलेलं नितळ चित्रपटातलं गीत.
10: कोण अनु? अरे चोरा, उद्या येणार होतास ना रे. सगळे वाट बघतायत हो तुझी अगदी. आज कसं काय आलास?
11: कसं ओळखलं आजी?
10: अरे काय बोलणं झालं? आपलं माणूस काय फक्त डोळ्यानेच ओळखता येतं का रे? अनु, डॉक्टर इन छान आहे हा.
11: अगं पण तू अजून पाहिलेस कुठे तिला नीट?
10: इकडे कान कर. हे बघ अनु, एक डोळा माझा कधीच गेलाय. ह्या दुसऱ्या डोळ्यावर पट्टी बांधल्यापासनं मला डोळ्यांच्या महत्वापेक्षा स्पर्शाचं आणि आवाजाचंच महत्व जास्त कळू लागले. ह्या मुलीचा स्पर्श इतका मृदू आणि हळूवार आहे ना, तिचा आवाज इतका गोड आहे की ती लोभसच असणार.

आपण ऐकत होता अमृता सुभाषणी डॉक्टर सतीश कुलकर्णी यांनी गायलेलं नितळ चित्रपटातलं गीत.

0: पुणे आय केअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेझर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुणे आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुणे आय केअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वाही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94-22-311-106.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन. पुणा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुणा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन, अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: आपल्या वैशिष्ट्यपूर्ण संगीताने अनेक गाण्यांना सुंदर चाली देणारे आनंद मोडक यांचा आज जन्मदिन. ऐकूया त्यांनी स्वरबद्ध केलेलं मुक्ता चित्रपटातलं गीत. जयश्री शिवराम यांनी हे गीत गायलेलं आहे. गीतरचना ही नाधो महानोर यांची.

श्रोते हो, या गीताचे स्वर आहेत आदिती शेखर कुलकर्णी आणि अनुरती शेखर कुलकर्णी यांचे, आणि या गीताचे गीतकार आणि संगीतकार आहेत डॉक्टर शेखर कुलकर्णी।

0: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पुना आय केअर मधून. पुना आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर, वानवडी इथे. संपर्क 73-502-77-77-9. पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
1: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजांत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93-56-360-175.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: एनडीए मध्ये जायचंय.
3: 11वी पासूनच तयारीला लागा.
2: 11वी 12वी आणि एनडीए च्या कोचिंग साठी एपेक्स करिअर्स पुणे. संपर्क 9850880058.
3: फोन नंबर पुन्हा एकदा 9850880058.
4: श्रोते हो, आज आहे 13 मे. सुप्रसिद्ध कवी गीतकार संदीप खरे यांचा आज वाढदिवस. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन ऐकूया त्यांचं एक गीत, जे गायलं आहे बेला शेंडे यांनी, संगीत दिलं आहे डॉक्टर सलील कुलकर्णी यांनी.

0: संदीप खरे यांचं बेला शेंडे यांनी गायलेलं आणि डॉक्टर सलील कुलकर्णी यांनी स्वरबद्ध केलेलं गीत आपण ऐकलं.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा. सन

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: खरंच विस्परिंग विंड मध्ये साकारलं आमचं हक्काचं घर, तेही फक्त 90 लाखात.
1: 90 लाखात स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी, GST आणि पार्किंग सह बर का.
0: विस्परिंग विंड अगदी प्राइम लोकेशन वर.
1: प्राइम लोकेशन म्हणजे बाणेर पाषाण लिंक रोड
2: पजेशन लवकरच.
1: साने व्यास असोसिएट से विस्परिंग विंड.
0: रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट. बुकिंग साठी संपर्क 7767015150.
1: 77-67-15-15-0.
3: पहिलं पाऊल पडलं अक्काच्या घरात.
4: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
5: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट एकाच छताखाली आहेत.
4: हो,
5: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
4: मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
5: घे ना 8800551878. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ.

0: शिक्षक हे प्रत्येकाला फक्त विद्यार्थी म्हणून नाही तर माणूस म्हणून सुद्धा घडवत असतात. अशा सर्व शिक्षकांसाठी 30 मे रोजी क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी साजरा करत आहे शिक्षक हो तुमच्यासाठी.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: एनडीए मध्ये जायचंय
3: 11वी पासूनच तयारीला लागा.
2: 11वी 12वी आणि एनडीएच्या कोचिंग साठी अपेक्स करिअर्स पुणे संपर्क 9850880058.
3: फोन नंबर पुन्हा एकदा 9850880058.
4: अभिनेता आदिनाथ कोठारे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांच्यावर चित्रित चंद्रमुखी चित्रपटातलं गीत आता ऐकूया. अजय अतुल यांनी स्वरबद्ध केलेलं गुरु ठाकूर यांचं हे गीत गायलं आहे आर्या आंबेकर हिनं.

0: या गीताबरोबरच आजचा पुन्हा एक एअर सांजधारा ही गोष्ट हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत.
1: पुन्हा आयकेअर सांजधारा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुन्हा आयकेअर मिशन हेल्दी आईज.
2: सांजधारा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सायंकाळचे 6 वाजले आहेत. जाणून घेऊया पुणे वृत्तांत.
3: विविध भारती पुणे, सुरेखा जोशी सादर करत आहे पुणे वृत्तांत. 2025 खरीप हंगामातील भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग आणि सूर्यफूल या 11 पिकांसाठी राज्य पातळीवर घेतलेल्या पीक स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील 8 शेतकरी विजेते झाले आहेत. पुणे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी ही माहिती दिली. स्पर्धेत भाग घेतलेल्या पिकाची उत्पादकता तालुक्याच्या त्या पिकाच्या सरासरी उत्पादकतेच्या 1.5 किंवा त्यापेक्षा अधिक आहे अशा शेतकऱ्यांना पीक स्पर्धेतील पुरस्कारासाठी पात्र समजण्यात येतं. या स्पर्धेत सोयाबीन पिकासाठी आदिवासी गटात ओतूरच्या भाऊ वारे यांना प्रथम क्रमांक मिळाला. द्वितीय क्रमांक आल्मे गावातल्या रामचंद्र कातवारे यांना तर तृतीय क्रमांक कमान गावच्या अशोक नाईकरे यांना मिळाला. सूर्यफूल पिकासाठी सर्वसाधारण गटात बारामती तालुक्यातील नारायण लोणकर आणि पांडुरंग वाबळे यांना प्रथम क्रमांक मिळाला. भात पिकासाठी आदिवासी गटात प्रथम क्रमांक आंबेगावचे लक्ष्मण लोहकरे यांना तर बाजरी पिकासाठी सर्वसाधारण गटात तृतीय क्रमांक शिरूर तालुक्यातील रायचंद शिंदे यांना मिळाला. पुणे ॲग्री हॅकॅथॉन 2026 या स्पर्धेचं कृषी महाविद्यालय परिसरात 15 ते 17 मे या कालावधीत आयोजन करण्यात येणार असून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केलं आहे. या स्पर्धेत मृदा आरोग्य आणि व्यवस्थापन, स्मार्ट जलव्यवस्थापन आणि ऑटोमेशन, शेती यांत्रिकीकरण, कृषी प्रक्रिया आणि मूल्यसाखळी, अक्षय ऊर्जा आणि कृषी कचरा व्यवस्था, पीक संरक्षण आणि कीड व्यवस्थापन, हवामान अनुकूल आणि डिजिटल शेती, प्रभावी कृषी प्रशासनासाठी AI, तंत्रज्ञान आधारित हस्तक्षेप प्रभावी आपत्ती व्यवस्थापन, पीक नुकसानाचे मूल्यांकन आणि भाकितासाठी AI तंत्रज्ञान साधनं या विषयाशी निगडीत नवकल्पना उत्पादनं असणार आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या इमारतींमध्ये ऊर्जा बचतीसाठी राबवण्यात येणारे उपक्रम हे केवळ अभ्यास अहवाल आणि सादरीकरणांपुरते मर्यादित राहू नयेत. प्रत्यक्ष अंमलबजावणीतून वीज वापरात लक्षणीय बचत आणि कार्यक्षम ऊर्जा व्यवस्थापनाचे ठोस परिणाम दिसून येणं गरजेचं आहे असं आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी म्हटलं आहे. महापालिकेच्या इमारतींमधल्या ऊर्जा बचत धोरणांबाबतच्या बैठकीत ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काटकसर करण्याचं आवाहन केल्याच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक बैठक घेतली. या बैठकीत सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर आणण्याबाबत विचार करण्यात आला. सुरक्षिततेशी तडजोड न करता मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहन संख्येवर मर्यादा आणली जाणार आहे. केंद्र सरकारनं सोनं आणि इतर मौल्यवान

0: धातूंवरच्या आयात शुल्कात केलेली वाढ आजपासून लागू झाली. सोनं आणि चांदी या धातूंवर 5% शुल्क आकारलं जाईल, तर प्लॅटिनमच्या काही घटकांसाठी 5.4% शुल्क लागू होईल. परकीय चलन वाचवण्यासाठी इतर उपाययोजनांबरोबरच सामाजिक कल्याण अधिभार तसंच पायाभूत सुविधा आणि कृषी अधिभार वाढवल्याचं अर्थ मंत्रालयानं जाहीर केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं घेतलेल्या इयत्ता 12वीच्या परीक्षेत 85%हून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालात घट झाली आहे. मुलींच्या उत्तीर्णाचं प्रमाण 88%, तर मुलांमध्ये हे प्रमाण 82% आहे. सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातील मोटेवाडी आसंगी तुर्क इथल्या मरगुबाई यात्रेदरम्यान काल 6 भाविकांचा मृत्यू झाला. अचानक आलेल्या पावसामुळे हे भाविक भिंतीच्या आडोशाला बसले असता भिंत कोसळली आणि ही दुर्घटना घडली. भाविकांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. सातारा शहरासह तालुका आणि इतर भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं झोडपून काढण्यास सुरुवात केली आहे. या पावसामुळे वाढलेल्या उष्णतेपासून हैराण झालेल्या नागरिकांची सुटका होण्यास मदत झाली असून आंबा आणि इतर फळपिकांचं मोठं नुकसान झाल्याची शक्यता आहे. पुणे आणि परिसरात उन्हाची काहीली होत आहे. कमाल तापमान 42°, तर किमान 25°C राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर 6:00 ताज्या पुणे वृत्तांत मध्ये. नमस्कार.
1: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सायंकाळचे 6:05:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत
2: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगूट आणि देहू.

नमस्कार श्रोते हो, देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत कॅमेराच्या लेन्समधून या कार्यक्रमात सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात जगाच्या पाठीवर या चित्रपटातलं आशा भोसले यांच्या आवाजातलं सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं ग. दि. माडगुळकर यांचं हे गीत.

0: मंडळी, 1960 प्रदर्शित झालेल्या जगाच्या पाठीवर या चित्रपटातलं हे गीत. सखाराम नावाच्या एका अत्यंत सज्जन माणसाची ही कथा. नोकरीच्या शोधात असताना तो भिकाऱ्यांच्या वस्तीत जातो आणि तिथे त्याला एक अंध तरुणी भेटते. सखाराम तिला आधार देतो, तो देखील तिच्याबरोबर पेटी वाजवत तिच्या गाण्याला साथ देतो आणि एके दिवशी न केलेल्या गुन्ह्यासाठी 6 महिन्यांचा तुरुंगवास देखील भोगतो. पण आपल्या वाट्याला आलेल्या दुःखाला तो सहज सामोरा जातो, नशिबाला दोष देत नाही. त्याच्या जीवनाकडे बघण्याचा हाच सकारात्मक दृष्टिकोन त्याच्या आयुष्यात आनंद घेऊन येतो. ज्या अंध मुलीला त्यांनी साथ दिलेली असते ती एका श्रीमंत माणसाची हरवलेली मुलगी असते. जेव्हा तिची आणि तिच्या पालकांची गाठभेट होते तेव्हा ते तिला घेऊन जातात, पण ती स्वतःबरोबर सखारामलाही सोबत घेऊन जाते आणि सखारामच्या आयुष्यात चांगले दिवस येतात. सुखदुःखाचा हिशोब मांडणारा हा चित्रपट असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. हेच तर कदाचित राजा परांजपे त्यांच्या कथेतून आणि गदिमा त्यांच्या संवाद लेखनातून गीतलेखनातून आपल्याला शिकवून जातात. या चित्रपटाबद्दलची अजून थोडीशी माहिती आणि एक गाणं ऐकूयात या छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: संपर्क 89 39 41 42.
0: मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. जगाच्या पाठीवर या चित्रपटातली सगळीच गाणी खूप लोकप्रिय झाली हं मंडळी. म्हणजे तुला पाहते रे तुला पाहते, नाच नाचुनी अति मी दमले, उद्धवा अजब तुझे सरकार, जग हे बंदीशाळा, बाई मी विकत घेतला श्याम आणि एक धागा सुखाचा. राजा परांजपे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं होतं आणि यातले कलाकार होते राजा परांजपे, सीमा देव, राजा गोसावी, रमेश देव, शरद तळवलकर, रेखा कामत, धुमाळ आणि जेलरच्या भूमिकेत स्वतः ग. दी. माडगुळकर. तर कॅमेरामन होते बाळ बापट. मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमात उद्या जाणून घेऊयात अशाच एका चित्रपटाबद्दल. आता जाता जाता ऐकूयात जगाच्या पाठीवर या चित्रपटातलं सुधीर फडके यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं गीतकार ग. दी. माडगुळकर यांचं हे अजरामर गीत.

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर जगात सर्वत्र. सायंकाळचे 6:15 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली हा कार्यक्रम.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: सुरुवात करूया धाकटी बहीण या चित्रपटातल्या आशा भोसले यांनी गायलेल्या गीतानं. गीतरचना आहे जगदीश खेपूडकर यांची, संगीतकार सुधीर फडके.

0: धाकटी बहिणी चित्रपटासाठी जगदीश खेबुडकर यांचं हे गीत गायलं होतं आशा भोसले यांनी.
1: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59. स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
1: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
0: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
1: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
0: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
1: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
0: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
1: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड.

0: तुला।
1: अरुणदाते यांनी गायलेली सुरेश भट यांची गीतरचना आपण ऐकलीत, संगीतकार यशवंत देव. आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
3: यानंतरचं गीत आम्ही निवडलं आहे पाहू रे किती वाट या चित्रपटातलं. गीतरचना आहे गदी माडगुळकर यांची, संगीतकार दत्ता डावजेकर आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: पाहुरे किती वाट या चित्रपटासाठी दत्ता डावजेकर यांनी स्वरबद्ध केलेलं गदी माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं आशा भोसले यांच्या स्वरात. आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिले लोकप्रिय FM चॅनल. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवरही ऐकू शकता जगात सर्वत्र. सायंकाळचे 6:30 आहेत आणि कार्यक्रम सुरू आहे.
1: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे। मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची। संपर्क 9921075775 9921057575। आंबेकर लॉन्स शाही समारंभासाठी आंबेकर।

0: अशी सोनुली, बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.

0: हे होतं मन्नाडे यांच्या स्वरातलं दाम करी काम या चित्रपटातलं गीत. आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात, लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात. आंबट गोड तिखट खार चटपटीत आणि

0: सुरेश वाडकर आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं हे गीत होतं मंगेश पाडगावकर यांचं, संगीतकार शांक नील.
1: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
2: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
1: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
2: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग IVF सेंटर, हडपसर, पुणे.
1: संपर्क 78-23-84-11-20
2: 7823-84-1120.
0: आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95-95-24-25-59 डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95-95-24-25-59.
3: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: लता मंगेशकर यांनी गायलेलं आणि हृदयनाथ मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेलं हे गीत होतं मंगेश पाडगावकर यांचं. या गीताबरोबरच आजचा डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. 6:45 आणि 30 सेकंद झाली आहेत. ऐकूया आमचा पुढचा कार्यक्रम.
2: श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी. स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम च म्हणजेच आयुर्वेद ही फक्त चिकित्सा पद्धती नाही तर निरोगी जीवनासाठीची जीवन पद्धती आहे.
3: म्हणूनच सर्व प्रकारच्या व्याधींवरील परिपूर्ण शास्त्रोक्त आयुर्वेदिक उपचारांसाठी आणि निरोगी आयुष्यासाठी वैद्य सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी.
2: संपर्क 98221 99851.

ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 22वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे मनीषा दातार यांनी. श्लोक गायन केलं आहे अस्मिता नवरे यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

हा भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातला 22वा श्लोक. या श्लोकाचा अर्थ असा, ज्याप्रमाणे माणूस जुनी वस्त्र टाकून दुसरी नवी वस्त्र घेतो, त्याप्रमाणे जीवात्मा जुनी शरीर टाकून दुसऱ्या नव्या शरीराशी संयुक्त होतो. म्हणजेच जुना जर्जर झालेला देह सोडून तो नव्या शरीरात प्रवेश करतो. या गीता श्लोकाचा मराठीत समश्लोकी अनुवाद करताना आचार्य विनोबा भावे म्हणतात, सांडुनिया जर्जर जीर्ण वस्त्रे, मनुष्य घेतो दुसरी नवीन, तशीची टाकुनी जुनी शरीरे, आत्मा ही घेतो दुसरी निराळी. भगवंत अर्जुनाला म्हणतात, अरे तू तुझे जसे कपडे बदलतोस अगदी त्याचप्रमाणे तो जीवात्मा सुद्धा आपलं जीर्ण झालेलं शरीर टाकून दुसरं नवीन शरीर धारण करतो. भगवद्गीतेच्या काळी कपडा जीर्ण झाल्यावरच बदलण्याची पद्धत होती. आजच्याप्रमाणे फॅशन म्हणून ते सतत बदलण्याची पद्धत नव्हती. म्हणून हे जरा समजून घ्यावं लागेल. इतकंच नाही तर कपडा जुना झाला तरी शिवून शिवून जितका वापरता येईल तितका वापरला जात असे. आणि आता वापरणं अगदी शक्य नाही म्हटलं की मग नवीन कपडा वापरायला काढत असत. आपणही देहाच्या बाबतीत अगदी तसंच करतो. डॉक्टरांकडे जाऊन देह पुन्हा पुन्हा दुरुस्त करतो, पण शेवटी डॉक्टर कधीतरी सांगतातच, आमचे सगळे प्रयत्न

संपले, आता सगळं परमेश्वराच्या हातात आहे. पण शेवटी थोडं लवकर काय किंवा उशिरा काय, या देहाचा त्याग करावाच लागतो. जीवात्मा जीर्णशीर्ण झालेल्या देहाचा त्याग करून नवीन देहात प्रवेश करतो. एक गोष्ट मात्र लक्षात घ्यायला हवी, ज्ञानदेवांसारखे ज्ञानी पुरुष स्वतः शरीराचा त्याग करतात आणि सर्वसामान्यांना मात्र शरीर सोडून जातं. जुनी फाटकी वस्त्र टाकून देऊन नवीन उत्तम वस्त्र धारण केली तर माणसाला आनंदच होतो, त्याबद्दल कोणीही शोक करत बसत नाही. जुनं मोडकं घर सोडून नव्या घरात प्रवेश करतानाही माणूस खुशच असतो. त्याचप्रमाणे जीवात्म्याने जुनं जीर्ण झालेलं शरीर, निकामी झालेलं शरीर टाकून देऊन नवं कार्यक्षम तेजस्वी शरीर धारण केलं तर त्यामध्ये शोकाचं कारणच काय. अर्जुनाला आत्मानात्मा विचार समजवून सांगताना या श्लोकात आत्मा आणि देह यांचा संबंध कोणत्या प्रकारचा आहे ते भगवंत पुन्हा पुन्हा स्पष्ट करून सांगतायत. जीवात्मा अविनाशी आहे आणि आपलं शरीर नाशवंत आहे. शरीराचा नाश झाला तरी जीवात्म्याचा नाश होत नाही. याविषयी बृहदारण्यक उपनिषदातलं उदाहरण पाहण्यासारखं आहे. ज्याप्रमाणे गवतावर राहणारी आळी पहिल्या गवताच्या काडीच्या अग्रभागावर जाते, तिथे आपला अर्धा भाग पहिल्या काडीवर ठेवून आपल्या शरीराचा पुढचा अर्धा भाग दुसऱ्या काडीवर ठेवते. पुढच्या काडीवरचा आधार पक्का झाल्यावर आपल्या शरीराचा राहिलेला भाग त्या दुसऱ्या काडीवर ठेवते. त्याप्रमाणे हा जीवात्मा शरीराचा नाश होण्याच्या वेळी आपल्यासाठी दुसऱ्या शरीराची सोय अगोदरच करून ठेवतो. नव वस्त्र परिधान करणारे देखील अगोदर नव सुंदर वस्त्र बनवतात किंवा विकत घेतात आणि नंतर जुनं वस्त्र फेकतात. म्हणजेच नव वस्त्र मिळाल्यानंतर जुन्या वस्त्राचा त्याग होतो. त्याचप्रमाणे हा जीवात्मा आपल्यासाठी योग्य असा नवीन देह तयार झाल्यानंतर त्याच्यावर एक पाय ठेवून पहिल्या देहावरून आपल्याला उचलतो. अगदी त्या गवताच्या आळीसारखंच घर मालक देखील नवं घर बनवल्यावरच जुनं घर सोडतो. भाड्याने राहणारा माणूस सुद्धा नवं अधिक चांगलं दुसरं घर पाहतो आणि मगच आपल्या पहिल्या घरातून आपलं सामान तिथे हलवतो. अगदी त्याचप्रमाणे जीवात्मा पुढच्या शरीराची व्यवस्था अगोदर करून ठेवतो आणि मग जुनं शरीर सोडतो. स्वामी वरदानंद भारती सांगतात, खरं बघायला गेलं तर जुनं वस्त्र टाकण्याचा प्रसंग आला, नवीन वस्त्र स्वीकारण्याचा प्रसंग आला की माणसाला आनंदच होतो. अत्यंत समाधानाने मोठ्या प्रसन्नतेने तो ही गोष्ट करतो. ज्याला नवं वस्त्र चांगलंच मिळणार याची शाश्वती असते त्याला दुःख होत नाही. मात्र नवं वस्त्र कसं असेल ते माहीत नसेल तर जुनं वस्त्र सोडवत नाही. कवी गोविंद हे अपंग होते, त्यांचा मृत्यू जवळ आला आणि त्यांच्या जेव्हा हे लक्षात आलं तेव्हा त्यांनी जी कविता लिहिली तिचं नाव आहे सुंदर मी होणार. त्यांचं जीवन उत्कट देशभक्तीत घालवलेलं होतं, त्यामुळे पुढे मिळणारं पुनर्जन्मानंतर मिळणारं नवं शरीर नवीन जीवन वाईट असेलच कसं, ते चांगलंच असणार असा त्यांचा दृढ विश्वास होता. आपली संत मंडळी तर या बाबतीत श्रीमंत आहेत. त्यांना पुढचं शरीर कसं मिळेल याची चिंताच नाही, कारण नवं शरीर कसं मिळवायचं हे त्यांच्या इच्छेवरच अवलंबून असतं. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. भगवद्गीतेमध्ये वारंवार उद्धृत केल्या जाणाऱ्या विख्यात श्लोकांपैकी वासांसी जीर्णानी हा एक श्लोक आहे. या श्लोकात मनुष्य जीर्णानी वासांसी विहाय, म्हणजे जुने कपडे टाकून नवानी गृह्णाती म्हणजे नव घेत असतो, त्याचप्रमाणे जीवात्मा जीर्णानी शरीराणी विहाय अनेक जीर्ण शरीरांचा त्याग करून नवानी गृह्णाती अनेक नवे देह संपादन करतो असा बहुवचनी प्रयोग केलेला आहे. याचं कारण काय? कारण असं की माणसाजवळ दिसतो तेवढा एकच स्थूल देह नसतो, तर त्याच्याजवळ एकापेक्षा अधिक देह असतात. स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, कारण शरीर ही तीन शरीरं एकावर एक अशी असतात. त्यासाठी बहुवचनच हवं. या श्लोकाच्या सत्यतेवर अनेकांकडून एक आक्षेप घेतला जातो. त्यांच्या आक्षेपाचा मुख्य आधार आपण नित्य पाहत असणाऱ्या घटना, ऐन तारुण्यात होणाऱ्या मृत्यूच्या घटना. या आक्षेपाचं उत्तर देताना स्वामी चिन्मयानंद म्हणतात, ती व्यक्ती तरुण होती, तिचं शरीर अद्याप जीर्ण झालेलं नव्हतं हे त्या व्यक्तीला बाह्यदृष्ट्या पाहणाऱ्याचं मत असतं. पण त्या जीवात्म्याच्या उत्क्रांतीच्या पुढच्या वाटचालीच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास ते शरीर आता निरुपयोगी ठरलेलं असतं. एखाद्या श्रीमंत माणसाला आपली गाडी दरवर्षी बदलावी असं वाटतं. त्या श्रीमंत माणसाच्या दृष्टीने पाहिल्यास ती वस्तू त्याला निरुपयोगी झालेली असते.
परंतु घेणाऱ्याच्या दृष्टीने

ती नवीनच असते. त्याप्रमाणे एखादं शरीर जीर्ण झालं आहे की नाही हे ते शरीर धारण करणाऱ्या जीवात्म्याखेरीज कोणीही ठरवू शकत नाही. आपलं मरण म्हणजे जीवात्म्याने एक देह टाकून दुसरा देह स्वीकारणं हे सापानी काट टाकण्यासारखं आहे. सापाच्या कातीसारखं फक्त देहाचं कवच बदलतो. हे सर्व अर्जुनाला एवढ्यासाठीच भगवंतांनी सांगितलं की भीष्मादी धर्मशील पुरुषांच्या देहाचा नाश या युद्धात झाला तर त्यांना नवीन अधिक सुखकर देह प्राप्त होईल आणि दुर्योधनादी दुष्टांचा मृत्यू झाला तर त्यांच्याजवळ फारसा पुण्य संचय नाही. यासाठीच हे धर्मयुद्ध करणं तुझ्यासाठी योग्य आहे. स्वजनांचा मृत्यू होईल म्हणून शोक करू नकोस, कारण मृत्यू म्हणजे ज्ञानदेवांच्या शब्दात जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेढीजे तैसे देहांतराते स्वीकारीजे चैतन्यनाथे. या श्लोकाचा सामाजिक संदर्भ सांगायचा तर वासांसी जीर्णाने हा श्लोक समाजाला शिकवतो की बदल हा निसर्गाचा नियम आहे. जुन्या कालबाह्य रूढी किंवा व्यवस्था बदलून नवीन सुधारणांचा स्वीकार करणं प्रगतीसाठी आवश्यक आहे. बाह्य सौंदर्य किंवा भौतिक संपत्तीपेक्षा आंतरिक गुणांना अधिक महत्व देणं गरजेचं आहे. तसंच जीवनात अपयश किंवा वृद्धत्व हा शेवट नसून नवीन संधीची ती नांदी असते. हा संदेश समाजात सकारात्मक टिकून ठेवायला मदत करतो. आजच्या संदर्भात हा श्लोक म्हणजे आपल्या मानवी आयुष्याकडे बघण्याचा वाईड अँगल देतो. मी, माझं शरीर, माझी बुद्धी, माझी हुशारी, माझं यश अशा मीपणातून लांब जाऊन पाहिलं तर मृत्यू हा अंत नसून तो केवळ एक बदल आहे हे सत्य समजेल. ती एक नैसर्गिक प्रक्रियाच आहे याचा उलगडा होईल. तंत्रज्ञानाच्या भाषेत सांगायचं झालं तर हे सॉफ्टवेअर अपडेट करण्यासारखं आहे. खराब झालेल्या मोबाईलमधून सिम कार्ड काढून नवीन मोबाईलमध्ये घालण्यासारखं आहे. हा बदल आपण अगदी सहजपणे करतो. जुन्या मोबाईलचा मोह धरत नाही आणि सिम कार्डवर मात्र आपण संपूर्ण विश्वास ठेवतो. अर्थात हा श्लोक आपल्याला डिटॅचमेंटही शिकवतो पण आंतरिक शक्तीवरचा विश्वासही दृढ करतो. या बदलातला आनंद अनुभवण्याची दृष्टी देतो.

श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवत गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 22वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं मनीषा दातार यांनी. श्लोक गायन केलं होतं अस्मिता नवरे यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोतेहो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. prasaran.pune@gmail.com या ईमेल ॲड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर, पुणे 411005 या पत्त्यावर. पुन्हा भेटूया ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या उद्याच्या भागात.

0: श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी.
1: कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण कामगारांचं भावविश्व, त्यांच्या समोर असलेल्या विविध संधी, येणारी नवनवीन आव्हानं आणि तयार होणारे नवे कायदे या संदर्भात वेळोवेळी चर्चा

0: करत असतो, मुलाखतींच्या माध्यमातून विषय समजावून घेत असतो.
1: म्हणजे घरातून महिला जेव्हा कामानिमित्त बाहेर पडेल आणि ती तिचं अर्थार्जन करेल, त्या प्रत्येक महिलेला पोशाख लागू.
0: आपण भेटणार आहोत ऍडव्होकेट सौ वंदना प्रदीप हाके यांना. त्यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून आपण पॉश ऍक्ट अर्थात कामाच्या ठिकाणी महिलांवरती होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात असलेल्या कायद्याबद्दल माहिती समजावून घेणार आहोत. तेव्हा जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम 14 मेला संध्याकाळी 6:30 पुणे केंद्रासह आकाशवाणीच्या सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्ते विक्रांत मंडपे.

0: सर्वोत्तम क्वालिटी का स्वरूप देव दर्शन धूप।
1: इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक थे देव दर्शन धूप। अगर
2: आम्ही मी लेखक दिग्दर्शक देऊळबंद 2 माझ्या शेजारी बसलेली आहे। माझ्या चित्रपटात प्रमुख भूमिका साकार करणारी माझी खूप लाडकी आहे स्नेहल प्रवीण तरडे।
3: महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध लेखक दिग्दर्शक माझे पती म्हणायला मला त्यांचा अभिमान वाटतो असे श्रीयुत प्रवीण विठ्ठल तरडे।
4: मी वाट बघत होतो जतीन शब्दांची।
3: निधड्या छातीचा विशाल हृदयाचा आणि लोण्याहूनही मऊ काळजाचा असा
5: मराठी चित्रपटसृष्टीतील या लक्ष्मी नारायणाच्या जोडीला भेटा आकाशवाणी पुणे केंद्रावरून दर मंगळवार आणि बुधवार सकाळी 11:30 पुणे विविध भारतीवरून बुधवार आणि गुरुवार दुपारी 2:30। आम्ही सादर करते संजय भुजबळ।

0: झोप बीप आता काहीही नाही. रात्रभर आपण नुसत्या गप्पा मारायच्या.
1: आम्ही एवढी रजा टाकून तुझ्या वाढदिवसाला आलोय, ते काय झोपा काढायला?
2: आज उमा सदन मधली मंडळी कोणाच्या तरी वाढदिवसासाठी जमली आहेत. मस्त धमाल गप्पा दंगा करतायत. कोण कोण आहेत आणि कोणाचा वाढदिवस आहे ऐका बरं.
3: बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू.
2: काय समजलं का कोण कोण आहेत आणि काय काय करतायत ते? नाहीच का अजून? मग त्यासाठी नक्की ऐका तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमा सदन, गुरुवारी 14 मेला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नामजोशी, सादरकर्त्या गौरी लागू.

0: मेट्रो इन दिनों से ये गीत अभी आप सुन रहे थे और चित्रलोक के बाकी के नगमे एक अंतराल के बाद।
1: श्रोते हो दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुना आय केअर सांझ धारा। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज।
2: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांझ धारा। सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक।
3: दररोज संध्याकाळी 5:45 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली। प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक। आरोग्यम नमोस्तुते। सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।

0: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल। प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार। दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल। आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ।

0: झोप बीप आता काहीही नाही. रात्रभर आपण नुसत्या गप्पा मारायच्या.
1: आम्ही एवढी रजा टाकून तुझ्या वाढदिवसाला आलोय, ते काय झोपा काढायला?
2: आज उमा सदन मधली मंडळी कोणाच्या तरी वाढदिवसासाठी जमली आहेत. मस्त धमाल गप्पा दंगा करतायत. कोण कोण आहेत आणि कोणाचा वाढदिवस आहे ऐका बरं.
3: बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू.
2: काय समजलं का कोण कोण आहेत आणि काय काय करतायत ते? नाहीच का अजून? मग त्यासाठी नक्की ऐका तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमा सदन, गुरुवारी 14 मेला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नाम जोशी, सादरकर्त्या गौरी लागू.
3: 101 उमा सदन.
4: के पंख लगाकर आसमां में उड़ उड़ जाएं.
3: भीगी भीगी रातों में, मीठी मीठी बातों में.
4: याद रहे ये वो कैप्सूल है जो धुनों को, आवाज को और यादों को जीवंत रखता है.

0: वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
2: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
3: आणि लग्न बसण्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये, बिझलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे।
4: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय, डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे।
5: कागद पेन नाही यावेळी, मोबाईलचा नवा उपक्रम आहे। विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: खुला नहीं दरवाजा, खटखटाया बार बार, दीवार थी वहां, हां दरवाजे में

0: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
1: दररोज 9:30 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची, काळजी आमची.
0: श्रोते हो, दररोज 9:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
2: रोज 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.
3: आम्ही मी लेखक दिग्दर्शक देऊळबंद 2 माझ्या शेजारी बसलेली आहे. माझ्या चित्रपटात प्रमुख भूमिका साकार करणारी माझी खूप लाडकी आहे स्नेहल प्रवीण तरडे.
4: महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध लेखक दिग्दर्शक, माझे पती म्हणायला मला त्यांचा अभिमान वाटतो, असे श्रीयुत प्रवीण विठ्ठल तरडे.
5: मी वाट बघत होतो जतीन शब्दांची.
4: निधड्या छातीचा, विशाल हृदयाचा आणि लोण्याहूनही मऊ काळजाचा असा.

0: मराठी चित्रपटसृष्टीतील या लक्ष्मी नारायणाच्या जोडीला भेटा आकाशवाणी पुणे केंद्रावरून दर मंगळवार आणि बुधवार सकाळी 11:30 पुणे विविध भारतीवरून बुधवार आणि गुरुवार दुपारी 2:30 आम्ही सादर करते संजय भुजबळ.
1: नमस्कार.

0: कार्यक्रम के प्रायोजक थे वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: हैप्पी बर्थडे टू यू।
2: झोप भी पता काहीही नाही
3: अगो भाई,
2: रात्रभर आपण नुसत्या गप्पा मारायच्या।
4: आम्ही एवढी रजा टाकून तुझ्या वाढदिवसाला आलोय, ते काय झोप काढायला?
5: अरे आज उमा सदन मधली मंडळी कोणाच्या तरी वाढदिवसासाठी जमली आहेत, मस्त धमाल गप्पा दंगा करतायत। कोण कोण आहेत आणि कोणाचा वाढदिवस आहे ऐका बरं।
1: बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू।
5: काय समजलं का कोण कोण आहेत आणि काय काय करतायत ते? नाहीच का अजून? मग त्यासाठी नक्की ऐका तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमा सदन, गुरुवारी 14 मेला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर। मालिकेचं लेखन रुचा नाम जोशी, सादर करत्या गौरी लागू।
1: 101 उमा सदन समुची प्रार्थना।
6: कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण कामगारांचं भावविश्व, त्यांच्या समोर असलेल्या विविध संधी, येणारी नवनवीन आव्हानं आणि तयार होणारे नवे कायदे या संदर्भात वेळोवेळी चर्चा करत असतो। मुलाखतींच्या माध्यमातून विषय समजावून घेत असतो।
7: म्हणजे घरातून महिला जेव्हा कामानिमित्त बाहेर पडेल आणि ती तिचं अर्थार्जन करेल, त्या प्रत्येक महिलेला पोषाख लागू।
6: आपण भेटणार आहोत ऍडव्होकेट सौ वंदना प्रदीप हाके यांना। त्यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून आपण पॉश ऍक्ट अर्थात कामाच्या ठिकाणी महिलांवरती होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात असलेल्या कायद्याबद्दल माहिती समजावून घेणार आहोत। तेव्हा जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम 14 मेला संध्याकाळी 6:30 वाजता पुणे केंद्रासह आकाशवाणीच्या सर्व प्राथमिक केंद्रांवरून। सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते विक्रांत।

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सहज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज.
2: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा. सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.
3: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
2: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. रात्रीचे 11 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत डॉक्टर परीक्षित फेगडे, बेला के फूल.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे, बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ.
0: श्रोते हो, मी यशश्री तुमचं मनपूर्वक स्वागत करते. सुप्रसिद्ध लेखक आर के नारायण यांचा आज स्मृतिदिन. त्यांच्या द गाईड या कादंबरीवर गाईड हा चित्रपट नवकेतन या संस्थेने काढला. देवानंद यांची त्यात प्रमुख भूमिका होती. त्याच चित्रपटातलं हे गीत आता सुरुवातीला ऐकवित आहोत. स्वर आहे मोहम्मद रफी यांचा. शैलेंद्र यांची गीतरचना सचिन देवबर्मन यांचं संगीत.

आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजानत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93 56 360 175.
0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
2: आता आपण ऐकणार आहोत आधी रात के बाद या चित्रपटातलं महम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं गीत. गीतरचना प्रेम धवन यांची, संगीतकार

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: श्री गजानन लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, विश्रामबाग वाड्याजवळ, चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.
2: स्वतःचा घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
3: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
2: फक्त 7.75% व्याजदरापासून, तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
3: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
2: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
3: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
2: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
3: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड.
4: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
5: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
4: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
2: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेलाकी फुल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचं सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: श्री गजांत लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ बिझी लँड बिल्डिंग विश्रामबाग वाड्याजवळ चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.
0: या व्यावसायिक विश्रांतीच्या आधी आपण जे गाणं ऐकलं ते महम्मद रफी आणि गीता दत्त यांच्या स्वरातलं मिस्टर अँड मिसेस 55 या चित्रपटातलं होतं. मजरूह सुलतानपुरी यांचे

होते आणि या गाण्याला संगीत दिलं होतं ओ पी नय्यर यांनी. यानंतरचं गाणं आम्ही निवडलं आहे सखी रॉबिन या चित्रपटातलं, मन्नाडे आणि सुमन कल्याणपूर यांचे स्वर, रॉबिन बॅनर्जी यांचं संगीत.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: तुम्ही लक्ष्मी रोड नारायण पेठ शनिवार पेठ सदाशिव पेठ कसबा पेठ नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन पुन्हा गाडगीळ आणि सन्स नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
1: म्हणूनच सांगते नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात सिग्नलच्या मागे लक्ष्मी रोड पुणे.
3: आता आपण ऐकणार आहोत दिल देखे देखो या चित्रपटासाठी उषा खन्ना यांनी स्वरबद्ध केलेली मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना. स्वर आहेत महम्मद रफी आणि आशा भोसले यांचे.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
1: श्री गजानत लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, विश्रामबाग वाड्याजवळ, चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.

0: रफी आणि लता मंगेशकर यांच्या स्वरातलं फारुख कैसर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत दिलं होतं जी एस कोहली यांनी. चित्रपट होता शिकारी. या गीताबरोबरच आजचा डॉक्टर परीक्षित फेगडे बेलाके फुल कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जितेंद्र घोडके सराफ.
0: आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे आहे पुणे केंद्र. रात्रीचे 11:30 आणि 25 सेकंद झाली आहेत. आमचे आजचे कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. 101 मेगाहर्ट्सवर पुन्हा आपली भेट उद्या 5:05 जय हिंद.